श्रोते हो सुप्रभात. FM बँड 101 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आम्ही आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 13 आषाढ शक 1948, 4 जुलै 2026. पहाटेचे 5:55 आणि 40 सेकंद झालेत. आजचे पहिल्या सभेचे कार्यक्रम आता सुरू करीत आहोत. या प्रातकालीन प्रसारण सभेत मी महेश मराठे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आरंभ करूया या मंगलसुरांनी.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली प्रभात रागातली धून श्रोतेहो आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. आता सकाळचे 6 वाजतायत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत थोड्याच वेळात. त्यानंतर 6:05 वंदनवार आणि चिंतन हा कार्यक्रम राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत. तत्पूर्वी थोड्याच वेळात 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि श्रोते हो आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. 6:30 आणि 20 सेकंद झालीत आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
3: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
4: भारत का गम एक्सपर्ट.
5: रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
6: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी कुंठे.

0: करोड बिझीलँड बिल्डिंग पुणे.
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
2: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
0: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
3: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृतसरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक
4: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
3: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
5: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
6: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
7: मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी. काय ना, कधी कधी वाटत स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लर मध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणी सारखं राहायचं. काय मग, तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा. सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11:00 2553705 आणि 2553706 या फोन नंबरवरून. विषय मीच माझी राणी.

हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि श्रोते हो आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. आत्तापासून काही क्षणात म्हणजे ठीक 6:35 श्री रामचरित मानस हा कार्यक्रम राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि श्रोते हो आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. 6:45 आणि 10 सेकंद झालीत. ऐकूया पुढील कार्यक्रम.
1: श्रोते हो, क्रिसंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर,
1: आणि सहप्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
3: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
3: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97-64-12-55-33,
3: 9764125533.
4: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
5: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
1: जितेंद्र घोडके सराफ.
6: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
1: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
3: गर्भातल्या अंधारात कधी

0: चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेण,
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
0: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य, जोगळेकर IVF सेंटर, शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2.

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या 3 अध्यायातील 43वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे मृणाल साने यांनी. श्लोक गायन केलं आहे मीना फणसाळकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवत गीतेतल्या तिसऱ्या अध्यायातला हा 43वा शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा श्लोक. याचा अर्थ असा आहे, अशा प्रकारे बुद्धीहून पर अर्थात सूक्ष्म बलवान आणि अत्यंत श्रेष्ठ असा आत्मा हे जाणून आणि बुद्धीच्या द्वारा मनाला स्वाधीन करून हे महाबाहो तू या कामरूप अजिंक्य शत्रूला मारून टाक. आत्म्याला प्रभू असं संबोधून पूज्य विनोबा आपल्या गीतेमध्ये लिहितात, असा तो प्रभू जाणूनी आवरी आप आपणा संहारी काम हा वैरी तू गाठुनी परोपरी. भगवंतांनी काम आणि क्रोधाला मनुष्याचा वैरी आणि कधीही तृप्त न होणारा अग्नी असं संबोधलेलं आहे. कामना मनुष्याला पाण्याप्रमाणे वेढून टाकतात, त्याच्या ज्ञानावरती एक प्रकारचं आच्छादन बनून राहतात. या कामनांचा जन्म होतो तरी कसा आणि त्याचे परिणाम काय होतात हे सांगताना भगवंत म्हणतात, शरीरापेक्षा इंद्रिय श्रेष्ठ, इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आणि बुद्धीपेक्षा आत्मा श्रेष्ठ. अशी मनुष्याच्या अधपतनावरच्या उपायाचा मार्ग सांगणारी श्रेष्ठत्वाची ही दुसरी साखळी या तिसऱ्या अध्यायात सांगितलेली आहे. आत्म्याचं सर्वश्रेष्ठत्व सांगून भगवंत म्हणतात, या आत्म्याला जाणून घेऊन अशा या शुद्ध बुद्धीच्या द्वारे अंतःकरणाला स्वाधीन करून कामरूपी शत्रूला कायमचा मारून टाक. सृष्टीतल्या बाह्य पदार्थांचं ज्ञान होण्यासाठी इंद्रियांच्या शक्ती कारणीभूत होतात. इंद्रिय शरीराला कार्यप्रवण करतात, परंतु मनाची साथ नसेल तर इंद्रियांनी गोळा केलेल्या विषयांचं ज्ञान मनुष्याला होऊ शकणार नाही. कार्य करण्याची सूचना मनाकडून इंद्रियांना मिळते, सारासार विचार करून निर्णय देण्याचं काम बुद्धी करते आणि त्याप्रमाणे बुद्धी मनाला कामाला लावते. गीता वाचस्पती सदाशिव शास्त्री भिडे श्रीमद भगवत गीता अर्थ रहस्य दीपिका या आपल्या ग्रंथात लिहितात, बुद्धी ही मन आणि इंद्रिय यांची नियामक आहे. मन हे इंद्रियांचं प्रेरक आहे आणि इंद्रिय ही देहाची प्रवर्तक आहेत. इंद्रिय मन आणि बुद्धी ही कामनांची राहण्याची ठिकाण आहेत. कामनांची धाव इंद्रियांकडून मनाकडे आणि पुढे बुद्धीकडे होते. कामनांचा अग्नी भडकला तर तो मनुष्याला पार उद्ध्वस्त करतो, परंतु ज्ञानाग्नी म्हणजे आत्मज्ञानरूपी अग्नी मात्र मनुष्याच्या कर्मांचं बंधन भस्म करून टाकतो, त्याची कर्मफलाच्या बंधनातून सहजी सुटका करतो. भगवंतांनी अर्जुनाला आतापर्यंत जो उपदेश केला त्यात योगस्थः कुरु कर्माणी म्हणजे योगात स्थिर होऊन कर्म कर, तस्मात योगाय योज्यस्व म्हणजे योगाचा आश्रय कर असं सांगितलं होतं. आणि त्याही आधी जय पराजय फायदा तोटा आणि सुख दुःख समान मानून युद्धाला तयार हो, अशा रीतीने युद्ध केलंस तर तुला पाप लागणार नाही असाही उपदेश केलेला होता. बुद्धीचं असं समत्व प्राप्त करून घेणं हा कर्मयोग शास्त्राचा गाभा आहे आणि या समत्व बुद्धीनी कर्माचं आचरण करणं हा कर्मयोग.

फलाचा आणि आसक्तीचा त्याग करून केवळ भगवंतासाठीच कर्म करत राहणं हाच निष्काम कर्मयोग आहे. मग अशा या योगात भगवंत सांगतात, व्यवसायात्मक बुद्धी म्हणजे ध्येयनिष्ठ बुद्धी ही एकच असते, तर ज्यांमध्ये ही निष्ठा नसते त्यांच्या बुद्धीमध्ये अनेक कामनांचा वासनांचा उदय होतो. मौलिक ज्ञानेश्वर म्हणतात, परमात्मा हाच जिचं अंतिम ध्येय आहे ती सद्बुद्धी दुर्लभ आहे. गंगेला ज्याप्रमाणे समुद्रा वाचून निखालस अन्य गती नाही, त्याप्रमाणे जिला ईश्वरा वाचून अन्य आश्रयस्थान नाही, तीच जगात फक्त एक सद्बुद्धी आहे. तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी जी परमात्माची अवधी, जैसा गंगेसी उदधी निरंतर, तैसा ईश्वरा वाचूनी काही जिये आणिक लाणी नाही, ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. कर्मयोग बुद्धीचा योग आहे, तसाच तो आत्मनिष्ठा योग आहे, जिथे कर्माचं बुद्धीशी जोडलं जाणे आणि बुद्धीचं आत्म्याशी जोडलं जाणे. बुद्धीचा जेव्हा आत्म्याशी योग घडून येतो तेव्हाच कर्मांचा कर्मयोग होतो. भगवंत म्हणतात, बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे जो बुद्धीचाही प्रकाशक आहे, प्रेरक आहे, जो स्वतः अविकारी आहे, अलिप्त आहे, साक्षी आहे. मग असा हा साक्षी भाव जेव्हा बुद्धीमध्ये झिरपू लागतो तेव्हाच निष्काम कर्मयोग साध्य होतो. आत्मानात्म विचार, विवेकाची ज्योत बुद्धीकडून मनाकडे आणि मनाकडून इंद्रियांकडे पेटत जाते. वैयक्तिक वासनांचं आपोआपच निर्मूलन होतं. अशा बुद्धियोगाची योग्यता सकाम कर्मांपेक्षा नक्कीच अधिक असते. आचार्य विनोबा भावे म्हणतात, निष्कामता हा मनाचा धर्म आहे. निष्कामता पदरात पाडून घेण्यासाठी एक महत्वाची मदत लागते आणि ती म्हणजे कामक्रोध जिंकणं ही होय. चित्तातल्या कामक्रोधांची उर्मी शांत केलेलं असं प्रशांत चित्त जेव्हा स्थूल कर्म करू लागतं तेव्हाच निष्कर्म्याची ज्योत पेटते. नुसत्याच स्वधर्माचरणाने निष्कामता साधता येत नाही. अशा रीतीने जेव्हा मनाचा सांधा बाह्य कर्माशी जुळतो तेव्हाच ते कर्म अकर्म होतं. जसं आकाशात काळ्या ढगांची गर्दी झाल्यावर ते ढग आकाशाला झाकून टाकतात, अर्जुनाच्या मनावरही त्याच्या मोहरूपी विचारांची अशीच काजळी जमा झाली होती. त्याच्या आतल्या शुद्ध सत्सद विवेक बुद्धीला झाकून टाकत होती. भगवंतांनी कामनांना अजिंक्य असं म्हटलेलं आहे. अर्जुनाला त्यांनी महाबाहो असं जे संबोधलेलं होतं तेही मुद्दामूनच हेतुपुरसर असंच होतं. महाबाहो याचा अर्थ ज्याच्या बाहूंमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे असा महापराक्रमी. भगवंतांना जणू सुचवायचं होतं की तुझ्या सामर्थ्याचा उपयोग तुझ्याच आत लपलेल्या कामक्रोधरूपी शत्रूला मारण्यासाठीही कर आणि बाहेरच्या शत्रूशी युद्ध करण्यासाठी पूर्ण सामर्थ्यानिशी तयार हो. आंतरिक लढाई ही इंद्रिय, मन आणि बुद्धी अशा तीन पातळ्यांवर आहे. त्यामुळे योद्धाही तसाच महापराक्रमी हवा. ज्याच्या बुद्धीचा निश्चय झालाय तो प्रत्येक योद्धा हा महापराक्रमीच असणार. कारण आत्मशक्ती प्रत्येकाकडे आहे, गरज आहे ती निश्चयाची, प्रयत्नांची. कठोपनिषदात एक रथाचं रूपक आलेलं आहे. शरीर हे रथ असून आत्मा रथाचा मालक, बुद्धी सारथी, तर मन हे या सारथ्याच्या हातातला लगाम आहे. इंद्रिय रथाचे घोडे, परंतु मन बेलगाम वागायला लागलं तर इंद्रिय विकारवश व्हायला वेळ लागत नाही. म्हणून मनाचा लगाम बुद्धीने ओढला पाहिजे, नाहीतर बुद्धी रथीच्या ताब्यात नाही, मन बुद्धीच्या ताब्यात नाही आणि इंद्रिय मनाच्या ताब्यात नाहीत असं व्हायला वेळ लागत नाही. आजच्या संदर्भात हा श्लोक म्हणजे, आपण एखाद्याला जर लांबच्या प्रवासासाठी जाताना बऱ्याच सूचना सांगितल्या, काय काय काळजी घ्यायची ते सांगितलं, असं सगळं सांगून झाल्यावर पाठीवर हात ठेवून हॅपी जर्नी, सांभाळून जा अशा शुभेच्छा देतो. तसंच भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला तिसऱ्या अध्यायात सगळं सांगून झाल्यावर दिलेल्या शुभेच्छा आहेत. नजर हटी दुर्घटना घटी असा संदेश आपण प्रवासात वाचतो. तसंच भगवंत, भ्रमात राहू नकोस, स्वतः स्वतःवर नियंत्रण ठेव असं अर्जुनाला सांगतात आणि इच्छा वासना या शत्रूपासून सावध राहा, हा तुझ्यापाशी फिरकणारही नाही याची काळजी घे असं काळजीनी सांगतात आणि मनावर ताबा मिळवण्याची ताकद तुझ्यात आहे याची जाणीव करून देतात. एखादा हितचिंतक जेव्हा पाठीवर हात ठेवून आपली ताकद आपल्याला जाणवून देतो तेव्हा आपला आत्मविश्वास दुणावतो. खरोखर प्रत्येकाने हाच आत्मविश्वास वाढवून

0: तू
1: श्रोते हो क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 3 अध्यायातील 43 श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं मृणाल साने यांनी. श्लोक गायन केलं होतं मीना फणसाळकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोतेहो हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
1: जितेंद्र घोडके सराफ.
2: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
1: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
3: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
1: आणि सहप्रायोजक होते जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
4: पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल श्रोते हो आपण ऐकत आहात, पुणे विविध भारती 101 FM. वेळ लक्षात घ्या, सकाळचे 7 वाजतायत.
0: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, GS चहा परिवाराचा जिव्हाळा.
4: आमचा यानंतरचा कार्यक्रम भूले बिसरे गीत थोड्याच वेळात.
5: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनल श्रोते हो आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. आत्तापासून थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 आकाशवाणी पुणे केंद्रांनी प्रसारित केलेल्या प्रादेशिक बातम्या सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी पुणे, मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्याच्या विविध भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत, आजही अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात आज मँचेस्टरमध्ये दुसरा T20 सामना. आता सविस्तर बातम्या. मुंबई पुण्यासह राज्याच्या बहुतांश भागात काल सकाळपासून दमदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळं अनेक ठिकाणी नाले बंधारे भरून वाहू लागल्यामुळं तसंच काही ठिकाणी दरडी कोसळल्यानं त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला. तसंच काही ठिकाणी जनजीवनही विस्कळीत झालं. या पावसामुळं राज्याच्या अनेक भागात नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आजही मुसळधार पावसाचा अंदाज दिल्यानं पालघर, ठाणे यासह काही जिल्ह्यांमध्ये आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात काही बंधारे पाण्याखाली गेले असून शिंगणापूर बंधाऱ्यावरून पाणी ओसंडून वाहू लागलं आहे. गडहिंग्लज इथल्या पर्यायी पुलाचा भाग खचल्यानं तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सांगली शहरासह शिराळा, वाळवा आणि मिरज तालुक्यात पावसाचा जोर अधिक आहे. वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत असल्यानं पाणी पातळीत वाढ होत आहे. रायगड जिल्ह्यात सतत कोसळत असलेल्या पावसामुळे अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली तर डोलवहाळ इथं कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. वरंध घाटात दरड कोसळल्यानं महाड भोर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

0: पोलादपूर महाबळेश्वर हा आंबेनळी घाट 6 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसंच रात्रीच्या वेळेस पावसाळ्यात वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड शहरातल्या जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. प्रशासनानं नागरिक आणि व्यापाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. चिपळूणमधल्या वशिष्ठी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल अर्थात NDRFचं 26 जणांचं पथक आधीच चिपळूणमध्ये दाखल झालं आहे. रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात काल मोठी दरड कोसळली, त्यामुळे महामार्गावर काही भागात एकेरी वाहतूक सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालही कमी अधिक प्रमाणात पावसाची संततधार सुरूच होती. तळेरे गगनपावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करूळ घाटात काल दुपारी दरड कोसळल्यानं काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. कुडाळ तालुक्यात अकेरी गावात एका शेतकऱ्याचा ओहोळात वाहून गेल्यानं मृत्यू झाला. धुळे शहरासह जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हतनूर धरणातून तापी पाणीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सुलवाडे मध्यम प्रकल्पाची पातळी वाढत असून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पावसामुळे मालेगाव शहरातील घर कोसळून आजीसह नातवाचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातल्या हतनूर धरणात पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. तसंच शेळगाव प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातले उघडे किंवा नादुरुस्त मॅनहोल्स, साचलेलं पाणी आणि त्यातून बालकांच्या जीवितास निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं राज्यातल्या सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि संबंधित स्थानिक प्रशासनाला तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. पाऊस सक्रिय झाल्यानं आता राज्यातल्या शेतकऱ्यांचीही लगबग वाढली असून पावसाला उशीर झाल्यानं खोळंबलेल्या पेरण्यांना वेग आला आहे. या अनुषंगानं जाणून घेऊया रत्नागिरी जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आमच्या प्रतिनिधीनं घेतलेला आढावा.
1: रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून 6 जूनला दाखल झाला आणि 3-4 दिवसातच ओसरला. त्यानंतर त्याने थेट 10-12 दिवसांची दडी मारली. त्यामुळे पाणी टंचाई आणि शेतीची कामं या दृष्टीने अत्यंत चिंतेचं वातावरण तयार झालं होतं. मात्र आता गेला आठवडाभर सतत कोसळत असलेल्या पावसामुळे चित्र पूर्ण पालटलंय. सर्व तालुक्यांमधल्या महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी या कालावधीत लक्षणीयरित्या वाढली आहे. 1 जून ते 3 जुलै या कालावधीत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 22% पाऊस झालाय. गेल्या वर्षी याच कालावधीत 31% पाऊस झाला होता. मधल्या काळात पाऊस न पडल्यामुळे भातशेतीची कामं रखडली होती, मात्र आता त्यांनी पुन्हा वेग घेतलाय. काही ठिकाणी तर भाताची लावणीही झाली आहे. 30 जूनपर्यंत सरासरीच्या 4% क्षेत्रावर भाताची तर सरासरीच्या 3% क्षेत्रावर नाचणीची लागवड झाली आहे. हे प्रमाण कमी असलं तरी पावसाचा सध्याचा जोर पाहता ही कामं लवकरच पूर्ण होतील. शेतकऱ्यांना वेळेवर आणि मुबलक प्रमाणात रासायनिक खतं उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केलंय. खतांचा पुरेसा साठा जिल्ह्यात उपलब्ध असल्याचं कृषी विभागाने सांगितलंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं काल सरकारच्या वतीनं विधानसभेत स्पष्ट करण्यात आलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये लहान मुलांसाठी अयोग्य अशी काही घातक रसायनं आढळून आली आहेत, त्यामुळं शाळांच्या आसपासच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल अशी घोषणाही झिरवाळ यांनी केली. विविध विद्युत कायद्यांनुसार राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी काल विधानसभेत सांगितलं. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. पुणे शहरात अखंडित वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी भूमिगत दुहेरी वीज वाहिन्या उभारण्यासह नवीन उपकेंद्र उभारण्याचा व्यापक आराखडा तयार करण्यात आला आहे अशी माहितीही बोर्डीकर यांनी काल विधानसभेत दिली. याबाबत भीमराव तापकीर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना त्या बोलत होत्या. अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अर्थात अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्यात यावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. अनुसूचित जाती

0: जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेल्या राज्यस्तरीय दक्षता आणि सननियंत्रण समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. भेसळयुक्त दूध निर्मिती ते विक्री वितरण करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. काही हॉटेल आणि उपाहार चालकांनी कीड नियंत्रणाची खोटी प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला. नांदेड जिल्ह्यातल्या 2 शाळांमधून पोषण आहारासाठी वितरित केलेला सुमारे 2,34,000 रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला असून त्याचे नमुने विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत. नाशिक विभागामध्ये 2 दिवसात 20 हॉटेल्स आणि अन्न आस्थापनांची झाडाझडती घेण्यात आली. या कारवाईत अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 9 हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले असून परवाना नसलेल्या 4 आस्थापना तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ देवस्थान परिसरात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं 10 मिठाई विक्री आस्थापनांची तपासणी केली. त्यामध्ये 7 खवा नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून 93 किलो साठा नष्ट करण्यात आला. श्रीराम मंदिराच्या देणग्यांमधल्या अफरातफरी प्रकरणाचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष येत्या 5 जुलैपासून आंदोलन करणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेट संघातला 2रा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टर इथं होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. 5 सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना चेस्टरले स्ट्रीट इथं पावसामुळे रद्द करण्यात आला होता. हवामान. मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पुढील 2 दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसंच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट परिसरातही या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्याच्या विविध भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत, आजही अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात आज मँचेस्टरमध्ये 2रा T20 सामना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल पुणे विविध भारती 101 FM. भूले बिसरे गीत हा कार्यक्रम आता आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत काही क्षणात.

0: कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
1: पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनल श्रोते हो आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 7:30 झालेत. ऐकूया कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून.
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं एस एच बिहारी यांचं हे गाणं ऐकलं की काश्मीर मधल्या शिकाऱ्यात अभिनेत्री शर्मिला टागोरला बघून स्वतःच्याच धुंदीत गाणारा आणि नाचणारा शम्मी कपूर आपल्या डोळ्यासमोर येतो. मंडळी तुम्हाला माहिती आहे, काश्मीर की गली हा शर्मिला टागोर यांचा पहिला हिंदी चित्रपट. त्यावेळी शर्मिला टागोर फक्त 14 वर्षांच्या होत्या. शमी कपूर आणि शर्मिला टागोर बरोबरच या चित्रपटात धुमाळ, नजीर हुसेन आणि अनुप कुमार यांनी सुद्धा भूमिका साकारल्यात. 1964 सालच्या या चित्रपटातली सगळी गाणी खूप गाजली. खर तर चित्रपटासाठी 9 गाणी लिहिली होती, पण त्यापैकी फक्त 7 गाणी चित्रपटांमध्ये घेतली गेली आणि 2 गाणी वगळली गेली. या चित्रपटाच्या संगीतासाठी आधी शंकर आणि जय किशन यांची निवड झाली होती, पण जेव्हा ओ पी नय्यर यांनी शम्मी कपूर यांना काही रचना ऐकवल्या तेव्हा शम्मी कपूर यांनी चित्रपटाचे संगीतकार म्हणून ओ पी नय्यर यांनाच घेण्याची शिफारस केली. त्यासाठी ओ पी नय्यर यांनी शम्मी कपूर यांना जवळपास 12 चाली ऐकवल्या होत्या आणि या चित्रपटातली गाणी ये चांद सा रोशन चेहरा, किसी ना किसी से कही ना कही, कभी ना कभी दिल लगाना पड़ेगा, इशारो इशारो में दिल लेने वाले, दीवाना हुआ बादल, अशी हिट गाणी ओ पी नय्यर यांनी या चित्रपटामध्ये दिली. याच चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतो आहोत 1964 मध्ये प्रदर्शित झालेल्या काश्मीर की गली या चित्रपटाबद्दल. तुम्हाला माहितीये मंडळी, काश्मीर मध्ये जेव्हा या चित्रपटाचं चित्रीकरण चालू होतं तेव्हा पावसाला सुरुवात झाली आणि त्यामुळे जवळपास 21 दिवस शूटिंग थांबलं होतं. मग काय, पुढे पाऊस थांबल्यानंतर, हवामान निवळल्यानंतर काश्मीर मध्येच चित्रपटाचं राहिलेलं शूटिंग सुद्धा पूर्ण करण्यात आलं. या चित्रपटाबद्दल बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक शक्ती सामंत म्हणाले होते, काश्मीर की गली हा शक्ती फिल्मची निर्मिती असलेला आणि माझं दिग्दर्शन असलेल्या मोठ्या हिट चित्रपट पैकी एक चित्रपट होता. खर तर त्यावेळच्या सगळ्याच नायिका सुंदर आणि तरुण होत्या, पण काश्मीर की कलीसाठी मला एक खूपच तरुण आणि नाजूक दिसणाऱ्या नवीन चेहऱ्याची गरज होती. मी शर्मिला टागोर यांना एका बंगाली चित्रपटात पाहिलं होतं. ती काश्मीरी मुलीसारखी दिसत नसली तरी त्या व्यक्तिरेखेला साजेशी ठरेल असं मला वाटलं आणि मी त्यांच्याशी संपर्क साधला. पण हिंदी चित्रपटात काम करू शकेल का असा प्रश्न शर्मिलानेच मला विचारला. मग त्यांना आश्वासन दिलं, इतर प्रदेशातील अनेक मुलींनी इथे येऊन मोठं यश मिळवलंय, त्यामुळे तुम्ही देखील प्रामाणिकपणे काम केल्यानंतर नक्की यश गाठू शकाल. आणि खरंच मंडळी, शर्मिला टागोर यांचा प्रवास बघता या गोष्टीची आपल्याला प्रचिती येतेच, नाही का? अजून एक गमतीशीर गोष्ट म्हणजे शम्मी कपूर यांनी कोणत्याही नृत्य दिग्दर्शकासोबत काम केलं नव्हतं, म्हणून काश्मीर की

या चित्रपटात दिग्दर्शक शक्ती सामंत यांनी शम्मी कपूर यांना गाण्यामध्ये डान्स करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिलं आणि त्याचाच परिणाम म्हणजे ये झील सी नीली आखे आणि इशारो इशारो मे ही गाडी. मंडळी, इशारो इशारो मे या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान शशी कपूर म्हणजेच अभिनेता शम्मी कपूर यांचे धाकटे भाऊ त्यांना भेटायला सेटवर आले होते. शर्मिला ही शशी कपूर यांची फॅन असल्याने त्यांचं लक्ष सतत शशी कपूर यांच्याकडे जात होतं, म्हणून नाईलाजाने शर्मिला यांची समजूत काढून आणि शशी कपूर यांना सांगून सेटवरून थोड्या वेळासाठी त्यांना बाहेर काढण्यात आलं. पण जाण्यापूर्वी शशी कपूर शर्मिला टागोर यांच्याकडे आले, तुमचं काम मला खूप आवडलं असं त्यांना सांगितलं. गंमत आहे ना मंडळी. अशाच चित्रपटांच्या गमतीशीर गोष्टी किस्से आपण ऐकणार आहोत देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आता ऐकूयात मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं काश्मीर की कली या चित्रपटातलं हे सदाबहार गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू।
1: FM बँड 101 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं पुणे केंद्र। 7:40 होत आहेत, ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम।
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स बाळ एम जोगळेकर।

0: मराठी टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17, 9920 11 4917.
1: वहिनी, तुमच्या हातचे उकडीचे मोदक म्हणजे स्वर्गसुख. इतकी मुलायम उकड, सारणाची गोडी पण किती परफेक्ट.
2: भाऊजी, तांदळाची पिठी आणि पाण्याचं प्रमाण परफेक्ट जमलं ना की उकड मुलायम होणारच.
1: तरी तर प्रत्येकाला जमत नाही.
2: उगीच कौतुक करता हा तुम्ही भाऊजी, बोलण्यात ना तुमचा हात कोणी धरू शकत नाही.
3: अगं, त्याच्या बोलण्यावर तर त्याचा व्यवसाय चालतो. अक्षय, तू अगदी रेडिओ वरती बोलल्यासारखा बोलतोय. तुझा साड्यांचा कार्यक्रम मात्र चांगलाच पॉप्युलर झालाय बरं रेडिओवरती.
2: हो ना, अहो साड्यांबद्दल काय छान छान माहिती सांगता हो तुम्ही.
1: सगळी रेडिओची आणि राजेश भाईंची कृपा. आपले सराफ, त्यांनीच मला सांगितलं रेडिओवर कार्यक्रम कर, जाहिराती कर, आणि त्यासाठी एकदा अमेय जोगळेकरांशी बोल. मग काय, एकदा त्यांना भेटलो, रेडिओचे कार्यक्रम आणि जाहिरातींबद्दल विचारलं आणि केला सुरू रेडिओ.
3: पण काय रे, कोणी ऐकतं का हल्ली रेडिओ?
1: माझ्याही मनात हाच प्रश्न होता. पण जसजसे कार्यक्रम सुरू केले तसतसं कळायला लागलं, खूप जण ऐकतात रे रेडिओ. आणि नुसतं ऐकत नाहीत तर दुकानात येणाऱ्या वहिनी मला भेटतात, आवर्जून सांगतात तुमचे कार्यक्रम आम्ही ऐकतो, तुम्ही खूप छान बोलता आणि साडी घेऊनच जातात.
2: हो हा प्रसाद, मी तुला म्हणलं होतं ना

0: की शारदा वहिनी यांचा कार्यक्रम ऐकून गेल्या होत्या दुकानात आणि त्यांच्या पुतणीच्या लग्नाचा बस्ताच बांधून आल्या.
1: मी काय म्हणतो वहिनी, तुम्ही पण करा असे कार्यक्रम रेडिओवर. नंबर घ्या आम्ही जोगळेकरांचा, 99 20 11 49 17. वा वहिनी, तुम्हाला पाठ आहे.
0: अहो स्वयंपाक करताना रेडिओ चालू असतोच ना, त्यामुळे पडतं कानावर. बाळ एम जोगळेकर ऍड एजन्सीचे अमेय जोगळेकर, 99 20 11 49 17.
2: हे सगळं ठीक आहे रे, पण फार महाग असतं रे जाहिरात करणं.
1: अजिबात नाही, बाळ एम जोगळेकर ऍड एजन्सी आहे ना, व्यवस्थित बजेट मध्ये बसवून जाहिराती करून देतात. शिवाय आपल्या बजेटनुसार ते आपल्याला वेगवेगळे पर्याय सुद्धा देतात. त्यांचं एकच म्हणणं आहे, तुम्ही स्लो राहा पण स्टेडी राहा.
2: अमेय जोगळेकर का?
1: हो. अरे गेल्या 25 वर्षांपासून रेडिओवर कार्यक्रम आणि जाहिराती करतात. त्यांची टीम पण सॉलिड आहे, अनुभवी अँकर्स, एडिटर आणि स्क्रिप्ट रायटर सुद्धा. अनेक नावाजलेल्या ब्रँडच्या जाहिराती त्यांनी केलेल्या आहेत, म्हणून तर त्यांच्या जाहिरातीच्या कॉन्सेप्ट उत्तम असतातच, पण रेट सुद्धा रिझनेबल असतात बरं का.
0: हो मी पण ऐकल्यात हो त्यांच्या जाहिराती आणि जिंगल्स, खूपच क्रिएटिव्ह असतात. आणि मला वाटतं वेगवेगळ्या भाषेत सुद्धा जाहिराती करतात ना ते. त्यांची संस्कृत, हिंदी आणि इंग्रजी जाहिरात सुद्धा ऐकली आहे मी.
1: हो, जवळपास 16 भाषांमध्ये जाहिराती करतात ते. मी काय म्हणतो प्रसाद, तू पण डायनिंग हॉलची जाहिरात कर, लोकांपर्यंत त्याचं नाव तरी पोचू दे. एकदा जेवायला आले ना की परत परत येतील, कारण तेवढी छान चव आहे थाळीची.
2: बघतो मग एकदा त्यांच्याशी बोलून.
0: एकदा वगैरे नको, आत्ताच लाव बरं फोन, घे नंबर 99 20 11 49 17.
2: ओके लावतो, 99 20 11 49 17. हॅलो अमेय जोगळेकर.
3: हॅलो नमस्कार.
0: रेडिओवर 5 मिनिटांचे कार्यक्रम जाहिराती किंवा जिंगल्स करण्यासाठी संपर्क करा बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊसच्या अमेय जोगळेकरांना. संपर्क 99 20 11 49 17, 9920114917.
4: अद्यापि प्रत्येकं गृहे नभो वाण्याः एतेन स्वरेण दिवसस्य आरम्भः भवति.
5: एवमेव प्रकारेण भवतामपि व्यवसायस्य प्रसिद्धिः कार्यक्रमैः विज्ञापनैः च गृहे गृहे प्रसरिष्यति.
4: अस्य भिन्नपर्यायानां कृते योग्यं मार्गदर्शनं निश्चितमेव आवश्यकम्.
5: सौजन्यं बाळ एम जोगळेकर उत्पादन गृहं तथा विज्ञापन आपणं 1960 वर्षतः.
4: संपर्कः अमेय जोगळेकर 99 20 11 49 17.
6: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
7: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स बाळ एम जोगळेकर.
8: पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल श्रोते हो आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 7:45 झालीत.

0: ऐकूया कार्यक्रम
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। सौजन्य जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, 866-9197672।

परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: शर्मिला दातार यांनी गायलेलं हे बालगीत लिहिलं होतं उमाकांत काणेकर यांनी आणि संगीत होतं दत्तराज खोत यांचं.
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
0: पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनल श्रोते हो आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM. 7:50 झालीत. ऐकूया काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगीळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
4: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगीळ आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
3: श्रोते हो, या कार्यक्रम मालिकेत सोन्याच्या विविध दागिन्यांची माहिती आपण घेत आहोत. सध्या आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सोन्याच्या बांगड्यांची, त्यांच्या वैशिष्ट्यांची माहिती घेत आहोत. आता महिलांचा बांगडी वर्गातला आवडता सुवर्ण अलंकार म्हणजे गोठ. तर गोठांचे प्रकार कोणते, त्यांचं डिझाईन कसं असतं, ते बनतात कसे, याची सविस्तर माहिती आपल्याला देणार आहेत पूना गाडगी आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडकसर. मोडकसर, कार्यक्रमात तुमचं स्वागत. नमस्कार.
5: नमस्कार
3: सर. आजच्याही काळात बऱ्याच जणींना त्यांच्या आजीकडून पारंपरिक दागिने मिळतात, त्याच्यामध्ये गोठ हा जो प्रकार असतो हा खूप आकर्षून घेतो. तर गोठ म्हणजे नक्की काय असतं, त्याचं वजन कसं असतं किंवा तो कसा बनवतात?
5: तुम्ही आजीकडून वगैरे मिळतात असं सांगितलं तर ते गोठ असतात ते खूप जड असतात.
3: हो,
5: म्हणजे 60-70 ग्रॅमचे वगैरे असतात. आजच्या काळात आता तीच हाऊस भागवणं आपल्याला शक्य झालंय, कारण पोकळ गोठे यायला लागलेत.
3: हो बर.
5: जे आतून हॉलो असतात पूर्णपणे,
3: बर,
5: पण त्या तुमच्या ज्या पारंपरिक गोठाचे असतात त्या गोठांप्रकारेच असतात की पूर्ण राऊंड शेप मध्ये असतो आणि त्याची दोन तोंड

0: असतात राऊंड करण्याकरता,
1: हो
0: तर त्या तोंडाला वेगवेगळ्या प्रकारचे हत्ती सिंह यांचे मुख,
1: हो
0: हत्तीमुखी व्याघ्रमुखी गोमुखी, तर असे ते वेगवेगळे हे आकार करून ते त्याचे जे दोन एंड असतात ते जोडलेले असतात. आयदर ते सोल्डर करून बंद केलेले असतात किंवा फ्लेक्सिबल राहावे म्हणून ओपन पण ठेवलेले असतात. तर आता पोकळ गोठे यायला लागलेत, म्हणजे आता पूर्वीसारखे भरीव गोठे ऑर्डर प्रमाणेच बनवणं शक्य असतं. पोकळ गोठ रेडीली तयार असतात, साधारणपणे मजुरी 10-12% बसते आणि पोकळ गोठचं वजन म्हणाल तर 8 ग्रॅम पासून 12 ग्रॅम पर्यंत बसतं.
1: अच्छा.
0: आता आपले जे मणी आपण मगाशी बघितले होते, जोंधळी किंवा कंठी मणी किंवा तिसरा जो मोहनमाळ, तर हे जसे व्याघ्रमुखी वगैरे बंद केलेली तोंड असतात तशी या मण्यांच्या प्रकारांनी पण बंद केलेली तोंड असतात, की तोंड जे जिथे बंद होतं तिथे दोन बाजूला दोन जोंधळी मणी बसवले जातात, कंठी मणी बसवले जातात आणि चांगलं दिसायला दिसतं. फक्त पोकळ असल्याने तो जरा जपून वापरावा लागतो, तो कुठे आपटला गेला तर त्याला पोचाही होऊ शकतो.
1: सर, रोडियम म्हणजे नेमकं काय असतं? म्हणजे ते मेटल असतं की पॉलिश असतं?
0: रोडियम हे मेटल तर आहे, पण जेव्हा आपण सोन्याच्या दागिन्यांमध्ये रोडियम हा शब्द वापरतो तेव्हा तो पॉलिशच्या अर्थाने वापरतो, की रोडियम पॉलिशचे दागिने. आता रोडियम पॉलिश हे पूर्ण दागिन्याला करण्यापेक्षा त्यातल्या डिझाईन मधल्या काही काही आकारांना केलं जातं.
1: अच्छा.
0: उदाहरणार्थ जर तुमची बांगडी असेल तर त्याच्यामध्ये समजा वेगवेगळे काही डिझाईन केलेले असतील, लाईन्स खोलगट केलेले असतील किंवा खोलगट डॉट दिलेले असतील, तर ते खोलगट डॉटला रोडियम जर पॉलिश केलं तर ते डायमंड सारखं स्पार्कल होतं. त्यामुळे असं दुरून बघण्याला वाटतं की तुमच्या त्या बांगडीमध्ये कुठेतरी मध्ये मध्ये ते डायमंड बसवलेत काय.
1: बरोबर.
0: तर त्यामुळे रोडियम पॉलिश हे दिसायला चांगलं दिसतं, फक्त त्याला थोडं जर का तुमचं परफ्यूम लागला किंवा हे लागलं काही साबण लागला, एक्सेसिव्ह तेल लागलं, तुम्ही हार्ड काही यांनी ते साफ करायला गेला तर ते रोडियम पॉलिश काही काळाने डल पडू शकतं. त्यामुळे रोडियम पॉलिश जर घेतलं असेल तर त्याला जपून आणि नीटपणे निगुतीने वापरावं लागतं, तर त्याच्यातली सौंदर्य जे आहे ते खुलून राहू शकतं.
1: खरंय खरंय. म्हणजे स्वतःसारखीच दागिन्यांची पण निगा राखणं गरजेचं असतं.
0: नक्कीच.
1: मोडक साहेब, आज आपण आम्हाला सोन्याचे विविध डिझाईन्सचे गोठ, त्याचे प्रकार, वजन आणि आर्थिक गुंतवणूक म्हणून उपयोग अशी संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. आणि श्रोते हो, उद्या भेटूया याच वेळी पुढचा भाग ऐकण्यासाठी. नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन, म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी.

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांशी स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचाही आनंद द्विगुणित होतो आणि म्हणूनच आपण करतोय स्मार्ट गुंतवणूकदारांशी स्मार्ट गप्पा. त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
2: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: सर, आपण स्टार्टअप या विषयावरती बोललो. बऱ्याच जणांना आपण खूप छान गोष्टी सांगितल्या की स्टार्टअप यशस्वी करण्यासाठी काय काय करणं गरजेचं आहे, पण एक असं सुद्धा आपल्याकडे वर्ग आहे की जे आत्ता नोकरी करतायत पण साईड बाय साईड आनंद म्हणून किंवा हॉबी म्हणून त्यांनी स्वतःचा स्टार्टअप सुरू केलेला आहे. अशा वेळेला या स्टार्टअपमधनं मिळणारं जे काही एक्स्ट्रा इन्कम आहे त्या इन्कमचं काय केलं पाहिजे याबद्दलही आज आपण बोलूयात.
2: सो बेसिकली कसं आहे मॅडम, यंग इंडिया 3-in-1 फॉर्म्युला, पगार, व्यवसाय आणि गुंतवणूक, जेव्हा आपण या तिन्ही गोष्टींचा एकत्र विचार करतो म्हणजे कसं आहे बघा, एक व्यक्ती आहे.

त्याचं नाव सुमित आहे. हा सोमवार ते शुक्रवार 9 ते 5 अशी याची नोकरी आहे. काम करतोय 100% स्वतःचे तिथे एफर्ट लावतोय आणि 5 नंतर घरी येताना 6 वाजता ही व्यक्ती घरी पोहोचली की स्वतःचा छोटासा छोटेखानी व्यवसाय या व्यक्तीने सुरू केलेला आहे. 2 ते 3 तास देतो आणि इव्हन सॅटर्डे संडे जसं शक्य होईल तसं विकेंडलाही हा व्यवसाय वाढवण्याचा तो प्रयत्न करतो. हे का करावं असं वाटतं? जर थोडा अभ्यास केला तर असं आहे की सुमितला, म्हणजे या पिढीला सुमित आपण असं नाव घेतलं की फायनान्शियल इंडिपेंडन्स म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य खूप लवकर मिळायला हवंय. म्हणजे जर आपण आधीच्या जनरेशनचं जर बघितलं किंवा इव्हन माझ्या जनरेशनचं जर बघितलं तर आता मला वाटतं की मी साधारण 55 पर्यंत काम करावं. माझ्या आधीची जनरेशन होती ते 60-65-70 पर्यंत काम करायचे. आता हल्लीची जनरेशन म्हणते की 40-45 पर्यंतच काम करणार. सो त्यांना लवकरात लवकर स्टेबिलिटी हवी आहे, आर्थिक स्वातंत्र्य हवंय आणि ऍट दी सेम टाइम त्या आर्थिक स्वातंत्र्याबरोबर स्वतःची काहीतरी ओळख द्यायची. अतिरिक्त उत्पन्न तर मिळवायचंच आहे पण स्वतःचंही नाव करायचंय म्हणजेच

0: म्हणते की 40-45 पर्यंतच काम करणार. सो त्यांना लवकरात लवकर स्टेबिलिटी हवी आहे, आर्थिक स्वातंत्र्य हवं आहे, आणि ऍट दी सेम टाइम त्या आर्थिक स्वातंत्र्याबरोबर स्वतःची काहीतरी ओळख द्यायची आहे. अतिरिक्त उत्पन्न तर मिळवायचंच आहे, पण स्वतःचंही नाव करायचंय, म्हणजेच हळूहळू त्या व्यवसायाला स्केलेबिलिटी द्यायची आहे. जर त्यांनी नोकरी सोडली किंबहुना काही कारणास्तव त्यांना नोकरीतून काढण्यात आलं, नोकरीत मिळणारा पैसा होता तो ते इन्कम त्यांच्या व्यवसायातून रिप्लेस होईल, आणि ऍट दी सेम टाइम ती स्टेबिलिटी ऑफ इन्कम असल्यामुळे त्यांची इन्व्हेस्टमेंट पण फळाला येईल, आणि वय वर्ष 45-50 मध्ये त्यांना रिटायरमेंटच्या प्लॅनिंगचा देखील विचार करता येईल. सो जे मी म्हणालो सुरुवातीलाच की यंग इंडिया 3-in-1 फॉर्म्युला, पगार, व्यवसाय आणि गुंतवणूक या तिघांचाही एकत्रित विचार ही यंग इंडिया करते, आणि म्हणूनच इंडियाची यंग जनरेशन नेक्स्ट लेवल आहे असं म्हणायला हरकत नाही.
1: तेव्हा श्रोते हो, अशाच स्मार्ट गप्पा आपण उद्या सुद्धा चालू ठेवणार आहोत. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, पुन्हा भेटूया. धन्यवाद. बाय बाय. गुड डे.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड,
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंडात.

0: Amphire Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि श्रोते हो आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 8 वाजलेत. ऐकूया ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे ठळक बातम्या. पिंपरी चिंचवड शहराच्या भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन राबवण्यात येणारा पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प हा शेतकऱ्यांच्या संमतीनं, विश्वासानं आणि सातत्यपूर्ण संवादातूनच पुढे नेला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विधानभवन इथं काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार श्रीरंग बारणे आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यात आर्थिक वर्ष 2026-27 साठी सुधारित पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्यात आली असून यात सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख 31 जुलै आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पीक विमा पोर्टलवरून किंवा बँक सामूहिक सुविधा केंद्रात जाऊन यासाठी अर्ज भरता येईल. खरीप हंगामात भात, ज्वारी, बाजरी, नागली, मूग आदी 14 पिकांसाठी शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता येणार आहे. आषाढी यात्रेदरम्यान चंद्रभागा नदीत स्नानासाठी येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सोलापूर जिल्ह्यातल्या 102 शासकीय अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक, आपदा मित्र, आपदा सखी तसंच शहर आणि जिल्हा अग्निशमन विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना हृदय फुफ्फुस पुनरुज्जीवन अर्थात CPR आणि प्रथमोपचाराचं प्रशिक्षण देण्यात आलं. गेल्या 4 वर्षात CPRच्या माध्यमातून आपत्ती स्वयंसेवकांनी 30 हून अधिक वारकरी भाविकांचे प्राण वाचवले आहेत. कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 24 तासात सुमारे 4 फुटानं वाढ झाली आहे. पंचगंगा नदीसह वारणा, दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांची पाणी पातळी वाढली असून 7 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पुणे आणि परिसरात आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. घाटमाथ्यासह काही तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. कमाल तापमान 26 आणि किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहील. दरम्यान गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसानं पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील पाणी पातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58
5: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
6: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
7: Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.

0: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट, सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 8:03 झालेत. ऐकूया.
2: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
3: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला, 10-15% डिस्काउंट. स्वामिनी, साड्यांची महाराणी, कुंठे करोड, विजिलंट बिल्डिंग, पुणे.

0: उषा मंगेशकर यांनी गायलेली ही भक्तीरचना होती वसंत बापट यांची. संगीत होतं यशवंत देव यांचं.
1: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
2: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर,
1: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
2: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
2: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
3: तुम्ही ज्याची वाट पाहत होतात तो स्वामिनीचा मान्सून खरेदी महोत्सव सुरू झाला. 10-50% डिस्काउंट मध्ये मनपसंत व्हरायटीच्या साड्या खास तुमच्यासाठी, कारण हा तुमच्या स्वामिनीचा महोत्सव आहे. सौंदर्य धारा बरसणारा
4: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझी लाईन बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
5: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
6: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
5: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
6: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
5: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड, पुणे. संपर्क 94223111106.

0: रमेश डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: महागाईचा वाढतोय गुंता,
2: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता।
1: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक,
3: ती विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड, पुणे।
4: सुंदर सुंदर साड्या

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, चळक रोड, पुणे.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया रवींद्र साठे यांनी गायलेली श्रीकांत आमरे यांची भक्तिरचना. संगीत आहे शांक नील यांचं.

0: शांक नीली यांनी संगीतबद्ध केलेली ही होती श्रीकांत आमरे यांची भक्तिरचना, गायली होती रवींद्र साठे यांनी. कार्यक्रमातली यानंतरची भक्तिरचना थोड्याच वेळात.
1: तुम्ही ज्याची वाट पाहत होतात तो स्वामिनीचा मान्सून खरेदी महोत्सव सुरू झाला. 10-50% डिस्काउंट मध्ये मनपसंत व्हरायटीच्या साड्या खास तुमच्यासाठी, कारण हा तुमच्या स्वामिनीचा महोत्सव आहे. सौंदर्य धारा बरसणारा
2: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
3: श्री मनमहागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
4: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
5: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
4: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
3: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
4: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
3: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
3: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
6: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
7: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
6: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर, पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
7: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
6: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
8: उशिरा आलेला पावसाळा आणि निसर्गासोबत कला संस्कृतीचा एकत्र आनंद घ्यायला जरूर या जफूर झाला. जुन्या काळात घेऊन जाणाऱ्या जाहिराती, घराघरात वापरल्या गेलेल्या आणि गतकाळातील वैभवाच्या स्मृती जपणाऱ्या, नाजूक आणि कलाकुसरीची भुरळ पाडणाऱ्या चांदीच्या 200 वर्ष जुन्या वस्तू आणि या महिन्यातील खास आकर्षण म्हणजे ज्येष्ठ सिने दिग्दर्शिका आणि लेखिका सई परांजपे यांचा दरवळ हा एकपात्री कार्यक्रम, दिनांक 19 जुलै 2026 ला. चुकवू नका हा प्रयोग, जुळवून आणा जफूरचा भेटीचा योग.
9: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: संत तुकाराम महाराजांचा हा अभंग गायला होता व्हीजी भाटकर आणि सहकाऱ्यांनी, संगीत होतं प्रभाकर पंडित यांचं. आपण ऐकत आहात लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम. यानंतरचं भक्तिगीत थोड्याच वेळात.
1: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
2: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर,
1: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
2: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
2: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
3: तुम्ही ज्याची वाट पाहत होतात तो स्वामिनीचा मान्सून खरेदी महोत्सव सुरू झाला. 10-50% डिस्काउंट मध्ये मनपसंत व्हरायटीच्या साड्या खास तुमच्यासाठी, कारण हा तुमच्या स्वामिनीचा महोत्सव आहे. सौंदर्य धारा बरसणारा
4: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझी लाईन बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
5: अहो, ऐकलं का? तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
6: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट? जोक नको मारू सा.
5: अहो, तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
6: मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
5: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
6: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोते हो, गीतकार पी सावळाराम यांचा आज जन्मदिन, त्यानिमित्ताने ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेली, पी सावळाराम यांनी लिहिलेली ही भक्तिरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

0: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
1: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर,
0: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
1: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
0: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
1: फक्त सभासदांकरिता, नियम आणि अटी लागू.
2: श्रीमन महागणाधिपतय नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्ट देवताभ्यो नमः.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

0: अनुराधा मराठे यांनी गायलेली ही रचना होती संत रामदास स्वामी यांची. आणि या रचनेबरोबरच लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला, 10-50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, विजिल अँड बिल्डिंग, पुणे.
0: एफ एम बँड 101 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं पुणे केंद्र. 8:30 आणि 35 सेकंद झालीत. प्रसारित करत आहोत
3: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
4: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, सहज, सोपी आणि सुरक्षित.
5: इंटरनेट बँकिंग,
4: मोबाईल बँकिंग,
5: व्हॉट्सअप बँकिंग,
4: ई KYC,
5: NEFT, RTGS,
4: IMPS,
5: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
4: UPI, अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
5: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्रविकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोडवरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
2: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087807.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
3: किरकोळ विक्रेते नेमणे आहेत. छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम संधी. संपर्क 98220 98215. उत्तम भक्कम गुडविल बनियन्स.
4: पुण्यात व्यवसायासाठी प्राइम लोकेशन शोधत आहात? मार्केट यार्ड, बिबेवाडी, धनकवडी आणि कात्रज कोंडवा रोड ला जोडणारं मध्यवर्ती ठिकाण सुखसागर नगर. इथे उपलब्ध आहेत व्यवसायासाठी प्रशस्त शॉप्स आणि ऑफिसेस.

0: G+3 स्वतंत्र कमर्शियल बिल्डिंग आणि भरपूर पार्किंगची सुविधा, ई कॉमर्स, सुपरमार्केट, ज्वेलरी शोरूम, हेल्थ केअर, कॉर्पोरेट ऑफिस, फॅशन आणि लाईफस्टाईल ब्रँड्स, फर्निचर, क्लासेस किंवा डायग्नॉस्टिक सेंटर साठी एक आदर्श ठिकाण, कमल प्लाझा, खंडोबा मंदिराजवळ, बिब्वेवाडी अनेक्स, सुखसागर नगर. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9834931909. पुन्हा एकदा 9834931909.
1: उशिरा आलेला पावसाळा आणि निसर्गासोबत कला संस्कृतीचा एकत्र आनंद घ्यायला जरूर या जपूर झाला. जुन्या काळात घेऊन जाणाऱ्या जाहिराती, घराघरात वापरल्या गेलेल्या आणि गतकाळातील वैभवाच्या स्मृती जपणाऱ्या, नाजूक आणि कलाकुसरीची भुरळ पाडणाऱ्या, चांदीच्या 200 वर्ष जुन्या वस्तू आणि या महिन्यातील खास आकर्षण म्हणजे ज्येष्ठ सिने दिग्दर्शिका आणि लेखिका सई परांजपे यांचा दरवळ हा एकपात्री कार्यक्रम, दिनांक 19 जुलै 2026 ला. चुकवू नका हा प्रयोग, जुळवून आणा जपूरचा भेटीचा योग.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमात श्रोते हो, आपण रोज ग दि माडगुळकर यांनी लिहिलेली वेगवेगळ्या विषयांची गाणी ऐकण्याचा आनंद घेत असतो. या गाण्यांमुळे क्षणभंगूर असलेल्या आपल्या आयुष्यात आपल्याला उमेदीने जगायची एक प्रकारची ऊर्जा मिळते. खरं तर आपल्याला मिळालेली आपल्या माणसांची सोबत, मिळालेली नाती, हे सगळं तात्पुरतं असं आहे. शाश्वत कायमस्वरूपी असं काही नाही. म्हणूनच माणसांनी जास्त आसक्ती न ठेवता विरक्तीची भावना आपल्या मनात कायम जागृत ठेवली पाहिजे. कारण आपण आज आहोत, उद्या नाही. आज इथं तर उद्या तिथं.

या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी. संगीतकार होते सुधीर फडके आणि गीतरचना अर्थातच ग. दि. माडगुळकर यांची होती. श्रोतेहो, माणसाला मिळालेलं आयुष्य त्यांनी जसं आहे तसं स्वीकारून त्याचा फक्त आणि फक्त आनंद उपभोगावा हाच आशय सांगणारं गदिमांचं हे गीत आता ऐकूया.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
2: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले.
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा.

0: परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
2: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
1: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
2: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
1: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
2: संपर्क 96 899 11 240.
1: 9689 11 240.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
5: श्रोते हो, 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल.
6: एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग

0: लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन। तर जरूर ऐका जनीचे बोल स्वानंदाचे डोल।
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम।
2: श्रोते हो, छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय, पण आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंब नियोजनाचा अर्थ आणि व्याप्ती अधिक वाढतीये। 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या स्थिरीकरण म्हणजे नेमकं काय, कुटुंब नियोजन मातेच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे, पुरुषांचा सहभाग, तरुणांसाठी प्रजनन आरोग्य शिक्षण या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत। आपल्याशी संवाद साधणार आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर चारुलता बापये। फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6। लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका याविषयी जाणून घ्यायला नक्की फोन करा आणि सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात हॅलो डॉक्टर।

0: सुधीर फडके यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं दैवाचा खेळ या चित्रपटातलं.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
3: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे.
2: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध. अटी लागू.
3: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: किरकोळ विक्रेते नेमणे आहेत छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम संधी। संपर्क 98220 98215। उत्तम भक्कम गुडविल बनियन्स।
2: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का हो, माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
3: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59।
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59।
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
5: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
4: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर।
5: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या

0: फर्निचरची भरपूर व्हरायटी.
1: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
0: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
1: संपर्क 96899 11 240.
0: 9689 11 240.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि श्रोते हो आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. 8:58 होत आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
1: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
2: विविध भारती पुणे ठळक बातम्या. हिंदुस्थान कोका कोला बेव्हरेजेसनं जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर इथं ग्रीनफील्ड प्रकल्पासह राज्यात सुमारे 1200 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. या गुंतवणुकीमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती, स्थानिक उद्योगांना चालना तसंच परिसराच्या आर्थिक विकासाला गती मिळणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. अमरनाथ यात्रेसाठी जम्मूमध्ये भाविकांचा ओघ सुरू असून भाविकांना सर्व सुविधा पुरवण्यासाठी प्रशासन सज्ज झालं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. अमरनाथ यात्रेसाठी जम्मूमध्ये भाविकांचा ओघ सुरू असून भाविकांना सर्व सुविधा पुरवण्यासाठी प्रशासन सज्ज झालं आहे. रेल्वे स्थानकांवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून यात्रेकरूंनी सतर्क राहावं आणि कोणत्याही मदतीसाठी 139 क्रमांकावर संपर्क साधावा असं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी काल त्र्यंबकेश्वरवरून सिन्नरला पोहोचली. सुमारे 25,000 वारकरी या दिंडीत सहभागी आहेत. आषाढी वारी चरणसेवा उपक्रमाअंतर्गत डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचाऱ्यांसह वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सिन्नरमध्ये दाखल झालेल्या वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी, प्राथमिक उपचार, आरोग्यविषयक मार्गदर्शन यासारख्या आरोग्य सेवा पुरवल्या. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या धरणांमध्ये आज सकाळी 6 वाजेपर्यंत 4.45% TMC म्हणजेच 15.26% इतका पाणी साठा झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 17 TMC म्हणजेच 59% होता. राज्य शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत दिव्यांग अवंग तसंच दिव्यांग विवाहांना आर्थिक सहाय्य दिलं जातं. या योजनेअंतर्गत दिव्यांग अव्यंग विवाहासाठी 1,50,000 रुपये तर दिव्यांग विवाहासाठी 2,50,000 रुपये अर्थसहाय्य देण्यात येतं. या योजनेबाबतच्या अधिक माहितीसाठी सातारा जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन या विभागानं केलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात राहुरी इथं आज सकाळी एका स्कूल बसला झालेल्या अपघातात काही विद्यार्थी जखमी झाल्याचं वृत्त आहे. अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58

0: अँपियर रजिस्टर्ड क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. क्रिसेंट
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनेल श्रोते हो आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 एफ एम. 9:17 झालीत. प्रसारित करत आहोत
4: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची काळजी आमची.
3: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमात श्रोते हो आपलं मनापासून स्वागत आणि महेश मराठीचा नमस्कार. मराठी भावसंगीतामधलं एक लखलखतं नाव म्हणजे गीतकार पी सावळाराम. भावगीतांच्या दुनियेत आपल्या लेखणींनी वेगळं स्थान निर्माण करणारे आणि असंख्य अजरामर गाणी देणारे गीतकार पी सावळाराम आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. पी सावळाराम यांचा जन्म 4 जुलै 1914 रोजी त्यांच्या आजोळी गोटखिंडी या वाळवा तालुक्यातल्या गावी झाला. त्यांचं खरं नाव निवृत्ती रावजी पाटील. सामान्य जनांच्या भावना आपल्या गीतांमधून कायमच त्यांनी गुंफल्या.

0: श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 02-0670-29100।
3: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95-95-24-25-59।

0: टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: 1950 दशकात पी सावळाराम, वसंत प्रभू आणि लता मंगेशकर ही त्रयी प्रचंड लोकप्रिय ठरली. मराठी गीतांना सुवर्णकाळ आणण्यात या तिघांचाही अतिशय मोलाचा वाटा आहे.

पी सावळाराम यांच्या भक्तिरचना क्लिष्ट न वाटता अगदी साध्या सोप्या लोकभाषेच्या सहजपणे जवळ जाणाऱ्या आणि त्यातलं नादमाधुर्य टिपणाऱ्या अशाच वाटतात. यातून देवाविषयी त्यांना वाटणारा अतीव जिव्हाळा आणि सगुण उपासनेचं मर्म आपल्याला पाहायला मिळतं.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 02-0670-29100।
3: पुण्यात व्यवसायासाठी प्राइम लोकेशन शोधत आहात? मार्केट यार्ड, बिबेवाडी, धनकवडी आणि कात्रज कोंडवा रोड ला जोडणारं मध्यवर्ती ठिकाण सुखसागर नगर। इथे उपलब्ध आहेत व्यवसायासाठी प्रशस्त शॉप्स आणि ऑफिसेस, G+3 स्वतंत्र कमर्शियल बिल्डिंग आणि भरपूर पार्किंगची सुविधा, ई कॉमर्स, सुपरमार्केट, ज्वेलरी शोरूम, हेल्थ केअर, कॉर्पोरेट ऑफिस, फॅशन आणि लाईफस्टाईल ब्रँड, फर्निचर, क्लासेस किंवा डायग्नॉस्टिक सेंटर साठी एक आदर्श ठिकाण। कमल प्लाझा, खंडोबा मंदिराजवळ, बिबेवाडी अनेक्स, सुखसागर नगर। अधिक माहितीसाठी संपर्क करा 98-34-931-909। पुन्हा एकदा 98-34-931-909।
4: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95-95-24-25-59।
0: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पेरंगुट आणि देहू।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
6: पी सावळारामांच्या गीतांमधून स्त्री मनाची हळुवार रूप साकारणारा कवी आपल्याला दिसून येतो। लेक लाडकी या घरची, होणार सुनमी त्या घरची असं म्हणणारी अवखळ मुलगी, गोड गोजिरी लाज लाजरी, ताई तू होणार नवरी असं चिडवणारी धाकटी बहीण, गंगा जमुना डोळ्यात उभ्या का असं म्हणत आपल्या लाडक्या लेकीला निरोप देणारी वत्सल माता, प्रियकराला पाहून प्रेमबंधात हरवून बसलेली यौवना, तसंच सप्तपदी मी रोज चालते म्हणणारी कृतकृत्य पत्नी, अशी विविध स्त्री रूपं आणि स्त्री मनांचे विविध पैलू पी सावळारामांच्या गाण्यांमधून आपल्याला दिसून येतात।

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षाहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 0206701900।

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
2: आणि स्वामिनीचा मान्सून इशा सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, डिझेल अँड बिल्डिंग, पुणे।
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
6: पी सावळाराम यांनी लिहिलेल्या गवळणी सुद्धा अतिशय लक्षवेधक आहेत। राधा कृष्ण या अजरामर जोडीवर पी सावळारामांनी अनेक गीतं रचली। त्यांच्या या गीतांमधून राधेचं कृष्णरूप होणं हेच आपल्याला दिसून येतं।

मराठी माणसांच्या जीवनातल्या घडामोडींना सर्वांगीण स्पर्श करणारी अशी पी सावळारामांची गाणी. सर्वपरिचित सोपे शब्द वापरून त्यांनी गीतलेखन केलं. गीतलेखनाचे विविध प्रकार त्यांनी हाताळले आणि या विविधतेमुळेच कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी पी सावळाराम यांना जनकवी या उपाधीनी गौरवलं. 21 डिसेंबर 1997 रोजी रसिकमान्य झालेला हा जनकवी आपल्यातून निघून गेला.

0: हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
1: नमस्कार. बरं का, नाही म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनिमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण. आज शनिवार, तेव्हा सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन इन लो बसावा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल. प्रसारण रविवारी 12 ते 1 या वेळात विविध भारती FM 101 वरून आणि मंगळवारी 9:30 ते 10 या वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर. रोज रेडिओ ऐकता, तुम्हालाही बोलावं असं वाटत असेल, जरूर फोन करा. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन लो बसावा.
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. सकाळचे ठीक 9:30 प्रसारित करत आहोत
0: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: नाटकाचं नाव होतं कैकेयी. यानंतरची पदरचना थोड्याच वेळात.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातली सुरुवातीची ही पदरचना गायली होती पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी. ही पदरचना लिहिली होती शांताराम नांदगावकर यांनी. संगीत होतं अशोक पत्की यांचं आणि

0: लुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
3: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगिळ आणि सन्स मधूनच.
4: पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
5: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्र विकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोड वरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
4: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
6: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95-95-24-25-59.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: ययाती आणि देव यांनी या नाटकातली ही पदरचना लिहिली होती कुसुमाग्रज यांनी, गायली होती रामदास कामत यांनी आणि संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73-502-77-77-9. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: रोज सकाळी 11-12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
4: दररोज सायंकाळी 5:30-6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांजधारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: शाहीर होनाजी बाळा यांनी लिहिलेली ही पदरचना गायली होती सुरेश हळदणकर यांनी आणि नाटकाचं नाव होतं होनाजी बाळा.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: आज तर पार्टी हवी,
3: आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया. आयडिया, इथेच करूया पार्टी,
2: पिझ्झा पार्टी.
3: येस, चल तुझं कार्ड आणि पिन दे.
4: माझ्या कार्डचे डिटेल्स स्वतःच टाकेन. RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
2: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस?
3: ऐकलं नाही? नो शेअरिंग.
4: RBI सांगते, जाण पारवाना, सतर्क राहा.
5: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
6: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
5: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: जय जय गौरी शंकरी या नाटकासाठी ही पदरचना गायली होती प्रसाद सावकार यांनी. ही पदरचना लिहिली होती विद्याधर गोखले यांनी आणि संगीत होतं वसंत देसाई यांचं.
1: पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि श्रोते हो आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. 9:58 होत आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
1: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. संततधार पावसामुळे पुण्याजवळच्या सिंहगड किल्ला परिसरात पुणे दरवाजाच्या बाहेरील पायऱ्यांवर काही दगड कोसळल्याची घटना काल घडली. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांसाठी किल्ला बंद करण्यात आला आहे. मुंबईतील संततधार पावसामुळे लोकल रेल्वेगाड्या 15 ते 20 मिनिटं उशिरा धावत आहेत. गोंदिया जिल्ह्यात सततच्या पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, तर नाशिकमध्ये काल रात्री

जोरदार पाऊस झाल्यानं धरणसाठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून धरणाचे 11 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आले आहेत, तर गोसीखुर्द धरणामधून 2500 क्युसेक पाणी सोडण्यात आलं आहे. एकीकडे देशात पावसामुळे नागरिक सुखावले आहेत, तर दुसरीकडे दक्षिण युरोपमधील दुष्काळी परिस्थिती गंभीर झाली आहे. स्पेन आणि फ्रान्सच्या काही भागात अनेक ठिकाणी वणवे लागले असून स्पेनमधील कॅटालोनिया भागात काल लागलेल्या मोठ्या आगीवर अजूनही नियंत्रण मिळवणं

0: फ्रान्सच्या काही भागात अनेक ठिकाणी वणवे लागले असून स्पेनमधील कॅटालोनिया भागात काल लागलेल्या मोठ्या आगीवर अजूनही नियंत्रण मिळवणं शक्य झालेलं नाही. फ्रान्स, बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये उष्णतेच्या लाटेमुळे अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. सिंधुदुर्ग नगरीत प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवस्मारकाच्या उभारणीसंदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयातील दालनात आराखड्याचं सादरीकरण करण्यात आलं. जे जे स्कूल ऑफ आर्टच्या वतीनं प्रस्तावित शिवस्मारकाचा संकल्पनात्मक आराखडा सादर करण्यात आला. हे शिवस्मारक जिल्ह्याच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटन वैभवात भर घालणारं ठरणार असून या महत्वपूर्ण प्रकल्पाची उभारणी विहित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय साधून कार्यवाहीला गती द्यावी असे निर्देश त्यांनी दिले. मुंबईतील प्रतिष्ठित एशियाटिक सोसायटीची 2 वेळा रद्द झालेली निवडणूक आज होत आहे. प्राच्यविद्या संशोधनाच्या क्षेत्रात 2 दशकं कार्यरत असलेल्या या संस्थेची निवडणूक आरोप प्रत्यारोप तसंच मतदारांच्या पात्रतेवरून चर्चेत होती. एकंदर 19 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या होत्या आत्तापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58.
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल श्रोते हो आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM. 10:48 झाली आहेत. काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत.
6: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. ऑल इंडिया रेडिओ आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. धन्यवाद.
7: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक प्रोलाइफ क्लिनिक.
8: नमस्कार श्रोते हो, प्रोलाइफ क्लिनिक प्रस्तुत होमिओपॅथीवर बोलू काही या कार्यक्रमात मी प्रियांका गोगटे
9: आणि मी दीपक रेगे
8: तुमचं मनापासून स्वागत करतोय. श्रोते हो, डॉक्टर विकास कराळे यांच्या प्रोलाइफ क्लिनिक मधून होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतलेले अनेक पेशंट्स चे चांगले अनुभव आपल्याला ऐकायला मिळतात. आज आपण ऐकणार आहोत इनफर्टिलिटी म्हणजेच वंध्यत्व या विषयासंबंधी होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतलेल्या काही जोडप्यांचे अनुभव.
9: प्रियांका, आपल्याला पहिलं पत्र आलंय ते मिस्टर अँड मिसेस साळवेकर यांच्याकडून. मिस्टर साळवेकर 43 वर्षांचे आणि मिसेस साळवेकर 40 वर्षांचे आहेत. त्यांचं लग्न उशिरा झालं आणि 7 वर्ष इनफर्टिलिटी अशी त्यांची केस होती. प्रोलाइफ क्लिनिक मध्ये कुठल्याही सर्जरी किंवा केमिकल औषधांशिवाय त्यांना गर्भधारणा झाली, त्यामुळे त्या खुश आहेत. त्यांनी गर्भधारणा होत नसलेल्या जोडप्यांना असा मेसेज सांगितलाय की वय, उशिरा लग्न या गोष्टींनी पॅनिक न होता प्रोलाइफ क्लिनिक मध्ये या, इथे यावर सोल्युशन आहे. धन्यवाद मिस्टर अँड मिसेस साळवेकर.
8: दीपक, पुढचं पत्र आपल्याला आलेलं आहे मिस्टर अँड मिसेस अडसूळ यांचं.
9: अच्छा.
8: मिस्टर 32 वर्षांचे आणि मिसेस अडसूळ 30 वर्षांचे आहेत. लग्नानंतर 4 वर्ष इनफर्टिलिटी म्हणजे वंध्यत्वाचा त्यांना त्रास होत होता आणि मागच्या 2 वर्षात त्यांची 3 अबॉर्शन्स झाली. लॅप्रोस्कोपी करून पण काही उपयोग झाला नाही. गायनेकॉलॉजिस्टनी त्यांना टेस्ट ट्यूब बेबी सुचवलं पण त्यांनी डॉक्टर विकास कराळे यांच्या प्रोलाइफ क्लिनिकची ट्रीटमेंट घ्यायचं ठरवलं आणि त्यांना त्यात यश आलं. आता त्या 8 महिन्यांच्या प्रेग्नंट आहेत आणि लवकरच त्यांना बाळ होईल. आता त्यांनी असं सांगितलंय की मिसकॅरेजेस होत असले तरी खचून जाऊ नका, प्रोलाइफ क्लिनिकची मदत घ्या. श्रोते, वंध्यत्व म्हणजेच इनफर्टिलिटी या गंभीर आजाराबद्दल तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्यांपैकी कोणालाही माहिती करून घ्यायची असेल तर जरूर संपर्क करा 95 95 95 59 58 28, 95 95 95 59 58, 9595955928. तसंच डॉक्टर विकास कराळे यांच्या युट्यूब चॅनलला पण तुम्ही व्हिजिट करू शकता.
9: प्रियांका, पुढचं पत्र आपल्याला आलंय मिस्टर अँड मिसेस देवकर यांचं. त्यांच्या लग्नाला 8 वर्ष झाली. त्यांचा प्रॉब्लेम असा होता की बीज चांगलं नव्हतं, पण त्यांची आर्थिक परिस्थिती सुद्धा त्यावेळी चांगली नव्हती. तरीही त्यांनी लॅप्रोस्कोपी IUI केलं तरी फायदा झाला नाही, पण त्यांनी प्रोलाइफ क्लिनिक मध्ये ट्रीटमेंट घेतली डॉक्टर विकास कराळे यांच्याकडे. आर्थिक गोष्टीत सुद्धा डॉक्टर विकास कराळेंनी त्यांची अडचण समजून घेतल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानलेले आहेत. धन्यवाद देवकर.
8: दीपक, पुढचं पत्र आपल्याला आलंय मिस्टर अँड मिसेस मोरे यांचं. मिस्टर मोऱ्यांचं वय 30 आणि मिसेस मोऱ्यांचं वय 28 वर्ष आहे. लो एंडोमेट्रियम असा त्यांना त्रास होत होता. सगळे उपाय झाले पण काहीही फरक पडला नाही त्यांना. मग मिस्टर अँड मिसेस मोऱ्यांना टेस्ट ट्यूब बेबी सुचवलं गेलं पण त्यांनी त्यांनी तो ऑप्शन न निवडता डॉक्टर विकास कराळे यांच्या प्रोलाईफ क्लिनिकची

0: ट्रीटमेंट घेतली आणि 4 महिन्यात त्यांना गर्भधारणा झाली. मिस्टर अँड मिसेस मोरे, तुमचं अभिनंदन.
1: पुढचं पत्र आपल्याला पाठवलं आहे ते मिस्टर अँड मिसेस जाधव यांनी. मिस्टर जाधव 38 वर्षांचे तर मिसेस जाधव 37 वर्षांचे आहेत. त्यांनी 3 वेळा IVF ची सायकल केली, तिन्ही वेळा ही सायकल फेलच झाली आणि या सगळ्यामुळे आर्थिक, मानसिक, शारीरिक नुकसान पण झालं त्यांचं. त्यानंतर ते डॉक्टर विकास कराळेंच्या प्रोलाईफ क्लिनिक मध्ये आले आणि त्यांना 11 महिन्यात गुण आला. त्यामुळे मिस्टर अँड मिसेस जाधवांचं सगळ्यांना सांग की हिम्मत सोडू नका, प्रोलाइफ क्लिनिक मध्ये जा, ट्रीटमेंट घ्या आणि यशस्वी व्हा.
0: वा, पुढचं पत्र आपल्याला आलंय मिस्टर अँड मिसेस नडियाल यांचं.
1: अच्छा.
0: मिस्टर 34 आणि मिसेस 30 वर्षांच्या आहेत. त्यांच्या इनफर्टिलिटी म्हणजे वंध्यत्वाचं कारण होतं की त्यांच्या ट्यूब्स ब्लॉक झालेल्या होत्या. मग डॉक्टरांनी त्यांना IVF सुचवलं होतं, पण आर्थिक अडचण त्यांची असल्यामुळे त्यांनी प्रोलाइफ क्लिनिक मध्ये जायचं ठरवलं आणि 6 महिन्यात त्यांना गुण आला. आणि ते असं सांगतात की संपूर्ण हार मानण्याच्या आधी डॉक्टर विकास कराळे यांच्या प्रोलाइफ क्लिनिक मध्ये जाऊन होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्या, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.
1: प्रियंका, पुढचं पत्र आपल्याला आलंय ते मिस्टर अँड मिसेस पांढरे यांच्याकडून. त्यांचं वय दोघांचंही 35 वर्ष आहे. मिसेस पांढरेंना PCOD त्रास होता म्हणून त्यांची गर्भधारणा होत नव्हती. दोघेही 6 वर्ष प्रयत्न करत होते, पदरात फक्त त्यांच्या अपयशच येत होत. मग त्यांनी डॉक्टर विकास कराळे यांच्या प्रोलाइफ क्लिनिक मध्ये ट्रीटमेंट घेतली 3-8 महिने आणि त्याचा त्यांना उपयोगही झालेला दिसतोय.
0: वा, श्रोतेहो, वंध्यत्व म्हणजेच इनफर्टिलिटी या गंभीर आजाराबद्दल तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्यांपैकी कोणालाही माहिती करून घ्यायची असेल तर जरूर संपर्क करा 95 95 95 59 58 28, 95 95 95 59 58, 9595955928. तसंच डॉक्टर विकास कराळे यांच्या YouTube चॅनलला पण तुम्ही व्हिजिट करू शकता.
1: नमस्कार. ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते प्रोलाइफ क्लिनिक. ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक सूचना, ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: मुरलेले।
1: नमस्कार श्रोते हो, बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात सगळ्यांचं मनापासून स्वागत। बेडेकर मसाले यांचे संचालक अजित बेडेकर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार अजित सर।
2: नमस्कार
1: अजित सर, जेव्हा तुम्ही किंवा तुमच्या आजोबांनी पणजोबांनी लोणच्याच्या व्यवसायाला सुरुवात केली त्यावेळेला घरोघरी लोणचं घालण्याची पद्धत होती आणि अशी परिस्थिती असताना लोणच्याचा व्यवसाय सुरू करायचा, तयार केलेलं लोणचं बाजारात विकायचं, ते विकत घेण्याची मानस ग्राहकांची होती का? मुळात किती गृहिणींनी याला प्रतिसाद दिला हे ऐकायचंय।
2: खरं सांगायचं झालं ना तर ह्याच्यासाठी आपल्याला त्यावेळेच्या मुंबईची परिस्थिती काय होती हे आपण विचारात घेतलं पाहिजे। मुंबईमध्ये हे चाकरमानी लोक राहायचे। आमच्या गिरगाव जिथे आमच्या व्यवसायाची सुरुवात झाली त्याला गिरणगाव पण म्हणतात, कारण गोदीमध्ये आणखी जवळ असलेल्या मिल्समध्ये काम करणारे माणसं तिथे राहायची। आणखीन एकेका चाळीमध्ये एकेका छोट्या खोलीमध्ये दोघं तिघं पुरुष मंडळी राहायची आणि ते फक्त नोकरी करायचे। आणखीन त्यांची जी फॅमिली होती त्यांचं सगळं घर होतं ते कोकणात गावाला असायचं। ते असं म्हणायचं की आमचं घर कोकणात आणि आम्ही इथे बिराड करून राहतो। त्याच्यामुळे त्यांच्या जेवणाखाण्याचे हे नेहमीच आबाळ असायची। आणखीन दर वेळेला कोकणात येताना लोणच्याची बरणी किंवा काही घेऊन येणं शक्य नसायचं। त्यामुळे इकडच्या लोकांना लोणच्याची आवश्यकता होती आणि म्हणून तिथे लोणची विकायला आमची सुरुवात झाली। पण जसजसं पुढे वाढ होत होती त्यावेळेला ही अडचण होती आणि म्हणून माझ्या वडिलांनी जाहिरात करताना सुद्धा केली की उत्कृष्ट लोणची आणि मसाले बनवणारे तुम्ही स्वतः, तुमची घरची उत्कृष्ट होतात, पण तुम्हाला वेळ नाही झाला तर बेडेकरांचं लोणचं जरूर वापरा।
1: वा वा वा। श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादनं आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध। कैरी, लिंबू यांसह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतरही चटण्या, याशिवाय गौरी, गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादनं, 114 वर्षांची परंपरा। ऑनलाइन ऑर्डर साठी संपर्क करा 99-877-98-747, 99-877-98-747, 9987-9874। वेबसाईट www.v

0: bedekar.com. अजित सर, जेव्हा एखादा व्यवसाय सुरू केला जातो तेव्हा त्यात अडचणीही येतात, तर तुम्हाला या व्यवसायात काही वेगळ्या अडचणी आल्या का?
1: खरं सांगायचं झालं तर आमच्यावरती ग्राहकांनी ठेवलेला विश्वास इतकाच जोरदार होता की माल विक्रीसाठी अडचणी आम्हाला कधी आल्या नाहीत. परंतु जे आसमानी सुलतानी म्हणतात तसे आसमानीचे संकट मात्र आमच्यावरती आली. आमची कुर्ला येथे म्हणजे साकीनाक्याला एक आमची मोठी फॅक्टरी होती. एकूणच तो एरिया मुंबईचा सखल भागातला एरिया आहे. तर 26 जुलै 2005 साली जेव्हा खूप मोठा पूर आला त्यावेळेला इतका पाण्याचा लोंढा होता की आमचा अख्खा तळमजला फॅक्टरीचा हा पाण्याखाली गेला. आणि ह्याच मजल्यावरती आमचं वर्षभराचं लोणचं, म्हणजे बघा हा जुलै महिन्यात पूर आला होता, मे आणखीन जूनच्या पहिले 10 दिवसात आम्ही लोणचं बनवलं होतं आणि ते पुढचा अख्खा वर्ष विकायचं म्हणून साठवणूक करून ठेवलेलं होतं. ते सगळं पुराच्या पाण्यात वाहून गेलं. अशा परिस्थितीत पुढचं अख्खं वर्ष विकायला लोणचं नाही, अशा परिस्थिती मध्ये ते वर्ष गेल्यामुळे ही खूप मोठ्या अडचणीला आम्हाला सामोरं जावं लागलं.
0: बाप रे, खरंच तुम्ही म्हणालात तसं आसमानी संकट होतं हे, पण यातून सुद्धा ताऊन सुलाखून तुम्ही उभे राहिलात आणि बेडेकर मसाले हे लोकांसाठी लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत. याबद्दल अजूनही गप्पा मारू यात श्रोते हो, पण पुढच्या भागात पुन्हा भेटूयात. बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात अजित बेडेकर यांच्या बरोबर. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.

0: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर, ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक तयार मसाला। सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रोजलीना क्लिनिक।
2: गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, रोजलीना क्लिनिक प्रस्तुत नर्चरिंग वुमन हुड या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। मैत्रिणींनो, एस्थेटिक गायनेकोलॉजी आणि मेनोपॉज या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर कल्याणी इंगळे आपल्या बरोबर आहेत। नमस्कार डॉक्टर कल्याणी।
3: नमस्कार।
2: काही मैत्रिणी आहेत आपल्या की ज्या शारीरिक संबंध जेव्हा जेव्हा ठेवतात त्यावेळेला त्यांच्या योनीच्या इथे भयंकर पेन होतं आणि हे पेन इतकं असह्य असतं की त्यांना ते संबंध ठेवणंच नको वाटतं आणि म्हणून त्या शारीरिक संबंधांपासून दूर राहतात। तर हा नेमका काय प्रकार आहे, हे कशामुळे होतं याबद्दल सांगा।
3: अनेक स्त्रियांना हा त्रास असतो, परंतु काही स्त्रियांना हा त्रास आपण सोडवू शकतो याचं नॉलेज नाहीये।
2: ओके।
3: बेसिकली हे कशामुळे होतं तर पेल्विक फ्लोर मसल्स पैकी जो स्नायू योनिमार्गाच्या तोंडापाशी आहे तो रिजिड असल्यामुळे, तो घट्ट स्ट्रॉंग असल्यामुळे तिथे होणाऱ्या ऍक्टिव्हिटी ह्या तिला खूप पेनफुल वाटतात।
2: बर,
3: तिची इच्छा जरी असली तरी सुद्धा ती शरीर संबंधांच्या क्रियेमध्ये समरस होऊ शकत नाही, ती पेनिट्रेशन करू देऊ शकत नाही। या त्रासाला शास्त्रामध्ये वजाइनिस्मस अशी टर्मिनॉलॉजी दिलेली आहे आणि हे अतिशय महत्वाचं आहे सर्वांना माहीत असणं
2: की
3: या स्त्रियांना हा त्रास खरोखरी होत असतो आणि त्यांना आपण याच्यातून अतिशय साध्या सोप्या ट्रीटमेंटनी सोडवू शकतो।
2: कुठली ट्रीटमेंट आहे?
3: आपण वजायनाच्या या स्नायूला डायलेट करण्यासाठी ट्रीटमेंट देत असतो।
2: बर,
3: ती सिरियली केली आणि 3 महिन्यांमध्ये व्यवस्थितपणे जर का फॉलो केली तर त्या याच्यातून मुक्त होऊ शकतात आणि अतिशय व्यवस्थितपणे शरीर संबंध प्रस्थापित करू शकतात।
2: अच्छा, आणि ही सुद्धा विना सर्जिकल ट्रीटमेंट आहे?
3: बिलकुल, ही विना सर्जरी ट्रीटमेंट केली जाते।
2: म्हणूनच मैत्रिणींनो, तुम्ही देखील अशा पद्धतीने शारीरिक संबंध ठेवताना दुखत असेल, पेन जाणवत असेल तर यावरती सुद्धा ट्रीटमेंट उपलब्ध आहे। या ट्रीटमेंट बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी किंवा वजाइनिस्मस म्हणजे नेमकं काय याची माहिती घेण्यासाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता रोजलीना क्लिनिकच्या डॉक्टर कल्याणी इंगळे यांना। संपर्क 93-25-63-53-53 93-25-63-53-53। डॉक्टर कल्याणी, आता जसं आपण म्हणत होतो की या वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स आहेत, जसं वजायनाची स्किन लूज पडली असेल तर ती टायटन करण्याची सुद्धा ट्रीटमेंट आहे। जेव्हा एखाद्या मैत्रिणींनी ऑलरेडी डिलिव्हरी झालेली आहे, एका बाळाला जन्म दिलेला आहे आणि त्यानंतर ही ट्रीटमेंट घेतली तर सेकंड डिलिव्हरीच्या वेळेला काय होतं, या ट्रीटमेंटमुळे काही फरक पडतो का किंवा पुन्हा तिथली स्किन लूज पडू शकते का?
3: बेसिकली एक रूल आहे की आपले स्नायू जर आपण वापरले तर ते स्नायू

0: स्ट्रॉंग राहतात.
1: बर,
0: त्यांचा टोन मेंटेन करण्यासाठी आपल्याला रेग्युलर बेसिस व्यायाम केला पाहिजे. ही ट्रीटमेंट थोडीफार याच तत्वावरती आधारित आहे.
1: ओके.
0: आपल्या पेल्विक फ्लोरचे स्नायू हे आपल्याला पोस्ट डिलिव्हरी स्ट्रॉंग केलेच पाहिजेत, कारण की ते आपल्या ब्लॅडरला आणि आतड्याला सपोर्ट करतात.
1: बर,
0: दुसऱ्यांदा ती गरोदर राहिली आणि तिला जर का डिलिव्हरी थ्रू जायचं असेल तर या ट्रीटमेंटमुळे आडकाठी काही होत नाही. दुसरी गोष्ट, डिलिव्हरी झाल्याच्या नंतर हे स्नायू त्याला होणाऱ्या इजेवरती किती प्रमाणात डॅमेज होतात हे डिपेंड करतं.
1: ओके.
0: परंतु ती परत प्रयत्नपूर्वक या स्नायूंना पूर्ववत करू शकते.
1: अच्छा, म्हणजे याचा काहीही परिणाम त्या डिलिव्हरीवरती होत नाही, प्रोसेसवरती होत नाही?
0: नाही, ती निश्चिंतपणे पुढची प्रेग्नन्सी करू शकते आणि डिलिव्हरीच्या प्रोसेस मधून जाऊ शकते. सांगण्याचा मतितार्थ हाच आहे की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर.
1: अगदी.
0: कुठल्याही वयामध्ये असा, तुम्ही तुमच्या पेल्विक फ्लोअर मसल्सची काळजीही घेतली पाहिजे.
1: अगदी खरंय. म्हणूनच मैत्रिणींनो, तुम्हाला जर का पोस्ट डिलिव्हरी किंवा मध्यम वयात पेरिमेनोपॉझल पिरियडमध्ये शारीरिक बदल जे होतात ते त्रास देत असतील, त्यामुळे कॉन्फिडन्स लूज होत असेल किंवा शारीरिक संबंध ठेवायला नकोसं वाटत असेल, तर त्यासाठी बॉडी कंटोरिंग किंवा रिशेपिंगसाठी आणि त्याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता रोजलीना क्लिनिकच्या डॉक्टर कल्याणी इंगळे यांना. संपर्क 93-25-63-53-53, 93-25-63-53-53, 9325-63-5353. पुन्हा भेटूयात रोजलीना क्लिनिक प्रस्तुत नर्चरिंग वुमनहुड या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर कल्याणी इंगळे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रोजलीना क्लिनिक. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन,

0: Ampere registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार वाणी सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो.
1: आधीच्या काही कार्यक्रमातनं क्रिसेंटची सगळी यंग जनरेशनची जी टीम आहे ती आपल्या श्रोत्यांशी बोललेली आहे, तरुण वर्गाशी बोललेली आहे. इन्व्हेस्टमेंट बद्दलचे त्यांचे विचार काय आहेत, इन्व्हेस्टमेंटची आत्ताच्या काळात गरज काय आहे, ती कशा प्रकारे करावी याबद्दल खूप छान छान गोष्टी त्यांनी आपल्या श्रोत्यांना सांगितलेल्या आहेत. यावरती तुमचं काय मत आहे, तुम्ही आपल्या तरुणाईला काय सांगणार?
2: सो बेसिकली कसं आहे मॅडम, या सगळ्या तरुण लोकांशी जेव्हा रेडिओवर गप्पा मारल्या सगळ्या म्हणजे सगळ्या श्रोतावर्ग आपल्या 3 वर्ष आपण कार्यक्रम करतोय, लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करतोय, संवाद साधतोय, वेगवेगळ्या विषयांना आपण छेडलेला आहे. आता त्याचबरोबर आजच्या तरुणाईची स्वप्न, त्यांचे फायनान्शियल गोल्स, त्यांच्या असणाऱ्या गरजा, त्यांची जीवनात होणारी धावपळ, त्यांचं असणारं एज्युकेशन, करिअर, या सगळ्याच अर्थाने तरुणाईने जेव्हा फायनान्स, फायनान्शियल प्लॅनिंग, इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग हा विषय येतो तेव्हा कसं फोकस राहिलं पाहिजे, काय गोष्टींनी, काय बारकाव्यांनी त्या गोष्टी बघितल्या गेल्या पाहिजे, फक्त सोशल मीडिया किंवा आपल्याकडे असणारं इन्फॉर्मेशनचं बंबार्डिंग याचा विचार न करता तो एक फोकस अप्रोच विथ योग्य नॉलेज असं आपण कसं पुढे घेऊन जाऊ शकतो. जे काही या कार्यक्रमातून डिस्कस झालं, जिथे फायनान्शियल डेट का असली पाहिजे, इन्व्हेस्टमेंटचे गोल कसे असले पाहिजेत, यंग असताना इन्व्हेस्टमेंट कशी केली पाहिजे, इमर्जन्सी कॉर्पस कसा क्रिएट केला पाहिजे, त्याचबरोबर ओव्हरऑल लाईफचे जे सगळे फायनान्शियल गोल्स आहेत त्याच्यासाठीचं प्लॅनिंग, इंडिव्हिज्युअल गोलचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे, फॅमिली गोलचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे, या सगळ्या विषयांबरोबर चर्चा ही हाताळण्यात आली. तुम्ही त्या पद्धतीचे प्रश्न विचारले आणि माझ्या सगळ्या यंग ब्रिगेडनी त्यांना उत्तमरित्या प्रतिसाद दिला, उत्तरं दिली जी कदाचित श्रोत्यांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचली. आता या उत्तरांचा योग्य वापर करून प्रत्येक ऐकणाऱ्या श्रोतावर्गाने जो यंग असेल किंवा मिड एज असेल त्याने स्वतःचं फायनान्शियल प्लॅनिंग करताना काय

0: गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्या कशा पद्धतीने बघितल्या पाहिजेत याचं कुठेतरी एक त्रिसूत्री तयार केली पाहिजे असं मला वाटतं. त्रिसूत्री तयार करताना लाईफ सिक्युरिटी, हेल्थ सिक्युरिटी आणि वेल्थ सिक्युरिटी या तीनही अँगलने फायनान्शियल प्लॅनिंगचा विचार झाला पाहिजे. जेव्हा लाईफ सिक्युरिटीचा विचार होतो तेव्हा मी किंवा घरातली कमवणारी व्यक्ती ही जेव्हा पैसे कमवत असते आणि ती व्यक्ती जर आज अस्तित्वात नसेल किंवा भविष्यात अस्तित्वात नसेल तर त्याची इन्कमची रिप्लेसमेंट कोण करणार ह्याच्या विचारा अंतर्गत आपल्याला लाईफ सिक्युरिटी असणं गरजेचं आहे. जेव्हा हेल्थ सिक्युरिटीचा विचार होतो तेव्हा इन्फ्लेशन, महागाई ही हेल्थच्या बाबतीत खूप वाढत चाललेली आहे, खर्च वाढत चाललेले आहे, अगदी छोट्या छोट्या आजारांना सुद्धा खूप मोठा पैसा मोजायला लागतो, तर त्याचं प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. आणि अर्थातच आपल्या आयुष्यात भविष्यात येणारे जे काही गोल्स असतील किंवा शॉर्ट टर्म, मिड टर्म, लॉंग टर्म अशा बकेटमध्ये आपण त्याला कॅटेगराईज करू शकतो आणि हे गोल मेन्शन करून हे कुठेतरी लिहून आपण काय रिस्क घेऊ शकतो याचा अंदाज बांधत कसं पुढे जायचं या सर्वांगाने विचार जेव्हा होतो तेव्हा तरुणाईचं खरं योग्य फायनान्शियल प्लॅनिंग होतं असं मला वाटतं. आणि ह्या गेल्या 4-5 एपिसोडमधून हेच डिस्कशन देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे, हा त्याचा आजचा आढावा.
1: अगदी, म्हणूनच मला सगळ्या मित्रमैत्रिणींना हे सांगायचं आहे की तुम्ही सुद्धा जर का इन्व्हेस्टमेंट बद्दलच्या काही शंका तुमच्या मनात असतील तर त्याच्या मार्गदर्शनासाठी इथे येऊच शकता. त्याचबरोबर SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशन्ससाठी सुद्धा विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533. आणि सर जसं तुम्ही आता म्हणालात की या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत, तरुण वर्गापर्यंत पोहोचवलेल्या आहेत, पण तरुणाई म्हणलं की चंचलता ही येणार, चंचलता आल्यानंतर इन्व्हेस्टमेंटमध्ये सुद्धा अनेक गोष्टी वरखाली होणार, तर या बाबतीत तुम्ही काय सांगाल की इन्व्हेस्टमेंटमध्ये पेशन्स असणं गरजेचं आहे का?
0: कसं आहे मॅडम की मनुष्य म्हटला तो तरुण असेल, तो मिड एज असेल, तो ओल्ड एज असेल, मानव प्राणीच असा बनलेला आहे की त्याचं आयुष्य चंचलतेनं कायमच व्यापलेलं आहे. मग ती इन्व्हेस्टमेंट असेल किंवा ते त्याचं कुटुंब असेल किंवा त्याचं ओव्हरऑल लाईफ असेल, पण चंचलता ही माणसाला एका लेवलला येऊन संपवते. असा जेव्हा आपण वेळोवेळी अनुभव घेतो तेव्हा जेव्हा आपल्याला फायनान्शियल फ्रीडम मिळवायचं आहे आणि आपल्याला योग्य वेल्थ क्रिएट करायची आहे, आपल्या सगळ्या भविष्यातल्या गोल्सला, फायनान्शियल गोल्सला आपल्याला वाट मोकळी करून द्यायची आहे, आपली सगळी स्वप्न सत्यात आणायची आहेत, असं जेव्हा तरुणाईने विचार करायचा आहे तेव्हा योग्य दिशा देणं, तिथे चंचलता न ठेवणं आणि तो इम्पेशन्स न दाखवणं, ओके, पेशन्स ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे.
1: म्हणूनच मला सगळ्या मित्रमैत्रिणींना हे सांगायचंय की तुम्ही सुद्धा जर का इन्व्हेस्टमेंट बद्दलच्या काही शंका तुमच्या मनात असतील तर त्याच्या मार्गदर्शनासाठी इथे येऊच शकता. त्याचबरोबर SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशन्ससाठी सुद्धा विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533.
0: दुसरा महत्वाचा मुद्दा, पेशन्स ठेवा. पेशन्स ठेवा म्हणजे काय? जसं मी मागाशी प्रश्नामध्ये सांगितलं तुम्हाला उत्तर देताना की शॉर्ट, मिड, लॉंग अशा कॅटेगरीमध्ये किंवा अशा जर बकेट आपण वेगवेगळ्या तयार केल्यात की माझ्याकडे जे काही पैसे आहेत, म्हणजे माझ्याकडे आज मी तरुण आहे, नोकरीला लागलोय, रिसेंटलीच माझी नोकरी सुरू झालेली आहे आणि मला 50,000 रुपये महिन्याचा पगार येतोय, अजून माझे भविष्यातलं गोष्टी ठरायच्या आहेत, माझं लग्न व्हायचं आहे, वेगवेगळ्या प्रायोरिटी आहेत, तर मी करताना माझा आधी इमर्जन्सी कॉर्पसचा विचार करावा, मॅक्झिमम पैसे त्याच्यासाठी जमा करावेत, त्याच्यानंतर मग मला समजा 3 वर्षानंतर लग्न होणार असेल आणि लग्नाचा काही हातभार आई बाबांना मला सपोर्ट करायचा असेल तर त्याच्यासाठीचं प्लॅनिंग करायचं आहे. त्याचबरोबर यंगेस्ट असताना जर मी माझ्या रिटायरमेंटचं प्लॅनिंग केलं, अर्लिएस्ट रिटायरमेंट प्लॅनिंग केलं तर अर्लिएस्ट रिटायरमेंट देखील मिळू शकते. सो असं बकेटिंग जर मी करत गेलो तर कदाचित मला भविष्यात मिळणारा निधी हा मुबलक प्रमाणात असेल आणि माझे सगळे फायनान्शियल गोल्स मी यशस्वीरित्या पूर्ण करू शकेल, सगळी स्वप्न सत्यात ही उतरलेली असतील. सो चंचलता ठेवू नका, इम्पेशन्स होऊ नका, पेशन्स बाळगा असंच मी इथे सांगतो.

0: अगदी खरंय. म्हणूनच मला सुद्धा सगळ्या तरुणाईला हेच सांगायचंय की योग्य पद्धतीने जर गुंतवणूक केली तर आर्थिक स्वातंत्र्य तुम्ही नक्कीच उपभोगू शकता. त्याचबरोबर SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशन्ससाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97 64 12 55 33, 97 64 12 55 33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार मॅडम. नमस्कार तरुणांनो, साथ घातली ती ऐका आणि योग्य गुंतवणूक करा. धन्यवाद.

0: Amphire registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्यासोबत गप्पा मारायला. गुड मॉर्निंग विक्रम.
5: नमस्कार
4: विक्रम. आपण वेगवेगळ्या केसेस बघतोय, तर आजची जी केस आहे ही आणखीन वेगळी आहे. सौ स्वाती यांचं नाव आहे, 47 वर्षांचे आहेत. आता यांच्या फूड डिलिव्हरीचं स्वतःचं फूड आउटलेट आहे, सो त्यांचं उभं राहून काम असतं. त्यांच्या हाताखाली काही माणसं आहेत, पण काही काही वेळा बऱ्याचदा पार्सल पोहोचवण्याचं काम त्यांना स्वतःलाही करावं लागतं, म्हणजे ड्रायव्हिंग आलं त्याच्यामध्ये, प्लस दिवसभर उभं राहणं. त्यांना पाठदुखीचा त्रास होता, स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम सुद्धा चालू झालाच होता, आणि या सगळ्या ह्याच्यात वजन पण वाढलेलं, पण काम तर करावं लागत होतं उभं राहून दिवसभर. सो त्यांना ते कुठेतरी सगळ्याच गोष्टी मॅनेज करणं अवघड झालं होतं. 84 किलो वजन तुझ्याकडे आल्यानंतर 7 महिन्यात त्यांचा 17 किलो वेटलॉस आहे.
5: येस. बर्वे मॅडमची थोडीशी केस डिस्कस करायची झाली तर बर्वे मॅडमचा बिझनेसच फूडचा, स्वतःचा फूड आउटलेट म्हणल्यानंतर 2-3 गोष्टी आल्या. पहिली गोष्ट म्हणजे दिवसाभरात 5 ते 6 तास उभं राहून काम करणं आलं.
4: बरोबर.
5: दुसरी गोष्ट आली म्हणजे व्यायामाला त्यांना वेळ मिळत नव्हता. नंतर तो मी त्यांना कसा वेळ काढायचा हे सांगितलं, नंतर तो मिळायला लागला, पण व्यायामाला वेळ मिळत नव्हता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक खाद्यपदार्थ हा त्यांना टेस्ट करायला लागायचा, त्याच्यामुळे थोडंसं असं व्हायचं की त्यांचं डाएट पूर्णपणे गडबडून जायचं. ह्या सगळ्याबरोबर त्यांचं वजन थोडंसं वाढत चाललं होतं. त्यांना बाकीचे 2-3 प्रॉब्लेम्स म्हणजे त्यांना स्लिप डिस्क होती L4-L5 मध्ये, आणि त्यामुळे त्यांना पाठदुखी प्रचंड व्हायची, आणि त्यांचं ट्रॅव्हलिंग थोडंसं टू अँड फ्रो काही काही ठिकाणी जास्त असल्यामुळे ते मग गाडीत बसून परत लंबर सपोर्ट नसल्यामुळे अजून त्यांची पाठ दुखणं हे वाढत चाललं होतं. आणि ऑफकोर्स वाढलेल्या वजनामुळे त्यात भरच पडते.
4: नक्कीच. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011-325-00 9011-325-00 So, विक्रम आपण बर्वे मॅडमची केस डिस्कस करतोय. आता यांचं स्वतःचं फूड आउटलेट होतं, सो त्यांनी तुझ्याकडे कन्सल्टेशन घेतल्यानंतर त्यांचे फूड पार्सल्स तुला दिले असतील खायला. बरोबर. जसं आपण म्हणलं तसं की त्यांना हा एक मेजर इश्यू होता, म्हणजे जोकचा मुद्दा बाजूला राहतो, पण त्यांना ते फूड टेस्ट करणे आणि ह्या गोष्टी व्हायच्या,
5: त्या गोष्टी व्हायच्या,
4: त्याचा हातभार लागायचा वजन वाढीला कुठे.
5: एक्झॅक्टली असं त्यांचं म्हणणं होतं. पण मी त्यांना तेच सांगितलं, म्हणलं जेव्हा तुम्ही काय बनवता आणि ते तुम्ही 1/2 चमचा 1/2 चमचा टेस्ट करता त्याच्याने काही फारसं वजन वाढत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे मी त्यांच्या लाइफस्टाईल जेव्हा बघितली तर त्यांचं रोज रात्री 1:30-2 झोपणं व्हायचं, आणि ज्याची काही गरज नव्हती. म्हणजे जर त्यांचं काम म्हणलं तर 8:30 त्या कामातनं फ्री व्हायच्या, अगदी 9 जेवून त्या 11-11:30 झोपू शकायचे, म्हणजे झोपणं पॉसिबल होतं त्यांना. पण 1-1.5 त्यांना झोपायला वाजायचा, आणि सकाळी मग घरातल्या रिस्पॉन्सिबिलिटीज देखील

0: असल्यामुळे मग काय व्हायला लागलं की झोपायचं मात्र रात्री 1:30-2 वाजता, सकाळी 7 ला कंपल्सरी उठायला लागायचं. दिवसभर प्रचंड काम, ह्याच्यामुळे पूर्णपणे हॉर्मोनल इम्बॅलन्स तर त्यांचा झालाच होता. दुसरी गोष्ट, स्लिप डिस्क आणि पाठीचे प्रॉब्लेम वाढत चालले होते, प्लस वजन वाढत चाललं होतं. मी त्यांना हेच समजावून सांगितलं की वजन हे तुमचं फूड, जेव्हा तुम्ही काही खायला बनवता तेव्हा ते पाव चमचा टेस्ट केल्यामुळे वजन तुमचं वाढत नाही. तुमचं वजन उशिरा झोपल्यामुळे झोप कम्प्लीट होत नाही, ती न झाल्यामुळे व्यायाम करावा असं वाटत नाही, हे दुसरं कारण वजन वाढण्याचं. आणि खाण्याच्या वेळा प्रचंड आवेळी, म्हणजे कधी नाश्ता केला नाही केला तसंच कामाला लागल्या नंतर मग कधी दुपारचं जेवण कधी 1 ला झालं कधी 3-4 वाजता झालं, हे तिसरं कारण वजन वाढण्याचं. तिन्ही कारण आम्ही रेक्टिफाय केली. त्यांना पहिली गोष्ट मी त्यांना पहिल्या आठवड्यात करायला सांगितली, म्हटलं कंपल्सरी 11:30 वाजता झोपायचं, 7:30-7 ला उठायचं. ते झाल्यानंतर 1 तास व्यायाम, संध्याकाळी का विना 1 तास व्यायाम,
1: म्हणजे दिवसभरातली त्यांची 1 वेळ तू व्यायामासाठी त्यांना मॅनेज करून दिलीस
0: आणि त्यांना हे सगळं जमायला लागलं व्यवस्थित. आणि आज आपण रिझल्ट बघितला त्यांचा, 7 महिन्यात सेम लाईफस्टाईल जगून, म्हणजे ऑफकोर्स थोडे चेंजेस करून, 7 महिन्यामध्ये 17 किलो आज वजन कमी झालं, पाठीचं दुखणं ऑलमोस्ट गेल्यात जमाय, आणि एनर्जी लेवल्स वाढल्या. हे सस्टेनेबल पद्धतीने झालंय आणि ते पुढे कंटिन्यू करणार आहे.
1: श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135500, 9011135500, 90111-32500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत गप्पा पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
4: नमस्कार.
3: डायबेटीस मुळे भात खाता येत नाही आणि बऱ्याच जणांना भात आवडतो किंवा त्यांचा हा वीक पॉइंट असतो, म्हणून वेगवेगळे पर्याय शोधले जातात की कशा प्रकारे आपण भात खाऊ शकतो आणि यामध्ये अनेक गोष्टी आपल्याकडे आतापर्यंत आलेल्या आहेत. त्यातली आता सध्या ट्रेंडिंग गोष्ट म्हणजे भात शिजवायचा, तो 10-12 तास फ्रीजमध्ये ठेवायचा, नंतर बाहेर काढायचा, पुन्हा गरम करायचा आणि खायचा, म्हणजे तुमच्या शरीरातली साखर वाढत नाही भातामुळे असं सांगितलं जातं. तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, आयुर्वेदाचं काय म्हणणं आहे हे सांगा.
4: बेसिकली सायन्सचा जर का आपण विचार केला तर मॉडर्नचं कसं असतं, एक सुरी विचार असतो, बरोबर ना? म्हणजे तुम्हाला हार्ट अटॅक येतोय तर मग 0 ऑइल घ्या, बरोबर ना? डायबिटीस होतोय तर 0 कार्ब घ्या. आता ज्या वेळेला तुम्ही तो राईस म्हणजे याच्यामध्ये ठेवता 10-12 तास आणि परत गरम करता की तो तुम्हाला म्हणजे डायजेस्ट होतच नाही, म्हणजे एक तर होईल की तुम्हाला बाबा साखर त्याच्यामधून वाढणार नाही. आता त्याच्यातून आणखीन थोडस सायंटिफिक त्यांनी विचार कसा केला की मग हे जे अनडायजेस्टेड जे फूड आहे ते काय होतं, गट बॅक्टेरियांसाठी अन्न तयार होतं ते, बरोबर? म्हणजे तुम्हाला पचलेलं नाहीये मग ते गट बॅक्टेरियांना अन्न होतं आणि मग गट बॅक्टेरियांना ते अन्न मिळालं की ते जे काही बॅक्टेरिया असतात ते ब्युट्रेट नावाचं एक केमिकल तयार करतात आणि हे ब्युट्रेट नावाचं केमिकल जे आहे ते शरीरातलं इन्फ्लेमेशन असेल, इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी असेल ते कमी करायला मदत करते. म्हणजे असा डबल बेनिफिट त्याचा होतो की बाबा तुम्ही ते खाल्ल्यानंतर ते पचणार नाही, म्हणजे तुमची साखर वाढणार नाही, ब्युट्रेट म्हणजे त्या बॅक्टेरियांना अन्न मिळेल त्यामुळे ब्युट्रेट तयार होईल, बरोबर ना? त्याच्यामुळे तुमच्या शरीरातलं इन्फ्लेमेशन वगैरे कमी होऊन साखर कमी होण्याला मदत होईल. पण कसं आहे, आपण बघितलेलं आहे की नुसतंच प्रोटीन घ्या किंवा नुसतंच फॅट्स घ्या किंवा 0 कार्ब घ्या आणि याचे ट्रेंडिंग येतात आणि नंतर बऱ्याच वेळेला ते वापरले जातात अनेक लोकांना आणि मग त्याचे जे काही साईड इफेक्ट्स आहेत ते लक्षात यायला लागतात. आता नवीन ट्रेंड आहे, त्याचे पण काही साईड इफेक्ट्स असतील ते काही काळाने आपल्याला लक्षात नक्कीच येतील.
3: याबद्दल अजूनही बोलूयात. त्याआधी श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, पित्ताचे विकार, वंध्यत्व यावरच्या आयुर्वेदिक उपचारांसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ऍडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर गिरी गुरुवारी करिश्मा चौक कोथरूड आणि ढोले पाटील रोड रुबी हॉल जवळ इथे, शुक्रवारी काळेवाडी पिंपरी चिंचवड इथे आणि इतर दिवशी हडपसर इथे भेटू शकतील. संपर्क 84 84 05 25, 84 84 05 25, 8484051025. डॉक्टर गिरी, मग हा जो ट्रेंड आता चालू आहे या बाबतीत आयुर्वेदाचं काय म्हणणं आहे?
4: कसं आहे की आयुर्वेदामध्ये पहिल्यापासून सांगितलंय की शिळं खाणं चांगलं नाहीये, बरोबर? म्हणजे एखाद्या वेळेला तुम्ही खाणं गोष्ट वेगळी, पण तुम्ही जर का ट्रेंड म्हणून रोजच जर का शिळं खायला लागला, कसं आहे की जसं त्याच्यामध्ये ते म्हणतात की रेझिस्टन्स स्टार्च वगैरे तयार होतं, म्हणजे रेझिस्टन्स स्टार्च तयार होण्यासाठी काहीतरी बॅक्टेरिया तिथे काम करतात, म्हणजे तिथे हार्मफुल बॅक्टेरिया पण तयार होणारच आहेत. फक्त आता तुम्ही बघताना चांगल्या गोष्टी बघताय तर ते हार्मफुल बॅक्टेरिया तुमच्या पोटाची काय वाट लावतील यानंतर प्रकार येईल. पण बेसिकली जर का

0: सगळ्या गोष्टी बघितल्या तर ह्या ट्रेंड येत राहतात आणि त्याच्यानंतर लक्षात येतात त्याचे हार्मफुल पॉईंट लक्षात येतात. आणि जर का त्यांनी त्याचा बेनिफिशियल पार्ट सांगितलाय ब्युट्रेटचा जर का आपण विचार केला तर असंही तुम्ही तूप खाल्ल्याने सुद्धा ब्युट्रेट तयार होतं किंवा तुम्ही जे काही फर्मेंटेड ज्या गोष्टी घेतात त्यांनी गट बॅक्टेरियांना फूड मिळतं त्याच्यातून ब्युट्रेट तयार होतं म्हणजे बरोबर ना. म्हणजे ब्युट्रेट तयार होण्यासाठी म्हणजे असा काहीतरी अनडायजेस्टेड प्रकार करण्याचा काही गरज नाहीये खरं असं बरोबर की नाही. म्हणजे ब्युट्रेटचा बेनिफिट तुम्हाला इतर गोष्टींनी मिळवता येतो मग त्याच्यासाठी तुम्ही म्हणजे 10 तास ठेवून त्याला शिळ करून खाणं आणि मग नंतर काही काळाने जर का लक्षात आलं की अरे प्रॉब्लेमॅटिक आहे आणि पोटाचीच जर का तुमची वाट लागायला लागली तर आयुर्वेदामध्ये सांगितलं की तुमचं आरोग्य हेच तुमच्या पचनावर आधारित आहे आणि तुम्ही जर का ते पचनच बिघडून घेतलं तर कदाचित प्रायमरी लेवलला तुम्हाला शुगर कमी व्हायला मदत नक्कीच होईल कारण ते पचणारच नाही त्यामुळे शुगर वाढणार नाहीये पण फ्युचर मात्र कॉम्प्लिकेशन त्याचे तयार होऊ शकतात. त्यामुळे प्रॉपर जर का डायबिटीस मॅनेज करायचा असेल तर उगाच हे खाण्यामध्ये बदल करण्यापेक्षा शरीरामध्ये साखर पचवण्याची ताकद वाढवा. शरीरामध्ये साखर का पचत नाही ते बघा आणि ते केलं तर तुम्ही नॉर्मल खाणं खाऊन सुद्धा तुमचा डायबिटीस नक्कीच मॅनेज करू शकाल. त्यामुळे सायंटिफिकली डायबिटीस मॅनेज करायचं असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही.
1: म्हणूनच श्रोते हो, डायबिटीस हार्ट किडनी कॅन्सर संधिवात मणक्याचे आजार पित्ताचे विकार वंध्यत्व यावरच्या आयुर्वेदिक उपचारांसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ऍडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर गिरी गुरुवारी करिश्मा चौक कोथरूड आणि ढोले पाटील रोड रुबी हॉल जवळ इथे, शुक्रवारी काळेवाडी पिंपरी चिंचवड इथे, तर इतर दिवशी हडप ते भेटू शकतील. संपर्क 84 84 05 25 84 84 05 25 8484 05 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: कॅट टॉटल क्लीन.
1: सौ स्मृती आणि श्री संदीप पोद्दार यांचे बापूज सर्व्हिसेस हायजीन 1992 पासून क्लिनिंग इंडस्ट्री मधलं विश्वासार्ह नाव बापूज सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98 22 19 13 20 9822191320.
0: बापूज सर्व्हिसेस हायजीन.
2: श्रोत्या नमस्कार. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमामध्ये आपल्याशी गप्पा मारायला आहेत बापूज सर्व्हिसेस हायजीनचे संदीप पोद्दार सर. संदीप सर नमस्कार.
3: नमस्कार.
2: आता पाण्याविषयीचा अवेअरनेस म्हणजे पाणी साठवण्याची जागा असेल, पाणी यायचं ठिकाण असेल किंवा एकूणच जे पाणी आपण वापरतोय कन्झ्युम करतोय त्याची स्वच्छता, या सगळ्याबद्दल तुम्ही सांगत असता नेहमी. आज मला तुम्हाला तेच विचारायचंय की हा अवेअरनेस एकूणच कसा वाढवता येईल किंवा स्वच्छता का महत्वाची.
3: आता तुम्ही बघा की दिवसेंदिवस पाण्याचे स्रोत कमी होत चाललेत आणि ते साठवणं मेंटेन करणं हे सगळं खूप अवघड होत चाललेलं आहे. लोक काय करतात, सरासरी एक ऑर्डर करतात, पाणी येतं, लोक पाणी पितात, अशी परिस्थिती आहे. माझा लोकांना हे म्हणायचंय की साठवण्याची जी सोय आहे ती जर आपल्या हातात असेल समजा, तर बऱ्याचशे खर्च जे आहेत पाणी वापरायचे किंवा पाणी आपण जे पितो त्याच्यावरती नियंत्रण येऊ शकतं. सगळ्यात महत्वाचं काय आहे की साठवण्याची जागा जी आहे ना ती आपल्या हातात आहे आणि त्याच्यामध्ये आपली मालकी हक्क आहे आणि तो मालकी हक्क आपण का सोडावा आणि का आपण परावलंबी असावं की त्यामध्ये, हा जो भाग आहे की नाही हा समजणं जास्त गरजेचं आहे. आणि तो जर नियमितपणे असेल फ्रिक्वेंटली, मला कल्पना आहे की मानसिक पातळीवरती लोकांना मर्यादा वाटतात की हे सगळं करायचं म्हणून, पण ते नियोजनबद्ध करून देणाऱ्या एजन्सी उपलब्ध असतील समजा, तर त्याचा आपण पर्याय का नाही घ्यावा आणि आपण परावलंबी का व्हावं की आपण आता यांच्याकडनं घेऊ त्यांच्याकडनं घेऊ त्यांच्याकडनं पाणी घेऊ. घ्यायला पाहिजे, पाण्याची गरज तशी असल्यामुळे घ्यायला पाहिजे, पण त्यांना नियंत्रित किंवा त्याचा जे काही खर्च जो आहे तो आपण नियंत्रित आपल्या हातात असेल तर त्याचा पर्याय आपण पहिले निवडावा असं माझं व्यक्तिगत मत आहे. आणि ते साठे आपण व्यवस्थित मेंटेन करावेत कारण आपण त्याच्याकरता खर्च केलाय. लोक जेव्हा बंगले मानतात किंवा लोक बिल्डिंग मानतात त्या टाक्यांसाठी जो खर्च झाला असतो त्याचा उपभोग घेण्याकरता जो आहे तर ते मेंटेन केला तरच त्याचा उपभोग घेऊ शकतो आपण त्याच्यामध्ये. अशी परिस्थिती आहे.
2: अगदी बरोबर. खरं तर खूप महत्वाचा विषय तुम्ही बोलताय की या निमित्तानं पर्यावरणाला सुद्धा आपण वाचवू शकतो. खरं तर अनावश्यक पाणी साठवण्याचे इतर जे पर्याय आहेत ते टाळून जिथे सार्वजनिक ठिकाणीच पाणी स्वच्छ करून साठवलं किंवा ती जागा स्वच्छ केली तर ते जास्त उपयोगी होईल.
3: डोळ्यासमोर असेल तर आपण पाहू शकतो.
2: बरोबर. आणि ती खात्री असेल तर आपण सार्वजनिक ठिकाणचं पाणी वापरू शकतो
3: आणि त्याचे टेस्टिंग रिपोर्ट अवेलेबल आहेत आपल्याकडे की आपण जे पाण्यासाठी करतो ते व्यवस्थित

0: आहेत का नाही, याची टेस्ट रिपोर्ट आपण स्वतः घेऊ शकतो
1: ओके.
0: त्याच्यामध्ये
1: याबद्दल तुमच्याकडून जाणून घ्यायचंच आहे, पण त्याआधी श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्याच्या टाकीच्या झाकणाबद्दलचं मार्गदर्शन किंवा वॉटर पंपची देखभाल कशी करायची याबद्दलचं मार्गदर्शन हवं असेल, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व्हिसेस हव्या असतील, तर संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320 9822191320. आमची वेबसाईट www.baputservices.com. संदीप सर, ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि मनमोकळ्या गप्पामध्ये आज तुम्ही सांगताय की पाण्याबद्दलचा एकूणच अवेअरनेस, की पाणी साठवण्याची जागा स्वच्छ ठेवायची किंवा एकूण ती स्वच्छता कशी पाळायची याबद्दल.
0: आता तुम्ही जर बघाल की विशिष्ट साठवलेलं पाणी असतं ते या सगळ्या अस्वच्छतेमुळे किंवा न मेंटेन केल्यामुळे ते पाणी सुद्धा खराब होतं.
1: ओके,
0: तर मी लोकांना हे सांगतो की तुम्ही नाही का त्याचं जर वेळोवेळी टेस्टिंग केलं, आपल्याला जनरली इकोलाय किंवा कॉलिफॉर्म जे आहेत ना असा प्रकार जास्त आढळून येतो पाण्यामध्ये, त्याच्यामध्ये तर त्याचे आपण टेस्ट रिपोर्ट घेतले तर आपल्याला कळतं की आपलं पाणी अयोग्य का योग्य म्हणून. आणि हे कळत असताना आपल्याला कळतं की स्त्रोत कसा आहे, स्त्रोत चांगला आहे का चुकीचा आहे का अयोग्य आहे हे आपल्या त्यातनं कळू शकतो त्याच्यामध्ये. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर स्त्रोत जर व्यवस्थित असेल, त्याचा आपला साठा जो आहे किंवा आपण जिथे पाणी साठवतो याचा अर्थ तो साठा जो आहे किंवा पाण्याचा जो काही आपण जिथे स्टोअर करतो तो अस्वच्छ असल्यामुळे सुद्धा रिपोर्ट अयोग्य येतात. म्हणजे माझं असं म्हणजे की या दोन याला आपण जर मात केली बसून तर आपल्याला बाहेरून कुठलं तरी अनोळखी पाणी प्यायची जेव्हा वेळ येते ही येणार नाही त्याच्यामध्ये. आपल्या समोर आहे सगळं, फक्त काय की थोडीशी मेहनत घेऊन आपल्याला ते मेंटेन करणं अपेक्षित आहे त्याच्यामध्ये. जसं आपण वेळोवेळी म्हणतो की आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो, मला पाणी देखील विचारलं नाही बरोबर आहे काय, ही वेळ काय ती अशी सांगायची, तर याचं कारण असं की आपल्याला खात्री नसते की आपलं पाणी कितपत योग्य म्हणून त्याच्यामध्ये.
1: ओके, सो असे गमतीशीर प्रसंगही घडू शकतात यामुळे.
0: तर हे आपण टाळू शकतो आणि आपण लक्षपूर्वक ते स्वच्छता ठेवू शकतो.
1: ओके,
0: हा एकच पर्याय त्याच्यामध्ये.
1: मेंटेनन्स वेळोवेळी करणे, पाण्याची टाकी स्वच्छ करणे हा पर्याय जास्त चांगला आहे. याबद्दल अजून जाणून घेऊयात, पण त्याआधी श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्याच्या टाकीच्या झाकणाबद्दलचं मार्गदर्शन किंवा वॉटर पंपची देखभाल कशी करायची याबद्दलचं मार्गदर्शन हवं असेल, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व्हिसेस हव्या असतील, तर संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320 9822191320. आमची वेबसाईट www.baputservices.com. संदीप सर, ब्रेक नंतर आपण जे बोलतो आहोत ते पुन्हा एकदा सुरू करूयात की पाण्याच्या टाकीची स्वच्छता ज्या विषयाबद्दल तुम्ही मार्गदर्शन करताय. अजून एक शंका लोकांना बऱ्याचदा असते की पाण्याच्या टाकीची स्वच्छता करताना ती माणसं टाकीत उतरतात, मग त्यामुळे पाणी अस्वच्छ होतं, किंवा टाकी आमची कशी स्वच्छ आहे असं आम्ही मानायचं, किंवा जे काही वापरताय केमिकल्स किंवा टाकी स्वच्छ करण्यासाठी.
0: मला एक सोपं उदाहरण सांगायचं की जेव्हा एखाद्या व्यक्तीला काही आजार होतात तेव्हा जेव्हा तो डॉक्टरकडे जातो तर ती ही शंका घेत नाही की मला डॉक्टर अजून काही वेट करेल का म्हणून. तो जसं भावना ठेवतो की मला डॉक्टर व्यवस्थित करणार, तसं माझं व्यक्तिगत म्हणणं आहे की जेव्हा कुठली माणसं येतात चांगल्या संस्थेतनं तर त्यांची स्वच्छता, त्यांची भावना, जसं आम्ही म्हणतो की जी माणसं येतात ना तर ते स्वतः पहिले स्वच्छ आहेत का, नंतर जेव्हा ते टाकीत उतरतात, उतरताना हातपाय म्हणा किंवा जे काय आहेत अवेलेबल जे काही केमिकल्स असतात त्यांनी ते स्वच्छ करतात का. आणि याचा अर्थ जेव्हा ते स्वतः स्वच्छ होतात आणि स्वतः स्वच्छ होऊन जेव्हा टाकीत जातात तर स्वाभाविक तेवढी काळजी घेतली जाते.
1: ओके,
0: आणि ती जी भावना असते की मला ही टाकी स्वच्छ करायची आहे अशा ज्या संस्था आहेत तर त्यांनीच आपल्याला कळू शकतं की ह्या टाक्या स्वच्छ हे करू शकतात म्हणून. जे दोन महत्वाचे फॅक्टर आहेत ना, हे मला कल्पना आहे की पॉझिटिव्ह बिहेव्हिअर एखाद्याचं होऊ शकतं, पण माझं असं नाही की अशा काही संस्था आहेत की त्या संस्था तुम्हाला त्या गुणवत्तेचं किंवा त्या क्वालिटीचं जर काम देणार असतील तर आपण तो पर्याय
1: निवडला पाहिजे. म्हणजे हे आपल्यावर
0: अवलंबून
1: बरोबर. अजून एक महत्वाचा विषय म्हणजे पाणी साठवण्यासाठी एक्स्ट्रा स्टोरेज टाकी आतमध्ये बसवलेली असते फ्लॅटमध्ये.
0: आता त्याच्यावरती तुम्ही बघा की वॉशरूमच्या वरती किंवा किचनमध्ये सुद्धा काही काही ठिकाणी एक्स्ट्रा टाक्या बसवतात. बऱ्याच वेळा गृहिणींची कल्पना अशी असते की नाही का समजा सगळीकडेच पुण्यातलं पाणी संपलं तर माझ्याकडे पाणी पाहिजे, चांगली गोष्ट आहे मी म्हणतो, पण इश्यू येतो कुठं की ती टाकी खाली उतरणार कोण, ती टाकी स्वच्छ करणार कोण, घरामध्ये माणसं येणार कुठली, हे सगळे असे उपप्रश्न तयार होतात.
1: बरोबर,
0: थोड्या वेळची शांतता आणि नंतर पूर्ण वेळ अशांतता अशी जी परिस्थिती आहे. तर माझं असं म्हणणं आहे की अशा संस्था आहेत उपलब्ध की टाक्या प्लम्बिंगचं काम असतं की प्लम्बरने ते खाली टाकी उतरवावी आणि टाक्या स्वच्छ करण्याचं काम असतं की टाकी स्वच्छ करणं असतं.
1: बरोबर.
0: त्या टाक्या स्वच्छ करणं अपेक्षित आहे आणि त्या फ्रिक्वेंटली का करायला पाहिजे तर त्याचं कारण असं आहे की ज्या टाक्या आतमध्ये आहेत ना त्या अतिशय खराब असतात.
1: बरं.
0: तुम्ही जर बघितलं असेल की ते आपण जरी किचनमध्ये बघितलं किंवा त्याच्यामध्ये हिरवट प्रकारचा कलर जो आहे तो आपल्याला दिसतोय डोळ्यांनी, आपण रोज विचार करतोय की हे स्वच्छ करायचं.

0: म्हणून. पण आपल्याला मीडिया सापडत नाही त्याच्यामध्ये, किंवा अशा लोकांनी तर मी तर म्हणतो नाही का जास्त जागरूक राहायला पाहिजे, पण ते स्वच्छ करणं फ्रिक्वेंटली कारण त्याला ऊन मिळत नाही आणि तिथे फंगल आणि बॅक्टेरिया इन्फेक्शन जास्त होत त्याच्यामध्ये.
1: श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्याच्या टाकीच्या झाकणाबद्दलचं मार्गदर्शन किंवा वॉटर पंपची देखभाल कशी करायची याबद्दलचं मार्गदर्शन हवं असेल, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व्हिसेस हवे असतील, तर संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320 9822191320. आमची वेबसाईट www.baputservices.com. मनमोकळ्या गप्पामध्ये आज आपल्यासोबत गप्पा मारायला होते बापूत सर्व्हिसेस हायजीनचे संदीप पोद्दार सर. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: लता, कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
3: बाईसाहेब, साफसफाई वरून एवढं बोलताय, पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
2: काय?
3: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन, पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत, किती गांड झाल्या असतील टाक्या.
2: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडताय. अगं पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात.
3: अहो, इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूत सर्व्हिसेस हायजीनची माणसं टाक्या साफ करतात, त्यांना बोलवा. लई खात्रीशीर माणसं आहेत स्मृती पोद्दार वहिनी, तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
2: बापूस सर्व्हिसेस हायजीन का? बरोबर, बोलावते. पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
3: घासते ओ घासते.
4: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापूस सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98221913 20 98221913 20.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
7: श्रोते हो, नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर सत्येन गुजर आपल्याशी गप्पा गोष्टी करायला येत असतात. मंडळी, डॉक्टर सत्येन गुजर हे एक निष्णात आयुर्वेदिक तज्ज्ञ म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठातून आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादित केली आहे आणि मुंबई आणि पुणे येथे गेली 20 वर्ष ते यशस्वी प्रॅक्टिस करत आहेत. मंडळी, ऑल आयुर्वेदिक ट्रीटमेंट अंडर वन रूफ या धरतीखाली ओंकार आयुर्वेद या संस्थेची डॉक्टर गुजर यांनी स्थापना केली, जिथे आपल्याला सर्व आयुर्वेदिक औषधी आणि पंचकर्म क्रिया पुरवल्या जातात. त्यांच्या या कार्याबद्दल महाराष्ट्रातला प्रतिष्ठेचा समजला जाणारा आयुर्वेद क्षेत्रातला धन्वंतरी पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. अवघड केसेस यशस्वीपणे हाताळण्यात त्यांचा हातखंडा आहे. आपल्या सर्वांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुवर्ण संधी मिळाली आहे डॉक्टर गुजर यांचं मार्गदर्शन ऐकण्याची. नमस्कार डॉक्टर गुजर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
8: नमस्कार
7: डॉक्टर. आपण आता ह्या भागात विषय घेणार आहोत गुडघेदुखी, जो सगळ्यांना सतावणारा आजकालचा आजार आहे. तर या गुडघेदुखी विषयी सर्वात प्रथम तुम्ही जरा थोडं सविस्तर सांगाल का?
8: पूर्ण शरीराचा भार ह्या गुडघे या सांध्यांवर पडत असतो, त्यामुळे स्वाभाविक आहे गुडघ्याशी संबंधित असणारे त्रास हे खूप जास्त प्रमाणात दिसत असतात. म्हणजे गुडघेदुखीचा त्रास असणारे तर कितीतरी पेशंट दिसतात. 40-50 नंतर दिसणारे जे रक्तदाब, म्हणजे हायपरटेन्शन असू देत, मधुमेह असू देत, हृदयाशी संबंधित त्रास असू देत, त्याच्याबरोबरच गुडघेदुखीचा त्रास असणारे कितीतरी पेशंट असतात. मग कोणाला थोडंसं चाललं तरी गुडघे दुखायला लागतात, गुडघ्यामध्ये शक्ती नाही असं वाटतं, पाय लपकल्यासारखे वाटतात, थोडंसं चालायचं म्हणलं तरी सहन होत नाही, 1-2 किलोमीटर चालल्यानंतर लगेच गुडघे भरून येतात, काहींना चालताना काही त्रास होत नाही पण रात्री झोपताना गुडघे दुखणं असा प्रकारचा त्रास होत असतो, काहींना सकाळी उठल्यानंतर गुडघे भरून येतात त्याच्यामुळे पटकन उठता येत नाही, पण 4-5 पावलं चालल्यानंतर मग हळूहळू त्रास कमी होत जातो आणि मग नंतर व्यवस्थित चालायला यायला लागतं. काहींना गुडघ्यांनाही सूज जास्त प्रमाणात असते, काहींच्या गुडघ्यांमध्ये पाणी व्हायला लागतं, काहींना व्यवस्थित मुव्हमेंट्स करता येत नाही, म्हणजे स्पेसिफिक मुव्हमेंट करताना म्हणजे धावत असताना त्रास जास्त प्रमाणात असतो. अशा लोकांना लिगामेंट इंजुरी असण्याची शक्यताही जास्त प्रमाणात जास्त, चढता उतरताना त्रास होतो. म्हणजे 40-50 नंतर जसजसे गुडघ्यांची झीज होत असते त्यावेळेला स्वाभाविक जिने चढताना जिने उतरताना त्रास जास्त प्रमाणात होतो. शौचाला बसताना अशा पेशंटला शक्य होत नाही, किंवा थोडा वेळ चालल्यानंतर मग 5 मिनिटं उभं राहिल्यानंतर पुन्हा चालावं लागतं. अशा प्रकारचे वेगवेगळे त्रास रुग्णालाही होत असतात. त्यामुळे एक लक्षात घेणं आवश्यक आहे की गुडघेदुखी हा कोणताही आजार नाहीये तर ते एक लक्षण आहे. कोणत्या आजारामुळे गुडघेदुखी हे लक्षण दिसतंय त्याप्रमाणे उपचार होणे गरजेचं असतं. आपण आता कितीतरी आम्ही दवाखान्यामध्ये पेशंट असे बघत असतो की वर्षानुवर्ष गुडघेदुखीचा त्रास आहे, 10-10, 20-20 वर्ष झाले गुडघे दुखतायत, आणि आता तर पेशंट ज्यावेळेला येतो त्यावेळेला ऑपरेशनचा सल्ला दिलेला इथपर्यंत स्टेज गेलेली असते की गुडघे बदलायला सांगितलेत, मग 15-20 वर्ष त्रास होतोय तरी सुद्धा ट्रीटमेंट

0: रुग्णाचा त्रास बरा का होत नाही, कारण बऱ्याच वेळेला गुडघे दुखायला लागले की तात्पुरतं बाम लावणं, तेल लावून शेकणं, मग कुठल्या तरी पेन किलर्स घेणं, कॅल्शियमच्या गोळ्या घेतल्या जातात, तात्पुरतं बरं वाटतं, मग त्याच्यानंतर हळूहळू त्रास वाढत गेला तर फिजिओथेरपी सारख्या गोष्टी केल्या जातात, नंतर स्टेरॉइडचे इंजेक्शन गुडघ्यांमध्ये घेतल्या जातात, मग त्यांनी हळूहळू बरं वाटत जातं. आणि नंतर सगळंच जरी झालं तरी मूळ कारण जर बरं झालं नाही, ते एक वेळ अशी होते की थोडंसं चालताना सुद्धा कोणाचा तरी सपोर्ट घ्यावा लागतो तरच चालू शकतात, अजिबात उभं राहू शकत नाहीत. मग असा पेशंट हा बिछाणाला खिळून राहतो, बेड रिडन होऊन जातो. त्यामुळे 35-40 मध्ये गुडघे दुखीचा त्रास सुरू झाला की लगेच बेड रिडन पर्यंत स्टेज गेली असं तर होत नाही, ही हळूहळू होत जाणारीच गोष्ट असते. त्यामुळे त्याच वेळेला प्रॉपर चिकित्सा, मूळ कारणासाठी चिकित्सा ही होत जाणं खूप गरजेचं आहे, आणि बऱ्याच वेळेला तेच होत नाही, आणि त्याच्यामुळे गुडघे दुखीचा त्रास वाढत जाऊन शस्त्रक्रियेपर्यंतही वेळ येत असते. गुडघे दुखीचा आजार किंवा गुडघे दुखतायत पण ते कोणत्या कारणामुळे दुखतायत या सगळ्यांचा विचार करून जर आपण चिकित्सा केली तर आपण ह्याच्यातून कायमस्वरूपी बाहेर पडू शकतो, आणि नेहमीसाठी गुडघे दुखणं आहे किंवा गुडघे दुखीचा त्रास आहे असं होत नाही.
1: बरोबर आहे. श्रोते हो, गुडघे दुखीविषयीची अजून अधिक माहिती आपण घेणारच आहोत, पण त्याआधी डॉक्टर सत्येन गुजर यांचा पत्ता आणि संपर्क क्रमांक आपण जाणून घेऊया. तर श्रोते हो, तुम्हालाही जर डॉक्टर सत्येन गुजर यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता, आणि त्यासाठीचा संपर्क क्रमांक आहे 83-90-90-20-45 83-90-90-20-45 8390902045 आणि वेबसाईट आहे www.omkarayurved.in. आत्ता तुम्ही नेमकं गुडघे दुखी म्हणजे काय याची व्याख्या म्हणजे उत्तर सांगितलं, पण गुडघे दुखी होण्यामागची कारणं काय?
0: कसं आहे, गुडघे दुखीची कारणं बघण्याच्या अगोदर आपल्याला गुडघ्यांची रचना बघणं खूप गरजेचं आहे, म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला गुडघे कशामुळे दुखतात ते लक्षात येतं. गुडघा हा सांधा आहे. सांधा म्हणजे ज्या वेळेला दोन हाडं एकत्रित येतात त्यावेळेला जी रचना तयार होत असते त्याला आपण सांधा असं म्हणत असतो. आता गुडघा हा सांधा त्यावेळेला तयार होत असतो त्यावेळेला मांडीचं खालचं हाड, टिबिया आणि फिब्युला ही दोन हाडं आणि मांडीचं हाड असे तीन हाडं एकत्रित मिळून गुडघा हा सांधा तयार होत असतो. स्वाभाविक ह्या सांध्यांच्या मध्ये गादी असते ज्याला मेनिस्कस असं म्हणलं जातं. ही गुडघ्यांची गादी खूप महत्वाची असते. हाडं एकमेकांना घासली जाऊ नयेत म्हणून ह्या गादीचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. ह्या गुडघ्याच्या भोवती एक आवरण असतं ज्याला सायनोवियल मेम्ब्रेन असं म्हणलं जातं, ज्याच्यामध्ये सायनोवियल फ्लूड असतं ज्याला आपण वंगण असं म्हणत असतो. स्वाभाविक गुडघ्यांची हालचाल होत असताना, सांध्यांची हालचाल होत असताना सांधे एकमेकांना घासले जाऊ नयेत म्हणून या वंगणाचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. आता हे सगळे एकत्रित आले पण ह्यांचं हालचाल होण्याचं काम, ते सांधे हलण्याचं काम हे जे होत असतं ते कुर्च्यांमुळे म्हणजे लिगामेंट्समुळे होत असतं. गुडघ्यांच्या कडेने सुद्धा अशाच पद्धतीचे कुर्च्या असतात, लिगामेंट्स असतात, अँटेरियर क्रुशिएट लिगामेंट्स, पोस्टेरियर क्रुशिएट लिगामेंट्स आणि कोलॅटरल लिगामेंट्स, अशा प्रकारची लिगामेंट्स असतात जे गुडघ्यांची हालचाल म्हणजे पुढे चालायचं आहे, तुम्हाला कडेच्या बाजूला चालायचं आहे, एकदम मागे वळायचंय, तर ह्या सगळ्या मुव्हमेंट्स या लिगामेंट्समुळे होत असतात. गुडघ्याच्या वर जे माउंस पेशींचं आवरण असतं त्याच्या बरोबरीने टेंडॉन्स पण असतात, म्हणजे दोरीसारखा हा भाग असतो.
1: अच्छा.
0: आणि त्याचबरोबर गुडघ्याच्या वर माउंस पेशींचं आवरण असतं. आता ही हाडं आणि माउंस पेशी एकमेकांना घासले जाऊ नयेत म्हणून मध्ये तैल ग्रंथी असतात ज्याला बर्से असं म्हणलं जातं. गुडघ्याच्या भोवती 13 प्रकारचे बर्से असतात, म्हणजे गुडघ्याची मुव्हमेंट होत असताना झीज होऊ नये, सांधे एकमेकांना घासले जाऊ नयेत म्हणून किती प्रकारची काळजी घेतलेली असते.
1: एवढी सगळी काळजी घेतलेली आहे.
0: शारीरिक रचना इतकी परफेक्ट आहे की गुडघ्याचं स्वाभाविक शरीराचा पूर्ण भार गुडघ्यांवर पडत असल्यामुळे तुमची प्रत्येक मुव्हमेंट, उभं राहणं असू देत बसणं असू देत, कोणत्याही मुव्हमेंट मध्ये गुडघा हा सांधा इन्वॉल्व्ह होतच असतो. त्याच्यामुळे त्याची जी जास्त होऊ नये किंवा त्रास कोणती होऊ नये त्या दृष्टीने शारीरिक रचना ही परफेक्ट असते, पण ज्या वेळेला चुकीच्या पद्धतीने आपल्या गोष्टी असतात, चुकीच्या पद्धतीने आपला आहार असतो, चुकीच्या पद्धतीने उठणं बसणं असतं किंवा स्पोर्ट्स इंजुरी असू देत, आघात असू देत, ऍक्सिडेंट झाला, गुडघ्याला मार बसला आणि एकदम खुर्च्या तुटली किंवा लिगामेंट इंजुरी झाली, असं बऱ्याच वेळेला होत असतं. सतत गुडघ्यांचं जे काही आपले कार्य चालू असतात त्याच्यामुळे हळूहळू मधली गादी झिजत जाते आणि त्याच्यामुळे होणारा कॉमनली दिसणारा आजार म्हणजे संधिवात 60% गुडघे दुखीमध्ये हे कारण असतं. 50-60 नंतर जर गुडघे दुखी असेल तर त्यात कॉमनली संधिवात असण्याची शक्यता खूप जास्त असते. आपण आता जी रचना बघितली म्हणजे शारीरिक रचना जी गुडघ्यांची आहे त्याच्यामध्ये होणारे बदल म्हणजे हाडांची झीज होत जाणं, मधलं वंगण कमी होत जाणं, वरचं जे सांध्यांचं आवरण आहे त्याला सूज येत जाणं, खुर्च्यांना इंजुरी होणं, लिगामेंट्स तुटणं हा एक प्रकार असतो, टेंडोनायटिस असणं, माउंस पेशींना सूज येणं, कडेचे जे बलसे म्हणजे तैल ग्रंथी असतात त्याला सूज येणं आणि त्याच्यामुळे दुखावा जास्त प्रमाणात असणं, अशी वेगवेगळी कारणं असतात. म्हणजे शारीरिक रचनेमध्ये बदल होऊन जर गुडघे दुखी असेल तर आमवात सारखा आजार आहे, वातरक्त सारखा आजार आहे, आरए तुमची पॉझिटिव्ह आहे, रक्तात नको असणारे टॉक्सिन्स तयार होऊन ते गुडघ्यांमध्ये येत आहेत आणि गुडघ्यांवर परिणाम करतायत आणि त्याच्यामुळे

0: मुडके दुखी आहे अशी प्रत्येकाची कारण ही वेगवेगळी असतात आणि त्यानुसार उपचार होणं गरजेचं असतं. म्हणजे आता आपण जे रचनात्मक विकृतीमुळे होणारे गुडघे दुखी हा एक भाग झाला आणि इतर आजारांचा परिणाम जसं आता आपण बघितलं जीर्ण ज्वर आहे, जुनाट ताप आहे, त्याच्यामुळे गुडघे दुखी दिसत असते, पोटाशी संबंधित आजार आहेत, वात आहे, आलसक विलंबक नावाचे जे आजार आहेत की वात पोटामध्ये साठून त्याचा सांध्यांवर परिणाम होणं, असे वेगवेगळे इतर पण आजार आहेत की ज्याच्यामुळे गुडघे दुखी हे लक्षण दिसत असतं. फक्त पेन किलर्स घेत राहणं, कॅल्शियम घेत राहणं हा त्याच्यावर नक्कीच उपाय नाही. तर ह्याच्या मागचं तुमचं कारण नक्की कशामुळे गुडघे दुखी आहे, इतर आजारांचा परिणाम म्हणून आहे, सांध्यांची झीज म्हणून आहे, माउंस पेशींवर परिणाम झाले म्हणून गुडघे दुखी आहे की कशामुळे आहे ते बघणं गरजेचं आहे आणि त्यानुसार उपचार होणं गरजेचं आहे, तर ते गुडघे दुखी कायमस्वरूपी बरे होऊ शकते.
1: बापरे, आपल्याला कल्पनाही नसेल की एका गुडघ्यामध्ये इतके बारीक बारीक सगळे अवयव असतात आणि त्यात कोणाला इंजुरी झाली तरी तो गुडघ्याचा त्रास असं आपण म्हणतो. तर श्रोते हो, तुम्हालाही जर डॉक्टर सत्येन गुजर यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता आणि त्यासाठीचा संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 45, 83 90 90 20 45, 8390902045, आणि वेबसाईट आहे www.omkarayurved.in. तर या गुडघेदुखी नेमकी काय होते त्याची कारणं डॉक्टर तुम्ही या भागात सांगितली, पण वेळेची मर्यादा आहे आणि हा विषय एवढा मोठा आहे की याच विषयावर आपण पुढच्या भागातही बोलूया आणि त्यात मला वाटतं संधिवात हा विषय आपण घेणार आहोत, तर त्याविषयीही सगळ्यांना ऐकायला उत्सुकता असेल. आज तुम्ही ही जी कारणं सांगितलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुढच्या भागात भेटूया, तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओंकार आयुर्वेद.

0: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
0: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
5: आकाशवाणी
4: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
5: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, सकाळचे 10:58 झाली आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
1: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. आज स्वामी विवेकानंद यांचा स्मृतिदिन आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. स्वामी विवेकानंद हे एक महान देशभक्त, तत्ववेत्ता आणि आध्यात्मिक द्रष्टे होते. त्यांनी भारताची सांस्कृतिक जाणीव जागृत केली आणि देशाचं शाश्वत ज्ञान जगापर्यंत पोहोचवलं, असं राधाकृष्णन यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. स्वामी विवेकानंद यांची बुद्धिमत्ता आणि त्यांचे प्रेरणादायी विचार आजही लाखो तरुणांना मार्गदर्शन आणि प्रेरणा देत आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या संदेशात म्हटलं आहे. मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. अनेक ठिकाणी 100 mm हून जास्त पावसाची नोंद झाली. पुणे

शहरात आज सकाळपासून रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून घाट परिसरात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. ताम्हिणी इथं काल 170 मिलीमीटर तर लोणावळ्यात 140 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. हवामान विभागानं घाट माथ्यासाठी लाल बावटा जारी केला आहे. पुढील 3 ते 4 दिवस शहरात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर ते महाबळेश्वर दरम्यानचा आंबेनळी घाट मार्ग 6 जुलैपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून पर्यायी मार्ग म्हणून वाहनधारकांनी माणगाव ताम्हिणी मार्गे पुणे सातारा किंवा पोलादपूर चिपळूण पाटण मार्गे सातारा कोल्हापूर या मार्गांचा वापर करावा असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरात विद्यार्थी महिला आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी 10 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या आधुनिक पादचारी स्कायवॉकचं उद्घाटन काल आमदार डॉ संजय कुटे यांच्या हस्ते झालं. या मार्गिकेमुळे बसस्थानक ते दुर्गा चौक या महत्वाच्या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. पुणे जिल्ह्यातील

0: दरम्यानचा आंबेनळी घाट मार्ग 6 जुलैपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून पर्यायी मार्ग म्हणून वाहनधारकांनी माणगाव ताम्हिणी मार्गे पुणे सातारा किंवा पोलादपूर चिपळूण पाटण मार्गे सातारा कोल्हापूर या मार्गांचा वापर करावा असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरात विद्यार्थी महिला आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी 10 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या आधुनिक पादचारी स्कायवॉकचं उद्घाटन काल आमदार डॉ संजय कुटे यांच्या हस्ते झालं. या मार्गिकेमुळे बसस्थानक ते दुर्गा चौक या महत्वाच्या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. पुणे जिल्ह्यातील नांदे इथल्या ध्रुव ग्लोबल स्कूलची विद्यार्थिनी निया पतंगे हिनं आंतरराष्ट्रीय स्तरावर आशियाई फिन जलतरण करंडक स्पर्धेत कांस्य पदक मिळवलं आहे. मलेशियात जागतिक अंडरवॉटर जलतरण महासंघातर्फे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 11 वाजलेत.
2: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.

1942 अ लव्ह स्टोरी या चित्रपटातली जावेद अख्तर यांची रचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती राहुल देव बर्मन यांनी. स्वर होता कविता कृष्णमूर्ती आणि कुमार सानू यांचा. यानंतरची रचना थोड्याच वेळात.

परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.

0: परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.

0: रमेश डांग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डांग। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: मित्रांनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी। काय ना, कधी कधी वाटतं स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या। मग कधी पार्लर मध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणी सारखं राहायचं। काय मग, तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा। सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11 वाजता 2553705

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्र विकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोड वरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
2: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087807.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
3: अहो ऐकलत का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
4: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारूसा.
3: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
4: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
3: तथास्तू मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तू प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तू कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
4: ऑनलाईन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
5: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
6: भारत का गम एक्सपर्ट.
5: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
8: ताल या चित्रपटातली आनंद बक्षी यांची रचना ऐकूया उदित नारायण आणि अलका याग्निक यांच्या स्वरात. संगीतबद्ध केली आहे AR रहमान यांनी.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा. पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95 95 24 25 59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवता.

0: रमेश डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: महागाईचा वाढतोय गुंता,
2: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता।
1: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक
2: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझीलँड बिल्डिंग, पुणे।
5: किरकोळ विक्रेते नेमणे आहेत, छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम संधी। संपर्क 98-220-98-215। उत्तम भक्कम गुडविल बनियन्स।
6: उशिरा आलेला पावसाळा आणि निसर्गासोबत कला संस्कृतीचा एकत्र आनंद घ्यायला जरूर या जपूर झाला। जुन्या काळात घेऊन जाणाऱ्या जाहिराती, घराघरात वापरल्या गेलेल्या आणि गतकाळातील वैभवाच्या स्मृती जपणाऱ्या, नाजूक आणि कलाकुसरीची भुरळ पाडणाऱ्या चांदीच्या 200 वर्ष जुन्या वस्तू, आणि या महिन्यातील खास आकर्षण म्हणजे ज्येष्ठ सिने दिग्दर्शिका आणि लेखिका सई परांजपे यांचा दरवळ हा एकपात्री कार्यक्रम, दिनांक 19 जुलै 2026 ला। चुकवू नका हा प्रयोग, जुळवून आणा जपूरचा भेटीचा योग।
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही, जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
8: चिकनगुन्याच्या डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते।
9: चिकनगुन्याच्या प्रतिबंधासाठी आठवड्यातून एकदा
8: घरातल्या पाण्याची सर्व भांडी, रांजण, सिमेंटच्या टाक्या, फुलदाण्या, कूलर, जुने टायर्स आणि ड्रम्स घासून पुसून कोरडे करून झाकून ठेवा।
9: ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि तीव्र सांधेदुखीचा त्रास झाला तर डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा।
8: शासकीय दवाखाने, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये चिकनगुन्यावर विनामूल्य उपचार उपलब्ध आहे।
9: आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा आणि चिकनगुन्या टाळा।

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
2: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
1: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
2: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
1: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया दहेक या चित्रपटातली आनंद बक्षी यांची रचना, संगीतबद्ध केली आहे मजरूह सुलतानपुरी यांनी. स्वर आहे हरिहरन आणि साधना सरगम यांचा.

श्रोतेहो, दहेक या चित्रपटातली मजरूह सुलतानपुरी यांची रचना आपण ऐकली हरिहरन आणि साधना सरगम यांच्या स्वरात. संगीतबद्ध केली आनंद मिलिंद यांनी. श्रोतेहो, यानंतरची रचना थोड्याच वेळात.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून।
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या, 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59।
2: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले।
3: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना। त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत।
2: हो,
3: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय।
2: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो। मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना।
3: घे ना, 8800551878। भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे।

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुणे गाडगिळ आणि सन्स मधूनच।
2: पुणे गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह।
3: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
4: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
3: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
4: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात।
3: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे।
4: संपर्क 96899 11 240,
3: 9689911240।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
6: पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी, पिण्याचं पाणी फक्त 2.5%। पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया।

परंपरेची ही मॉडर्न स्वारी. चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी. चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे.
3: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची.
4: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेक

0: आणि निर्णय घ्यावा.
1: चित्रपट गुरु श्रेया घोषाल आणि उदय मुजुमदार यांच्या स्वरात ऐकूया गुलजार यांची रचना. संगीत पथ केली आहे AR रहमान यांनी.

0: दिल तो पागल है या चित्रपटातली आनंद बक्षी यांची रचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती उत्तम सिंग यांनी. स्वर होता लता मंगेशकर आणि उदित नारायण यांचा.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 9595924259.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
4: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव. ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
1: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
4: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

स्वतः जतीन ललित यांनी संगीतबद्ध केलेली समीर यांची रचना ऐकूया. कुमार सानू आणि अलका याग्निक यांच्या स्वरात. चित्रपट आहे सरफरोश.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
4: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: श्रोतेहो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया फूल और काटे या चित्रपटातली समीर यांची रचना. संगीत पथ केली आहे नदीम श्रवण यांनी, स्वर आहे अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांचा.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा चंदूकाका सराफ मधुमालती हा कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करीत आहोत.
1: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क. सकाळचे 11:58 झाली आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
2: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला सय्यद अली खामनेई यांच्या 6 दिवस चालणाऱ्या शासकीय अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमांची आज तेहरानमध्ये सुरुवात होत आहे. इराणचे वरिष्ठ नेते, लष्कर प्रमुख आणि परदेशी मान्यवरांनी तेहरानमधील ग्रँड मोसाल्ला इथं खामनेई यांना श्रद्धांजली वाहिली. बिहारचे राज्यपाल निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनेन आणि परराष्ट्र राज्यमंत्री पवित्र मार्गेरिटा यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं. भारत सरकार आणि जनतेच्या वतीनं त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. तसंच अलीकडील संघर्षात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या असं मार्गेरिटा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस सुरू असून आज 5व्या दिवशीही शहर आणि उपनगरात पावसाची संततधार सुरू आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रातही पाऊस सुरू आहे. पालघर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस होत असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. सूर्या प्रकल्पातील धामणी धरणाच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. सांगली जिल्ह्यातील वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 83.6

0: मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जत तालुक्यात सर्वात कमी म्हणजे 2.9 दशांश मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सांगली जिल्ह्यात शिराळा तालुक्यातील आरळा इथल्या गांधी सेवाधाम माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी डोंगर उतार आणि पठारावर 22,000 वृक्ष बियांचं रोपण केलं. चांदोली जंगल भागातून विद्यार्थ्यांनी विविध फळं आणि वृक्षांच्या बिया मे महिन्याच्या सुट्टीत गोळा केल्या होत्या. यावेळी कोकरूड इथं वृक्ष संवर्धन फेरी काढण्यात आली. रत्नागिरीतले नामवंत वैद्य मंदार भिडे यांचं काल मध्यरात्री निधन झालं. ते 51 वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी मुंबईत उपनगरीय रेल्वेत चढताना गर्दीचा अंदाज न आल्यानं फलाटावर पडून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. या होत्या आत्तापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. श्रोतेहो, दुपारचे 12 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम वनिता मंडळ थोड्याच वेळात.
2: श्रीमन महागणाधिपतये.

0: आजच्या ठळक बातम्या, यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. श्रोतेहो, दुपारचे 12 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम वनिता मंडळ थोड्याच वेळात.
2: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला, मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी, जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो, तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
6: अहो ऐकलं का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10 ते 30% डिस्काउंट आहे.
7: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सा.
6: अहो, तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10 ते 30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर 10 ते 30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
7: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
6: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
7: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
8: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये सर्व मैत्रिणींचं आणि श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. आजच्या वनिता मंडळामध्ये आपण ऐकणार आहोत स्त्री आरोग्याची बावन्नी मार्गदर्शक तज्ज्ञ डॉक्टर वैजयंती पटवर्धन, तसंच अवली आकाशाची सावली लेखन अनुराधा म्हात्रे यांचं, आणि संस्कृतीच्या पाऊल खुणा प्राचीन भारतीय शास्त्रसंपदा अंतर्गत आयुर्वेद याविषयी भारत विद्यातज्ञ आणि वैद्य डॉक्टर अंबरीश खरे यांची डॉक्टर नीलिमा थत्ते यांनी घेतलेली मुलाखत. चला तर मग मैत्रिणींनो कार्यक्रमाची सुरुवात करूया. ऐकूया स्त्री आरोग्याची बावन्नी. मार्गदर्शक तज्ज्ञ आहेत डॉक्टर वैजयंती पटवर्धन.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे.
2: सादर आहे जनता बँकेची वैयक्तिक चारचाकी वाहन कर्ज योजना आणि इलेक्ट्रिक दुचाकी वाहन कर्ज योजना. त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे. नियम व अटी लागू.
3: आज आपण बोलणार आहोत स्त्रियांच्या लैंगिक समस्यांबद्दल. मैत्रिणींनो, स्त्री आरोग्य तज्ज्ञ आणि सेक्सॉलॉजिस्ट म्हणून मी म्हणेन की स्त्रियांच्या लैंगिक समस्यांचं प्रमाण हे खूप जास्ती आहे. दुर्दैवाने त्याबद्दल उघड चर्चा होत नाही. आजच्या बदललेल्या समाज रचनेमध्ये मुख्य बदल मला स्त्रियांमध्ये याविषयी दिसतो, म्हणजे तज्ज्ञांकडे येणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण आज खूप वाढलेलं आहे. एकूणच लैंगिक क्रियेच्या चार अवस्था मानल्या जातात. त्यामध्ये इच्छा, लैंगिक संबंध ठेवण्यासाठी इच्छा निर्माण होणं ही पहिली अवस्था असते. त्या अनुषंगाने शरीरामध्ये काही बदल घडतात, म्हणजे उदाहरणार्थ पुरुषांमध्ये लिंगाचा ताठरपणा, तर स्त्रियांमध्ये काही स्त्रावांची निर्मिती योनीमार्गामध्ये होणं, अशा प्रकारचे ते बदल असतात. त्यानंतर तिसरी अवस्था म्हणजे प्रत्यक्ष लैंगिक क्रिया, ज्यावेळेला योनीप्रवेश, घर्षण या प्रकारच्या क्रिया घडतात, ज्याचा वेळ हा प्रत्येक जोडप्याप्रमाणे वेगवेगळा असू

0: शकतो. आणि त्यानंतर प्लॅटू किंवा शिथिलपणा येणं, ज्या वेळेला एक समाधान ही ती मानसिक आणि शारीरिक अवस्था असते. लैंगिक संबंधाच्या बाबतीमध्ये स्त्रीचा सहभाग हा काहीसा दुय्यम म्हणता येईल, कारण संबंध ठेवण्यासाठी स्त्रीला लिंग ताठरता येण्याची गरज नसते. मुळामध्ये लैंगिक संबंध ही नुसती शारीरिक क्रिया नसते, तर दोन्ही जोडीदारांचं मनोमिलन हे खूप महत्त्वाचं असतं. त्या व्यतिरिक्त अजून एक गैरसमज दिसतो, तो म्हणजे कामतृप्तीचा आनंद हा वीर्यपतनामुळे होतो असं एक जनसामान्यांना वाटत असतं. शिवाय स्त्रियांमध्ये तर हा क्षण प्रत्येक वेळेला अनुभवता येईलच असंही नसतं, पण तरीसुद्धा लैंगिक क्रिया ही घडत असते. आणि म्हणूनच जोडीदाराची इच्छा अनिच्छा, आवडनिवड या पद्धतीने जर दोघांनी विचार केला तर दोघंही त्यामध्ये कामतृप्तीचा आनंद घेऊ शकतात. स्त्रियांमधल्या समस्यांमध्ये अनेक वेळेला शारीरिक तर काही वेळेला मानसिक कारण असतात. अनेक बायकांमध्ये मूड नाहीये हे खूप कॉमन कारण आहे. त्यामुळे स्त्रियांमध्ये इच्छा, त्याच्याशी निगडीत होणाऱ्या पुढच्या क्रिया यामध्येच खूप कॉमनली अनेक समस्या दिसतात. त्याला अनिच्छा असं म्हटलं जातं आणि त्याचा परिणाम असा होतो की योनी मार्गाचा कोरडेपणा, त्यामुळे दुखणं, योनी मार्गाचं अतिरिक्त आकुंचन, संबंध नीट ठेवता न येणं आणि कामतृप्तीचा अभाव अशा प्रकारच्या समस्या सर्वसाधारणपणे दिसतात. यामागे अपरिपक्वता, हॉर्मोनचा प्रभाव, क्वचित काही वेळेला जनन मार्गाची दोषयुक्त रचना अशी कारणंसुद्धा क्वचित असतात. पण स्त्रियांमध्ये मानसिक आणि भावनिक कारणांमुळे लैंगिक समस्या जास्त वेळेला निर्माण होतात. यावरती काही उपाय आहे का? तर निश्चितपणे आहे. स्त्रियांमध्ये शारीरिक बदलांच्या ज्या अवस्था असतात, म्हणजे किशोरावस्था, रजोनिवृत्ती, गरोदरपणा, अशा अनेक नैसर्गिक टप्प्यांवरती स्त्रियांची मनोशारीरिक अवस्था ही बदलत जाते आणि त्यातनं अशा अनेक समस्या त्यावेळेला जास्ती प्रकर्षाने दिसतात. आणि म्हणूनच त्यावेळेला शास्त्रीय ज्ञान, प्रशिक्षित तज्ज्ञांकडून शारीरिक तपासणी, वैद्यकीय समस्या असतील तर त्यावर उपचार, उदाहरणार्थ डायबिटीस असेल तर त्यामुळे होणारं इन्फेक्शन हे एक कारण असेल तर तिथे इन्फेक्शनच्या कारणाचं उपचार, आणि या सगळ्यांपेक्षा जास्ती म्हणजे समुपदेशन, जे दोघांचं करणं, असे अनेक उपाय महत्त्वाचे असतात. क्वचित प्रसंगी शस्त्रक्रियासुद्धा लागू शकते. उदाहरणार्थ कठीण योनीपटल जर असेल तर त्यामुळे संबंध व्हायला मेकॅनिकल अडचण येऊ शकते आणि त्यामुळे सुद्धा तो मार्ग मोकळा करावा लागतो. प्रसूतीनंतर जर योनी मार्ग खूप शिथिल झाला असेल किंवा गर्भाशयाची पिशवी बाहेर आली असेल, ज्याला प्रोलॅप्स म्हटलं जातं, तर यासाठी सुद्धा व्यायाम, इंजेक्शन किंवा शस्त्रक्रिया असे इलाज सुद्धा लागू शकतात. मैत्रिणींनो, एकूण काय तर लैंगिक आरोग्य हा आपल्या सगळ्यांच्याच आरोग्याचा आणि जीवनाचा अविभाज्य आणि अत्यंत आनंददायी असा भाग असू शकतो आणि त्यामुळेच त्याबद्दल आपल्याला माहितीही पूर्ण हवी.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक.
2: आताच आपण ऐकला तर स्त्री आरोग्याची 52 हा कार्यक्रम. मार्गदर्शक तज्ज्ञ होत्या डॉक्टर वैजयंती पटवर्धन. कार्यक्रमामध्ये आता आपण ऐकूया देवकी पंडित यांच्या स्वरात हे छानसं गीत.

मैत्रिणींनो, काय पावसाळा सुरू झालाय, ढग भरून येत आहेत आणि या गाण्यांनी तुमचंही आभाळ आकाश भरून आलं ना. कार्यक्रमात आता पुढे जाऊया, ऐकूया अवली आकाशाची सावली. लेखन केलंय अनुराधा म्हात्रे यांनी, सहभाग प्रसाद कुलकर्णी आणि अनुराधा म्हात्रे यांचा.

0: हा संसार दुःखमय आहे हे सत्य तुकाराम महाराजांनी जाणलं होतं. त्यातून सुटण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेऊन स्वतःचा उद्धार केला. त्यानंतर त्यांचं जीवन त्यांनी परोपकारासाठी वाहिलं. सर्वांचाच उद्धार व्हावा यासाठी ते प्रयत्नशील होते. संसारातल्या उणीवांमुळे दुःखी होणाऱ्या पत्नीला म्हणजे अवलीबाईंनाही ते खरं सुख कशात आहे हे सारखं समजावून सांगत होते.
1: गावातली लोक आवडीने बुवांच्या कीर्तनाला येत असत. बुवांची कीर्तनं दिवसेंदिवस अधिकाधिक गोड होत चालली होती. परमेश्वराची भक्ती आणि लोकांबद्दलची खरी तळमळ त्यातून दिसून येत होती. बुवांनी स्वतःच म्हटल्याप्रमाणे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती असंच त्यांचं वागणं होतं.
0: पांडुरंग पांडुरंग, काळ मोठा कठीण आलाय. भोळी भाबडी लोक अंधश्रद्धा दुष्ट रूढी यामध्ये अडकून पडली आहेत. देवाला कोंबडी आणि बकरी कापतात. अंगात वारं आलंय म्हणून घुमू लागतात. शेंद्री देवतांची उपासना करतात. देवाचा कोप होऊ नये म्हणून खुळसट रूढी पाळत बसतात. पांडुरंगा, अरे तू विश्वाचा मालक इतका कच्चा दिलाच आहेस? माझा पांडुरंग भक्त वत्सल आहे, तो आनंदाचा ठेवाय हे केव्हा कळणार या लोकांना? मागे ज्ञानेश्वर माऊलींनी ही सगळी साफसफाई केली होती. 18 पगड जाती एकत्र करून हरिनामाचा झेंडा फडकवला, धर्माचा खरा अर्थ सांगितला होता. पण पांडुरंगा, आता त्यालाही बरीच वर्ष उलटली. लोकांचं स्मरण फारच कमकुवत असतं. चांगल्या गोष्टी वारंवार त्यांच्या गळी उतरवाव्याच लागतात. दुष्काळानं नुकतंच कंबरड मोडलं आणि त्यात यावनी आक्रमणाची भर पडली. हे सुलतानाचे लोक रयतेला फार पिडतात. शेतातली उभी पिकं कापून नेतात, जबरदस्तीनी वसुली करतात आणि सगळ्यात भयंकर म्हणजे पोरी बाळींना पळवून नेतात. भोळ्या बाबड्या रयतेला कधी धाक दाखवून तर कधी लालूच दाखवून धर्मांतर करतात. शिवबाराजे तलवारीच्या जोरावर देव देश आणि धर्माचं रक्षण करतायत. आम्ही वारकऱ्यांनी सुद्धा धर्माचा खरा अर्थ सांगून रयतेला शहाणं

0: केलं पाहिजे.
1: या कठीण परिस्थितीत परमेश्वराची भक्ती लोकांना मनोधैर्य देईल. पांडुरंगा, त्यासाठी धर्माचं खरं स्वरूप लोकांच्या पुढे यायला हवं रे. कासया पुजावी अनेक दैवते, पोट भरे तेथे लाभ नाही. कासया करावे मुक्तीचे सायास, मिळे पंढरीस फुकासाठी. तुका म्हणे करी कीर्तन पसारा, लाभ येईल घरा पाहिजे तो. बंधू हो, आहो देवाच्या दरबारात सौदा चालत नाही, तिथे फक्त भक्तीच स्नान लागतं. तुम्ही मनोभावे भक्ती केली तर तुम्हाला हवं ते द्यायला माझा पांडुरंग पंढरपुरात बसलाय. अगदी अगदी मुक्ती सुद्धा देईल तो.
2: महाराजांची भक्ती आणि सद्ग्रंथांचा अभ्यास दिवसेंदिवस वाढत चालला होता. गीता भागवत करीती श्रवण आणिक चिंतन विठोबाचे, हेच त्यांचं जीवन. त्या आधारे महाराज लोकांना धर्माचं वर्म नेमक्या शब्दात सांगू लागले.
1: वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला. विठोबासी शरण जावे, निज निष्ठे नाम गावे. वेदांमध्ये फार महत्वपूर्ण तत्वज्ञान सांगितलंय, पण त्याचा मतिदार्थ एवढाच की पांडुरंगाला शरण जावं आणि सतत प्रेमाने त्याचं नाव घ्यावं. आपल्यासारख्या सामान्य लोकांना कशाला हवाय तत्वज्ञानाचा काथ्याकूट. आपल्यासाठी विठोबाच परब्रह्म, विठोबाच मायबाप, विठोबाच सर्व काही. अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास तेची द्यावे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.

महाराजांचं सांगणं लोकांना आवडू लागलं. लोक त्यांना गुरु मानायला लागले. कान्होबा भाऊजी त्यांचे शिष्य झाले. संताजी जगनाडे होतेच संगतीला. संताजी भाऊजी तर बुवांचे लहानपणापासूनचे जीवाभावाचे मैत्र. लोहगावच्या शिवाजी कासाराने सुद्धा महाराजांना गुरु मानलं. मला सगळ्यात नवल वाटतं ते कोल्हापूरहून आलेल्या बहिणाबाईंचं. बाई असूनही संसार करता करता ती संत झाली. काय काय सोसलं असेल हो त्या माऊलीनी. तिचं तिलाच माहिती विचारिला. बहिणाबाईंनी पोरवयातच कोल्हापूरला जयराम स्वामींची कीर्तनं ऐकली. हे जयराम स्वामी वडगावकर साताऱ्याजवळचे. कुठे सातारा आणि कुठे आमचं देहू. त्यांच्यापर्यंत आमच्या बुवांचे अभंग पोहोचले तरी कसं? ऐकावं ते नवलच बया.

हे स्वामी आमच्या बुवांचे अभंग कीर्तनातून सांगायचे. ते अभंग ऐकून बहिणाबाईंच्या मनात बुवांबद्दल भक्ती जागी झाली. तिनं रात्रंदिवस बुवांचा ध्यास घेतला. एकदा म्हणे तिला स्वप्नात बुवांचं दर्शन झालं. तिच्या नवऱ्याला काय हे फारसं पसंत नव्हतं. कसं असेल हो, अहो पुरुष माणूस तो, भले संसार चांगला केला असेल बहिणाईने, तरी घरातल्या बाईचं मन सारखं देवाकडे धावत असेल तर कसं चालेल. अखेर काय जादू झाली कोण जाणे. बहिणाबाई नवऱ्याला सवे घेऊन देहूत महाराजांकडे आली. तिथं काही दुष्ट लोकांनी तिला त्रास दिला, पण तिची महाराजांवर फार निष्ठा. ती त्यांना साक्षात पांडुरंगच समजायची. म्हणायची, तुकोबांचा पार वर्णिलासे कोणी, कलियुगी जाण प्रल्हाद हा. बहिणी म्हणे लोक बोलती

0: सकळ तुकोबा केवळ पांडुरंग. महाराजांनी साधा सोपा भक्तीचा मार्ग लोकांना शिकवला. आधी तो त्यांनी स्वतः अनुभवला होता.
1: विठ्ठल विठ्ठल, मनापासून नामस्मरण करा, भगवंत तुम्हाला नक्की भेटेल. आवले, अगं तू सुद्धा आता या संसाराची चिंता सोड आणि नामस्मरण कर, त्यात तुला आनंद मिळेल.
0: मी कशाला घेऊ त्या काळ्याचं नाव? त्याने तर तुम्हाला नादी लावलं आणि माझ्या संसाराचं वाटोळं केलं, त्याचं नाव मी कशाला घेऊ? आणि मी हळूच पुटपुटले, त्यांनीच तर तुम्हाला माझ्यापासून दूर नेलं. माझ्यापासून दूर गेलेले महाराज लोकांच्या मात्र गळ्यातले ताईत झाले. लोक कीर्तनाच्या निमित्ताने बुवांच्या अवतीभोवती जमू लागले, त्यांच्याकडून उपदेश घेऊ लागले. म्हणतात ना, माणसाची कीर्ती वाढली की त्याचे शत्रूही वाढतात. देहू गावात बुवांना मिळालेला मान देहूतील काही लोकांना खुपू लागला. त्यामध्ये मंबाजी नावाचा एक कर्मठ पंडित आघाडीवर होता. आमच्या बुवांमुळे त्याचं महत्व कमी होतंय असं त्याला वाटायला लागलं. त्याने हर तऱ्हेने त्रास द्यायला सुरुवात केली. एकदा राऊळाच्या प्रदक्षिणा मार्गावरच त्याने काटेरी फांद्यांचा मोठा भारा टाकला. बुवाने तो बाजूला केला आणि नेहमीप्रमाणे राऊळात कीर्तन सुरू केलं. मंबाजीला हे कळताच त्याने कीर्तनात दंग झालेल्या बुवांना त्याच काटेरी फांद्यांनी झोडपून काढलं. बुवा रक्तबंबाळ झाले. मला ते कळताच मी धावत जाऊन बुवांना घरी घेऊन आले, गुळ पाणी दिलं, जखमांना हळद लावली आणि मग गेले त्या मंबाजीचा समाचार घ्यायला, तर भेकड घरात जाऊन लपला. त्या काळात बुवांच्या संतपणाचे मी कधी कौतुक केलं नाही, उलट रागच यायचा. पण बुवांना कोणी त्रास दिला तर मात्र मी वाघिणीसारखी चवताळून उठायचे. थोड्या वेळाने आमचे बुवा तिथं आले आणि त्याचे हातपाय चेपू लागले की हो. वर बोलतात कसे?
1: देवा, अहो मला मारल्यामुळे तुमचे हातपाय दुखत असतील ना.
0: आता काय बोलू या भोळ्या भक्ताला? जाऊ दे. ज्ञानोबा माऊलींची शिकवण त्यांच्या अगदी हृदयात रुजली होती.
1: जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योगो निश्चित जाण माझा.
0: गीता ज्ञानेश्वरीत सांगितलेला उपदेश स्वतः अनुभवून तो आचरणात आणणाऱ्या महाराजांना मंबाजीमध्ये भगवंत दिसला. मला मात्र त्याच्यात मत्सराचे भयानक भूतच दिसले. चालायचंच, नजरेतला फरक. महाराजांच्या वेदनांनी दुःखी होऊन मी घरी आले. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, हा महाराजांचा अभंग पुटपुटत राहिले. आणि मनाच्या एका कोपऱ्यातून हळूच महाराजांच्या पावलांना हात लावून नमस्कार करायला मात्र विसरले नाही.

0: आवली आकाशाची सावली,
1: आताच आपण अवली आकाशाची सावली हा कार्यक्रम ऐकलात. लेखन होतं अनुराधा म्हात्रे यांचं, सहभाग होता प्रसाद कुलकर्णी आणि अनुराधा म्हात्रे यांचा. तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्यांचे विचार यामध्ये आपण दंग झालो होतो. काहीच दिवसामध्ये आता पालखी प्रस्थान होईल आणि सगळा महाराष्ट्र वारीमय आणि विठ्ठल नामाच्या गजरात नाहून

0: श्री मनमहागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा. पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95 95 24 25 59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
3: अहो ऐकलं का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10 ते 30% डिस्काउंट आहे.
4: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट? जोक नको मारू सा.
3: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10 ते 30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास तुच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10 ते 30% अशोर्ड डिस्काउंट आहे.
4: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
3: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
4: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: मैत्रिणींनो, कार्यक्रमात आता पुढे जाऊया, ऐकूया संस्कृतीच्या पाऊल खुणा. संस्कृतीच्या पाऊल खुणा अंतर्गत प्राचीन भारतीय शास्त्र संपदा अंतर्गत आयुर्वेद या विषयी भारत विद्यातज्ञ आणि वैद्य डॉक्टर अंबर

0: नमस्कार. आयुर्वेदासंबंधीच्या कार्यक्रम शृंखलेतल्या आजच्या शेवटच्या भागात आपण आयुर्वेद आणि संस्कृत तज्ज्ञ डॉक्टर अंबरीश खरे यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आतापर्यंतच्या भागात त्यांनी आचार्य चरक, आचार्य सुश्रुत आणि वाग्भट या त्रिमूर्तीची ओळख करून दिली आणि त्यांच्या ग्रंथरचनांचीही प्राथमिक माहिती सांगितली. चरक संहितेविषयीही आपण मागच्या भागात पाहिलं. आज सुश्रुत संहितेविषयी आपण आणखी त्यांच्याकडून विस्तृत जाणून घेऊया. नमस्कार डॉक्टर खरे.
1: नमस्कार डॉक्टर नीलिमा थत्ते.
0: मागच्या भागात तुम्ही शल्यतंत्र म्हणजे नेमकं कसं होतं आणि त्याची काही यंत्र आणि हत्यारं कशी सुश्रुत संहितेत त्याचे उल्लेख आहेत हे सांगितलं. तर ही सगळी जी तंत्र वापरली जात होती ती जखम शिवण्यासाठी किंवा काही शस्त्रक्रिया करण्यासाठी वापरली जात होती, तर त्यासाठी म्हणजे सुई किंवा ज्याला आपण धागा म्हणतो ते काय वापरत होते?
1: आता असं आहे की सुयांचा वापर अर्थातच होता, ज्यांचे उल्लेख आपल्याला मिळतात, परंतु त्या काळी आता आपण कॅटगट वापरतो तशा पद्धतीचे विरघळणारे धागे हे तर त्यावेळेला उपलब्ध नव्हते. पण त्याच्यामुळे शस्त्रक्रिया करताना त्यांना जाणीवपूर्वक काही नैसर्गिक किंवा सेंद्रिय म्हणूया अशा पद्धतीचे घटक असतील अशा गोष्टींचा विचार हा करावा लागत होता. मी काही उल्लेखनीय अशा एक दोन शस्त्रक्रिया फक्त सांगू इच्छितो. आता उदाहरण द्यायचं झालं तर काही म्हणजे अगदी कॉस्मेटिक म्हणता येणार नाही, परंतु मोठं काही व्यंग्य उत्पन्न झालं असेल तर ते झाकलं जावं इतपत काही शस्त्रक्रिया करणं हे त्या काळातही कदाचित महत्वाचं वाटलं असावं. उदाहरणार्थ नाकाशी संबंधित काही शस्त्रक्रियांचा उल्लेख आपल्याला सापडतो, ज्याला रायनोप्लास्टी आपण म्हणतो आधुनिक काळात, की ज्याच्यामध्ये कपाळावरच्या त्वचेचा वापर करून त्याच्या सहाय्याने नाक पुन्हा तयार करणं, जेणेकरून त्याचं जे काही व्यंग्य चेहऱ्यावर आलं असेल ते कुठेतरी दूर व्हायला मदत होईल, अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया ह्या त्या काळात केल्या जात होत्या. त्याच पद्धतीने पोटाशी संबंधित आतड्याच्या शस्त्रक्रियांचा उल्लेख सापडतो. आता नाकाच्या बाबतीत ते निदान वर आहे, तिथे काहीतरी सुचरिंग मटेरियल तुम्ही वापरलं तर ते नंतर तुम्हाला काढून टाकणं शक्य आहे, पण पोटाच्या शस्त्रक्रियेसाठी आत आतड्याला शिवणार कसं, तुम्ही तिथली जखम बंद कशी करणार, हा प्रश्न येतो. तर अशा वेळेला आपल्याला सुश्रुतामध्ये एक वेगळाच उपाय हा सांगितलेला दिसतो. ते म्हणजे ते विशिष्ट प्रकारचे मुंगळे गोळा करत
0: बर
1: आणि त्या आतड्याची जी शस्त्रक्रिया करायची आहे ती केल्यावर ज्या ठिकाणी शिवण घालायची आहे त्या ठिकाणी त्या मुंगळ्यांना पकडून नेत असत आणि ते मुंगळे त्या आतड्याच्या त्या ठिकाणी कडकडून चावा घेत. चावा घेतला की त्यांचं डोकं तोडून टाकायचं मुंगळ्यांचं, अशा प्रकारे की शरीर वेगळं होईल आणि ते डोकं आणि त्यांचा तो बाईट चावा जो आहे तो थेट तिथेच त्या जागेवर राहील. अशा एका शेजारी दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा असा ओळीने जर तुम्ही मुंगळे चावायला लावलेत आणि त्यांचे बाईट्स तिथेच ठेवून मागची शरीर तोडून टाकलीत तर ती डोकी तिथेच राहतात आणि आपल्याला माहिती आहे की मुंगळ्यांचा चावा काही विशिष्ट जातीच्या हा इतका पक्का असतो की ते मेले तरी तो चावा सोडत नाही, चावलेला भाग हा तसाच राहतो. तशा प्रकारचे हे मुंगळे होते आणि त्यामुळे एक प्रकारे सुचरिंगचं काम हे ऑटोमॅटिक होत असे आणि अशा प्रकारे ती जखम बंद झाली की बाहेरचा भाग शिवायला अडचण नव्हती, ती नंतर जखम टाके काढता येत असत, पण आतल्या आतड्यावरचे टाके काढायची गरज नव्हती. ते सेंद्रिय पदार्थ असल्यामुळे आतल्या आत नंतर काळाच्या ओघात ते जोडून येतील किंवा विरघळून जातील असं आपण म्हणू शकतो.
0: हा फारच चतुर आणि म्हणजे निरीक्षणातून आलेला हा वापर त्यांनी केलेला होता, याची दाद नक्कीच द्यायला पाहिजे. आणि मग बाहेरच्या जखमांसाठी रेशीम किंवा असं काही वापरलं जात,
1: अर्थातच अशा पद्धतीचे काही धागे हे त्या काळामध्ये वापरले जात असत.
0: मागच्या भागात उल्लेख केला होता की गर्भावस्था आणि त्याचा पुढे होत जाणारी डेव्हलपमेंट ह्याविषयी सगळं वर्णन आहे, पण काही जन्मजात व्यंग किंवा अनुवंशिक आजार यांचे काही उल्लेख आहेत का?
1: अगदी थेट उल्लेख असा आपल्याला म्हणता येणार नाही, परंतु आपल्याकडे ह्या शरीरस्थानामध्ये जे वर्णन सापडतं आयुर्वेदाच्या ग्रंथांमधून त्याच्यावरून आपल्याला असं दिसतं की त्या परंपरेमध्ये त्यांना काही आजार असे वंशातून मागच्या पिढीतून आई वडिलांकडून पुढे येतात याची जाणीव झाली होती. त्यांनी मनुष्याचे गुण सांगताना वेगवेगळे प्रकार जे सांगितले त्यात मातृज पितृज म्हणजे आईकडून येणारे, वडिलांकडून येणारे अशा पद्धतीचे सांगितलेत, तर काही सहज म्हणजे ते त्याच्याच जन्मात स्वतःबरोबर असतात आणि काही तो त्याला

0: योग्य वाटतात ते आत्मसात करतो, ज्याला सात्म्यज असा शब्द वापरलेला आहे, तर अशा पद्धतीचे असतात. आणि त्यांना हेही जाणीव होती की एखादं व्यंग्य जर मुलामध्ये उत्पन्न झालं तर त्याचं कुठेतरी मूळ हे आईवडिलांच्या बीजामध्ये असू शकेल, तिथूनच ते पुढे आलं असेल. म्हणजे क्रोमोझोम्स किंवा डी एन ए असे शब्द तिथे नाहीत, किंवा त्याची फारशी कल्पना आधुनिक काळात जसं आपण शास्त्राच्या सहाय्याने विज्ञानाच्या सहाय्याने शोधली आहे तशी त्यांना नसावी, परंतु चिंतनातून त्यांना तो सिद्धांत म्हणून माहिती होता. कारण सुश्रुताचं वैशिष्ट्य हे की सुश्रुतामध्ये या संदर्भातलं एक वाक्य आपल्याला सापडतं की यस्य यस्य ही अंगावयवस्य बीजे बीजभाग हा उपतप्तो भवती तस्य तस्य ही अंगावयवस्य विकृती उपजायते नोपजायते चानुपतापात. म्हणजे एखाद्या अंगातला जो अवयव आहे, एखादा जो भाग आहे, त्याच्यात जर विकृती असेल तर ती विकृती उत्पन्न होण्याचं कारण त्या बीजामधला त्या अंगावयवाशी संबंधित असलेला जो अगदी बीज भाग छोटा भाग आहे त्याच्यामध्ये मुळात असलेली विकृती म्हणजे अनुवांशिक, आणि तीच पुढे जाऊन प्रगट होते. आणि ते मूळ बीज जर चांगलं असेल, त्याच्यात जर तो वंशामध्ये विकृती नसेल, तर अर्थातच ती उत्पन्न होतही नाही. त्यामुळे काही विकार हे अनुवांशिक येतात याची जाणीव त्यांना निश्चितच होती.
1: मग अशी नाकाच्या शस्त्रक्रियेबद्दल जसं तुम्ही सांगितलं, तसं डोळ्याची काही शस्त्रक्रिया, म्हणजे मी असं वाचलंय की सुश्रुतानी पहिल्यांदा मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केली होती.
0: हो, आपण मागच्या भागामध्ये ज्या वेळेला सुश्रुत संहितेचं एकंदर रचना कशी आहे ह्याचा विचार करत होतो, त्यावेळेला आपण त्यातल्या उत्तरतंत्राबद्दल काही भाग बघितला की ज्याच्यामध्ये डोळे नाक कान यांच्याशी संबंधित काही विकार त्याच्याशी संबंधित शस्त्रक्रिया यांची वर्णनं येतात, तर त्या ठिकाणी आपल्याला डोळ्यांच्या शस्त्रक्रियांचं काही विकारांचं वर्णन सापडतं ज्याच्यामध्ये याचा समावेश होतो. त्याच पद्धतीने मूत्रमार्गातले खडे दूर करण्याची शस्त्रक्रिया, अशा काही वेगळ्या शस्त्रक्रिया सुद्धा सुश्रुत संहितेमध्ये सांगितलेल्या आहेत.
1: विषबाधा किंवा सर्पदंश किंवा विंचवाचा दंश याविषयी पण काही सांगितलेलं आहे का त्या?
0: हो, आयुर्वेदामध्ये ह्याला अगदतंत्र असा शब्द वापरला जातो. टॉक्सिकॉलॉजी सारखा खरं तर हा भाग आहे, आणि ज्याच्यामध्ये कल्पना अशी आहे की ही जी विष आहेत ती विष जर एखाद्या माणसाच्या शरीरात गेली तर त्याने अर्थातच तो मृत्यूला प्राप्त होऊ शकतो, किंवा त्याच्यामध्ये काहीतरी डिफॉर्मिटी येऊ शकते, आणि ती थांबवण्यासाठी त्या विषावर काहीतरी उतारा म्हणजे अँटीडोट हा दिला पाहिजे. त्या दृष्टीने काही औषधी योजना या त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्याच्यासाठी विष कुठलं हे आधी तुम्हाला ठरवलं पाहिजे, त्याचं वर्गीकरण केलं पाहिजे, आणि त्या दृष्टीने त्यांनी स्थावर आणि जंगम अशा दोन प्रकारचे विष सांगितलेले आहेत. स्थावर विष म्हणजे जी एकाच ठिकाणी राहतात, म्हणजे त्याच्यामध्ये वनस्पती आल्या अर्थातच, कारण वत्सनाभ किंवा कुचला यासारख्या वनस्पती ज्या अत्यंत विषारी असतात, धोत्रा आपल्याला माहिती आहे, तर ह्या वनस्पतींचा समावेश त्याच्यात होतो. त्याचप्रमाणे काही खनिज द्रव्य मोरचूद आपल्याला माहिती आहे की जी विषारी असतात, जी शरीरात गेली तर आपल्याला त्रास होऊ शकतो, अपाय होऊ शकतो, त्यामुळे ती स्थावर विष झाली. आणि जंगम हा गमतीशीर प्रकार आहे, कारण जंगम या शब्दाचा मोबाईल असा अर्थ होता. आता हिंडती फिरती विष म्हणजे काय?
1: प्राणी.
0: तर विषारी प्राणी, आणि त्याच्यामध्ये मग सर्प आहेत, वृश्चिक म्हणजे विंचू आहेत, कोळी आहेत, मधमाशांसारखे काही इतर कीटक आहेत की जे विषारी असतात, आणि मग त्यांचे प्रकार म्हणजे सर्प किती प्रकारचे आहेत, त्यातले घातक कुठले, कमी घातक कुठले, किंवा त्यांचं विष जर शरीरात गेलं, दंश झाला, तर त्याचे काय काय लक्षणं तुम्हाला त्याच्यावर दिसतात, आणि मग उपचार काय काय केला पाहिजे याची माहिती येते. पण आपल्याला एक लक्षात येतं की आधुनिक काळात जसा एक विशिष्ट अँटीव्हेनम तुम्ही देऊ शकता आणि त्याने सर्पविषदंश झाला असेल तरी सुद्धा त्याच्यातून मनुष्य वाचू शकतो, तितकं प्रगत तंत्र हे त्यांच्याकडे उपलब्ध नव्हतं. या ठिकाणी मात्र मंत्रांचं सहाय्य हे घ्यायला आयुर्वेदात सांगितलेलं दिसतं. अर्थातच फक्त मंत्र म्हणा म्हणजे विष उतरेल असा त्यांचा दावा नाही. त्यांनी काही मंत्रही सांगितलेत आणि काही विशिष्ट औषधंही सांगितली आहेत की ह्या वनस्पतींचं अशा अशा प्रकारे औषध तयार करून जर दिलं तर त्याने इतका इतका उपयोग होऊ शकतो की अशा प्रकारे माणूस वाचू शकतो. पण ते म्हणतात की सिद्ध मंत्रांचा जितका चांगला उपयोग हा विषाच्या बाबतीत होतो तितका औषधांचा होत नाही. त्यामुळे एखादा जर असा माणूस असेल की ज्याने हे मंत्र सिद्ध केलेले आहेत तर तुम्ही त्याचा नक्की मदत घेऊ शकता, पण अन्यथा हीही औषधं वापरून काही ना काही उपयोग तुम्हाला निश्चित होईल. आणि आपल्याला असं म्हणता येईल की त्यातल्या त्यात कमी धोक्याचे असे जे प्राणी होते विषारी त्यांचं विष दूर करण्या इतपत त्यांच्याकडे शक्ती होती, पण अगदी नाग चावला उदाहरणार्थ तर ते बरं करणं हे अर्थातच कठीण असेल ह्याची त्यांना कल्पना होती. पण जे प्रथमोपचार ज्याला आपण म्हणू की चावलेल्या भागाच्या वर एक जर घट्ट बंधन घातलं तर ते विष शरीरात पसरत नाही ह्याची मात्र त्यांना जाणीव होती, आणि तसे उपाय पण त्यांनी आपल्याला करायला सांगितले.

0: पण मग यात मुद्दाम जखम करून रक्त वाहवणं असा प्रकार ते करत होते का?
1: हो, त्याचाही उल्लेख आपल्याला सापडतो. काही विशिष्ट भोपळ्यासारख्या गोष्टी वापरून रक्त मोक्षण करणं म्हणजे रक्त शरीरातून वाहू देणं हाही भाग त्यांनी सांगितलेला आहे. आणि हे विषाच्या बाबतीत आपल्याला मुद्दाम करावं लागतं, पण त्याही व्यतिरिक्त काही आजार असे असतात की ज्याच्यामध्ये रक्त मोक्षण हा एक विधीच करा असं सांगितलेलं आहे, की ज्याच्यामध्ये शरीरातून जर तुम्ही विशिष्ट प्रमाणात रक्त बाहेर काढून टाकलं तर तुमचा तो विकार कमी व्हायला मदत होते. आणि मग हे करण्यासाठी ते जळू नावाचा जो प्राणी असतो म्हणजे जलौका त्याची मदत घेत असत, कारण काही विशिष्ट प्रकारच्या जळवा अशा असतात की ज्या माणसाचं अशुद्ध रक्त पितात ही संकल्पना आहे, आणि त्याच्यामुळे विशिष्ट ठिकाणी शरीराला जर जळू तुम्ही लावलीत तर ती एका विशिष्ट प्रकारे रक्त शोषते, आणि अशा प्रकारे रक्त मोक्षण केलं म्हणजे शरीरातून रक्त आपण बाहेर काढून टाकलं तर त्या विकाराची तीव्रता कमी व्हायला मदत होतो.
0: मला वाटतं आजही अजून कोकणात काही ठिकाणी ही जळवांचा वापर केला जातो.
1: हो, शहरातही काही वैद्य रक्त मोक्षणासाठी हे वापरतात.
0: एक जाता आता अजून एक छोटासा प्रश्न आहे की त्या काळात भूलतंत्र तर अस्तित्वात नव्हतं, तर मग शस्त्रक्रिया करताना रुग्णाला वेदना होऊ नये म्हणून ते काय करत होते का?
1: एक मला असं वाटतं की आजच्या आपल्या वेदनाच्या संकल्पना ह्या प्राचीन काळापेक्षा खूपच बदललेल्या आहेत, आणि आपण सहज सुलभ वेदनारहित सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत या दृष्टीने कार्य करतो. रुग्णाच्या दृष्टीने विचार करता त्याला एक सुखद अनुभूती येण्यासाठी हे आवश्यकही असतं, पण प्राचीन काळी बहुतेक त्यांची वेदना सहन करण्याची क्षमता मुळातच जास्त होती. आपल्याला गंमत वाटेल पण आमट्यांच्या जर तुम्ही काही पुस्तकांमधून बघितलं तर अस्वलाने हल्ला केल्यावर सुद्धा तो आदिवासी त्यांच्याकडे कसा आला आणि इतकी जखमी अवस्थेत असताना सुद्धा त्यांनी भूल न देता त्याचं कसं ऑपरेशन केलं किंवा कसे टाके घातले या पद्धतीची वर्णनं आपल्याला वाचायला मिळतात. त्याच पद्धतीने रुग्णावर हे उपचार काही वेळेला करणं हे त्या काळात गरजेचं होतं. त्याला बांधून घालत खाटेला आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाई, अर्थातच ती रुग्ण गुपचूप होणारी वेदना सहन करत असे. आणि एक सुश्रुत संहितेमध्ये गमतीशीर उल्लेख असा मिळतो की तो जर अगदी सुकुमार म्हणजे नाजूक असेल की ज्याला सहनच होणार नाहीत त्या वेदना तर त्याला दारू पाजावी. त्या एका नशेमध्ये ज्या वेळेला त्याला गुंगीत झोप लागेल वेदनेचा विसर पडेल तेव्हा त्याची शस्त्रक्रिया करा असं सुश्रुत सांगतो.
0: सुश्रुत संहितेबद्दलही खूपच छान रंजक अशी माहिती आपल्याला मिळाली. आता अर्थातच या तीन ग्रंथांच्या पैकी शेवटच्या ग्रंथाकडे आपण वळूया, म्हणजे आचार्य वाग्भटांचा अष्टांग संग्रह आणि अर्थात अष्टांग हृदय. तर हे आठ अंग ही एक काय संकल्पना आहे?
1: आयुर्वेदामध्ये आठ अंगांचं वर्णन हे प्राचीन काळापासून आपल्याला मिळतं. हे एक प्रकारे आठ शाखा आहेत असं आपण म्हणूया, उपचार ज्यांच्या अंतर्गत केल्या जातात. आणि त्याचा ग्रंथाच्या नावामध्ये वापर म्हणून पहिल्यांदा अर्थातच वाग्भटांनी केला, कारण अष्टांग हृदय किंवा अष्टांग संग्रह या नावातच तुम्हाला आठ अंग असलेला अष्टांग हा शब्द दिसतो. पण त्या आठ अंगांचा विचार हा चरकामध्ये किंवा सुश्रुतामध्येही होता, फक्त आपण याच्या पूर्वीच्या भागामध्ये बघितलं तसं फिजिशियन्सची आणि सर्जन्सची अशा वेगळ्या परंपरा असल्यामुळे शल्यक्रिया करणारे काही लोक वेगळे असतात आणि औषधोपचारांद्वारे लोकांचं रोगनाश करणारे लोक वेगळे असतात, त्यामुळे काही विशिष्टच अंगांचा उपयोग त्या त्या परंपरेमध्ये केला जात होता. आठही अंग एकत्र करण्याचं काम हे वाग्भटांनी केल्यामुळे त्यांनी खरं अष्टांग संग्रह असं नाव दिलं. पण ही जी आठ अंग आहेत ती आजही वैद्यकशास्त्रातल्या वेगवेगळ्या ब्रांचेस म्हणून आपण बघू शकतो. अष्टांग हृदयातल्या श्लोकाच्या आधारे सांगायचं झालं तर काय बाल ग्रहोर्ध्वांग शल्य दंष्ट्रा जरावृषान अष्टावंगाने तस्याहु चिकित्सा येशु संश्रिता. याच्यातला पहिला काय हा जो शब्द आहे त्याने काय चिकित्सा म्हणजे जनरल फिजिशियन जे आपलं काम करतो की शरीर तपासायचं आणि त्या शरीरात एखादा व्याधी असेल तर त्याला औषध देऊन बरं करायचं, असं एकंदर सर्व शरीराची उपचार करणारा ट्रीटमेंट देणारा असा जो वैद्य आहे तो ह्या कायचिकित्सा शास्त्रामध्ये पारंगत असणारा असतो. पण हे झालं मोठ्या माणसाच्या बाबतीत. लहान मूल असेल तर काय, त्याच्यासाठी बालचिकित्सा पाहिजे जे ह्याच्यानंतरचं दुसरं अंग आहे. त्याच्यात बालरोगांचं वर्णन, लहानपणी मुलांना वेगवेगळे होणारे आजार त्यांच्यावर उपचार कसे करावे, त्यांचं शरीर लहान असल्यामुळे त्यांना औषधाचा डोस कसा द्यावा, कुठल्या मात्रेत ती दिली पाहिजेत ह्याचा विचार असतो. काही विशेष औषधं अशी आहेत की ती लहान मुलांनाच दिलेली चालतात किंवा त्यांच्यासाठीच ती गुणकारी असतात कारण त्यांना त्या विशिष्ट प्रकारचे विकार होतात जे मोठ्यांमध्ये दिसत नाहीत असाही प्रकार आपल्याला सापडतो. आणि एक या संदर्भात वेगळा सांगता येईल भाग की जो ह्याच्या पुढच्या अंगाशी सुद्धा संबंधित आहे, कारण काय बाल याच्यानंतर ग्रह हे अंग

0: आपण बघितलं. तर ग्रह या शब्दाचं स्वतंत्रपणे आज ह्या ग्रह शब्दाशी संबंधित असलेली संहिता अशी आज उपलब्ध नाही आहे, पण काही प्रमाणात त्याच्याशी संबंधित उपचार हे उपलब्ध संहितांमध्ये सांगितलेले दिसतात. ग्रह याचा अर्थ काही अतिमानवी शक्ती की ज्या माणसांना झपाटतात अशी एक कल्पना आहे, आणि ते ग्रह या शब्दाचा संस्कृतमध्ये धरणे असा अर्थ होतो, आणि त्या माणसाला पकडतात, धरतात, झपाटतात म्हणून त्यांना ग्रह असं म्हटलं जायचं. तर तशा लहान मुलांना झपाटणाऱ्या पण काही शक्ती असतात ज्यांना बालग्रह असं म्हटलं जायचं, आणि त्या बालग्रहांसाठीची पण काही ट्रीटमेंट ही आपल्याला आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये सापडते. त्याच्यामध्ये 7-8 प्रकार वेगवेगळे दिलेले आहेत, आणि त्यांनी असं सांगितलं की स्कंद हा जो ग्रह आहे हा सगळ्याचा राजा असल्यासारखा एक प्रकारे आहे, आणि त्याच्यामुळे त्याची जर लागण झाली किंवा त्यांनी जर झपाटलं तर त्याला बरं करणं हे कठीण असतं. पण गंमत अशी की या ग्रहांची जी नावं आहेत ती जर बघितली तर त्याच्यात एक पुतना हे नाव पण आपल्याला सापडतं.
1: बरं.
0: आणि हे आश्चर्यकारक किंवा गमतीशीर अशासाठी आहे की आपल्याला कृष्णाच्या संदर्भातली जी पुतना माहिती आहे ती अशीच लहान मुलांना मारत असे असा वर्णन आपल्याला पुराण कथांमध्ये किंवा महाभारताच्या संदर्भात हरिवंशात सापडतं. तर त्या प्रकारचीच ही पुतना ही एक प्रकारची शक्ती मानलेली आहे की जी लहान मुलांना त्रास देते किंवा त्यांच्यात काही आजार उत्पन्न करते, आणि मग विशिष्ट प्रकारे काही मंत्र म्हटले, काही औषधं दिली आणि उपचार केले की त्या ग्रहांचा नाश होऊ शकतो किंवा ती लहान मुलं बरी होतात असं वर्णन पण आपल्याला या संहितेमध्ये सापडतं. सुश्रुत संहितेत याची काही जास्त माहिती ही आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर ऊर्ध्वांग हा जो शब्द आहे त्यालाच शालाक्य तंत्र असं पण म्हटलं जातं. याच्यामध्ये खरं तर ऊर्ध्वांग म्हणजे मानेच्या वरचा भाग हा अपेक्षित आहे, आणि याच्यामध्ये शलाका याचा अर्थ सळई किंवा सुईसारखे बारीक प्रोब ज्याला आपण म्हणू की ज्या प्रोब्सच्या सहाय्याने तुम्हाला आत वाकून बघायला लागतं. मग तोंड असेल तर तुम्हाला घशापर्यंत जाऊन बघणं गरजेचं आहे, कानाच्या आत बघणं, नाकाच्या आत बघणं गरजेचं आहे, आणि मग तो विकार कळला की तुम्ही उपचार करता. ही जी इंद्रिय आहेत कान, नाक, घसा वगैरे ही आकाराने छोटी असल्यामुळे त्याच्यात विशिष्ट प्रकारचीच अवजारं ही तुम्हाला शल्यक्रिया करताना वापरावी लागतात, आणि त्याच्यामुळे साध्या शस्त्रक्रियेच्या ऐवजी त्यांनी एक ही वेगळी शस्त्रक्रियेचा प्रकार किंवा वेगळा उपचाराचा भाग काढला आणि त्याला शालाक्य तंत्र किंवा ऊर्ध्वांग तंत्र असं नाव दिलं, ज्याच्यामध्ये कान, नाक, घसा, डोळे यांच्याशी संबंधित सगळ्या शस्त्रक्रियांचा समावेश हा होतो.
1: म्हणजे ह्या शलाका ज्या होत्या त्या आतून अर्थातच पोकळ असतील.
0: बरोबर.
1: त्याचा फक्त बघण्यासाठी उपयोग केला जात होता का त्यातून काही औषधी देण्यासाठी पण केला?
0: औषधी देण्यासाठी क्वचित होता, पण बघणं किंवा ज्याला आपण रिट्रॅक्शन म्हणू की थोडं बाजूला करून डायलेट करून पाहायचंय, धरून ठेवायचंय, तर मोठाली अवजारं वापरून आपल्याला या छोट्या भागात काहीच काम करता येणार नाही. ते करण्यासाठी या विशिष्ट प्रकारच्या सळया किंवा सुया या वापरल्या जात होत्या. आणि ह्याच्या पुढचं शल्य हे अंग मात्र प्रसिद्धच आहे की ज्याच्यामध्ये एकंदरच सर्व वेगवेगळ्या शस्त्रक्रिया, मग त्या पोटाच्या असतील, हाडांशी संबंधित काही असतील, तर त्यांचाही समावेश हा या ह्याच्यामध्ये येतो.
1: मग ह्याच्या पुढची तीन अंग आहेत म्हणजे दंष्ट्रा.
0: आता दंष्ट्रा या शब्दाचा खरं तर अर्थ दाढ असा आपल्याला माहितीच आहे संस्कृतमध्ये, पण या ठिकाणी विषदंत अपेक्षित आहे. मगाशी आपण ज्याची चर्चा सुश्रुताच्या संबंधात केली ते अगदतंत्र म्हणजे टॉक्सिकोलॉजी ह्याचा इथे विचार होतो, आणि वेगवेगळे विषारी पदार्थ किंवा विषारी प्राणी आणि त्यांचं विष बाधलं असता काय उपचार करायचे ह्याचं वर्णन खरं तर ह्या अंगामध्ये केलं जातं. आता ही जी अष्टांग आहेत यातली ही पहिली 6 अंग ही रोगांवर उपचार करणारी अशी आहेत, पण पुढची जी 2 आहेत ती स्वस्थ माणसालाच काही विशिष्ट गोष्टी मिळवून देणारी आहेत. त्याच्यामध्ये जरा वृषान असे जे 2 शब्द त्या श्लोकात शेवटी आले होते त्याच्यामध्ये जरा या शब्दाने म्हातारपण अपेक्षित आहे, आणि ते वृद्धत्व येऊ नये यासाठी काही उपचार करता येणं शक्य आहे का? माणसाचं तारुण्य किंवा तारुण्यामध्ये असलेली शक्ती, त्याच्या देहामध्ये असलेलं सामर्थ्य टिकून राहावं यासाठी काही करता येईल का? हा भाग खरं तर बघण्यासारखा आहे. ह्याला रसायन चिकित्सा असं पण आपल्याला म्हटलेलं दिसतं, आणि या रसायनाच्या सेवनामुळे माणसाला आपलं तारुण्य टिकवता येतं किंवा वृद्धत्वाला दूर सारता येतं अशी कल्पनाही आपल्याला दिसते. ही जी रसायनं आहेत याच्यामध्येही 2 प्रकार आपल्याला दिसतात. काही आहेत ती वाता तपिक म्हणजे तुम्ही रोजचं काम करताना ऊन पाऊस आपण म्हणतो तसं वात म्हणजे वारा आणि आतप म्हणजे ऊन ह्याच्याशी संबंधित कामं करताना फक्त मध्ये मध्ये त्यांचं सेवन करायचं आणि विशिष्ट प्रमाणामध्ये त्याचा गुण येतो. पण कुटी प्रावेशिक हे जे दुसरं रसायन आहे ते अधिक चांगलं महत्वाचं आहे की ज्याच्यामध्ये तुमचं दैनंदिन कामधाम सोडून तुम्हाला एका कुटीत प्रवेश करावा लागतो.
1: बर.
0: ठराविक काळ पूर्ण होईपर्यंत तुम्ही तिथेच राहणं अपेक्षित असतं,

0: आणि त्यावेळेला अन्न म्हणून ते औषधच सेवन करणं अपेक्षित असतं. चरकसंहितेमध्ये सुद्धा अशा पद्धतीची काही रसायनं सांगितलेली आहेत की जे मोठं रांजण भरून ते रसायनं किंवा ते औषधी द्रव्य म्हणूया हे त्या कुटीमध्ये ठेवलेलं असतं. तुम्ही कधीही ती कुटी सोडून बाहेर यायचं नाही आणि जेव्हा जेव्हा भूक लागेल त्यावेळेला ते औषधच खायचं असतं. आणि असं ठराविक महिने त्या कुटीमध्ये जेव्हा तुम्ही राहता त्यावेळेला तुमचं शरीर पूर्ण तरुण होतं आणि नंतर तुम्ही तिथून बाहेर येऊ शकता, अशा प्रकारचं विवेचन हे आपल्याला या संहितेमध्ये सापडतं.
1: कुटी प्रावेशिक हा खूपच रंजक भाग तुम्ही सांगितलात आणि मला कमाल वाटतं की आत्ताच्या आधुनिक काळात सुद्धा हा प्रकार आहे. म्हणजे अशी केंद्र आहेत की जिथे लोक जाऊन राहतात आणि तिथे एक ठराविकच रस पितात. तर ही परंपरा इतकी प्राचीन आहे हे खूपच आश्चर्यकारक आहे. तर आता याच्या पुढचं शेवटचं जे तंत्र मगाशी शेवटचं म्हणालात चॅप्टर तो
0: हा शेवटचा अंग जे आयुर्वेदाचा आहे त्याला वाजीकरण असा शब्द वापरला जातो, ज्याच्यामध्ये प्रजनन सामर्थ्य किंवा संभोग क्षमता व्यक्तीची किती आहे याचा काहीतरी विचार केलेला आहे. यामागे एक कल्पना आपल्याला दिसते की स्त्री पुरुषांमध्ये काही दोष असेल तर त्याच्यामुळे त्यांना प्रजोत्पादन करता येत नाही, ते करण्यासाठीची काही औषधं ही या वाजीकरण विधीमध्ये आपल्याला सांगितलेली आहेत. आणि एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की रसायनं आणि वाजीकरणं या स्वरूपाची जी औषधं आहेत ती सेवन करण्यासाठी रुग्ण आजारी असून चालत नाही.
1: बरोबर.
0: म्हणजे त्यांनी असं मानलेलं आहे की इतर आजार ज्याला नाही आहेत तो स्वस्थ आहे अशा व्यक्तीनेच पुढे तारुण्य प्राप्त होण्यासाठी किंवा संभोग सुख मिळावं याचं किंवा त्याची क्षमता वाढावी यासाठी ह्या अंगांचा उपयोग करावा, त्याची औषधं सेवन करावी, तर त्याचा फायदा मिळणार आहे. म्हणजे पहिली जी सहा अंग आहेत ही एक प्रकारे रोगनाशासाठी आहेत पण शेवटच्या अंगांचा रोगाशी संबंध नाही आहे. मुळात जी व्यक्ती स्वस्थ असेल ती त्याचा उपयोग करून आणखीन आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने घालवू शकेल अशी कल्पना आपल्याला ह्यामागे दिसते. रसायनाच्या संबंधित एक सहज जाता जाता उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे चवनप्राश. हा आपल्याकडे अगदी प्रसिद्ध असलेला एक आहे, तेही रसायन आहे आयुर्वेदातलं. पण त्यातल्या दोन गोष्टी अशा आहेत की अगदी आयुर्वेदाच्या प्राचीन संहितांमध्ये ज्या वनस्पती सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या तशाच वापरून आज च्यवनप्राश करता येणं शक्य नाही आहे. त्याचप्रमाणे ती क्रिया पण काही प्रमाणात बदललेली आहे, त्यामुळे अर्थातच आज अगदी च्यवनप्राश खाऊन एकदम म्हाताऱ्याचा तरुण माणूस झाला असं चित्र आपल्याला दिसू शकत नाही. काही प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये प्राचीन काळाच्या मूळ कल्पनेपासून काही झालेला विकास आणि त्याच्यावर आधारित कथा ही पण आपल्याला त्याच्यामागे असावी असं म्हणता येतं. त्याचं कारण असं की मुळामध्ये वैदिक साहित्यामध्ये जी चवन ऋषींची कथा येते तिथे त्या अश्विनी कुमारांनी त्याला असा कुठलाही प्राश खाऊ घातलेला नव्हता. त्या ठिकाणी त्या चवनाला अश्विनी कुमार सांगतात की तू ह्या समोरच्या तळ्यात डुबकी मार आणि ज्या वयाची इच्छा असेल त्या वयाचा होऊन तो त्या तळ्यातून बाहेर येशील अशी मूळ कथा आपल्याला वैदिक साहित्यात सापडते. त्यामुळे आपल्याला असंही म्हणता येतं की काळाच्या ओघात हळूहळू वेगवेगळ्या लोककथांमधून लोकधारेमधून येणारे प्रवाह जसं मायथॉलॉजी म्हणजे दैवताशास्त्राला आकार देतात तसं होत होत ही पुराकथा तयार झालेली असावी आणि त्याचं आजचं हे रूपांतर होत आपल्या हातात च्यवनप्राश आला असावा.
1: वाघभटांनी हे खूप छान काम केलं की दोन संहिता एकत्र केल्या आणि सगळी आठ अंग एका छत्राखाली आणली. पण त्याच्यानंतरच्या काळात ह्यात काही बदल झाले किंवा ह्या रसशास्त्रात पुढे काही आणखी प्रगती झाली का, त्याचे काही उल्लेख मिळतात का?
0: अगदी बरोबर. आपल्याला असं लक्षात येतं की काळाच्या ओघामध्ये हळूहळू प्रगत होत गेलेलं तंत्र म्हणजे हे आयुर्वेदाचं शास्त्र आहे असं म्हणता येईल. अगदी प्राचीन काळात आपण बघितलं की वैदिक साहित्यात सुद्धा रोगांचे किंवा त्याच्याशी संबंधित काहीतरी उल्लेख आपल्याला सापडतात पण त्या ठिकाणी रोगाचा नाश करण्यासाठी वेगवेगळे मंत्र वापरणं किंवा काही विधी करणं हा त्यांचा केंद्रबिंदू होता किंवा तो महत्त्वाचा भाग होता. चरकसंहितेपासून पुढे जर आपण बघितलं तर आपल्याला चिकित्सेचे तीन प्रकार सांगितलेले दिसतात, ज्याच्यातला दैव व्यपाश्रय आणि युक्तिव्यपाश्रय हे दोन प्रकार हे शारीरिक रोग दूर करण्यासाठीचा आहे आणि तिसरा सत्वावजय म्हणजे मनोनिग्रह मनावर नियंत्रण आणणं हा मानसिक विकारांशी संबंधित आहे. तो जरी बाजूला ठेवला तरी युक्तिव्यपाश्रय आणि दैवव्यपाश्रय या बाबतीत आपल्याला असं दिसतं की वेदामध्ये दैवव्यपाश्रय चिकित्सा ही अधिक प्रमाणात होती कारण तिथे देवता मंत्र ते आपल्याला बरे करतील हा एक भाग होता. त्याचा अगदी मर्यादित प्रमाणात आयुर्वेदाने स्वीकार केला आहे की जिथे आपल्याला फार औषधं चांगली देता येत नाही आहेत किंवा काही खरंच कमतरता आहे तिथे कदाचित हे मंत्र उपयोगी पडतील का हा विचार आयुर्वेद करतो. पण बहुतांश ठिकाणी त्यांनी युक्तिव्यपाश्रय चिकित्सा म्हणजे एखाद्या औषधाची

0: योजना करणं आणि त्याच्या सहाय्याने रोगनाश होईल असं पाहणं हा भाग केंद्रबिंदू धरून काम केलेलं आपल्याला दिसतं. आणि आपल्याला असं म्हणता येईल की काळाच्या ओघात जशी प्रगती होत गेली असेल तसतसं हे ज्ञान वाढत गेलेलं असेल आणि काही सिद्धांत हे आयुर्वेदाने मान्य केले. चरकाचं उदाहरण द्यायचं झालं तर विष्णू सहस्र नामाच्या पाठाने ज्वरनाश होतो असं चरक संहिता सांगते. पण हा दैव स्वरूपाचा एकच उपाय चरकाने सांगितलाय आणि इतर 50 औषधं तुम्हाला वेगवेगळ्या तापाचे प्रकार आणि त्या प्रकारानुसार कुठला औषध दिल्यावर तो ताप बरा होऊ शकतो हे सांगितलेलं आपल्याला दिसतं. यावरून आपल्याला म्हणता येईल की हळूहळू दैवी उपाय कमी करून जे खरेखुरे रोगनिदान आणि विशिष्ट नियमांनी चिकित्सा देऊन बरे करता येण्यासारखे उपचार आहेत ते उपचार वाढवण्याकडे कल हा आयुर्वेदाचा राहिलेला आहे. आणि हे एक प्रकारे माझ्या मते शास्त्रीय किंवा वैज्ञानिक दृष्टीचं प्रतीक आपण धरू शकतो की ज्याच्यामध्ये प्रयोगाच्या आधारे काहीतरी सिद्धांत ठरवून मग रोगांना दूर करण्यासाठी उपचार करणं असा प्रकार हा आयुर्वेदामध्ये सुरू झालेला दिसतो. त्याच्यात वाढ होत होत आपण वाघभटापर्यंतचा प्रवास बघितला. याच्या नंतरच्या काळामध्ये रसशास्त्र हे एक वेगळं शास्त्र पुढे आल्याचं आपल्याला दिसतं ज्याच्यामध्ये रस म्हणजे पारा आणि गंधक यांचं संयोग करून त्याचप्रमाणे मेटल ऑक्साईड्स म्हणजे आपल्याला माहिती आहे की तांबं शिस लोखंड त्याचप्रमाणे सुवर्ण किंवा रजत म्हणजे सोनं चांदीसारखे धातू असतील काही रत्न असतील मग त्याच्यामध्ये हिरा असेल किंवा समुद्रातून येणारे माणिक मोती प्रवाळ यासारखे काही घटक असतील ह्या सगळ्या वेगवेगळ्या रत्नांचा उपरत्नांचा धातूंचा जर विशिष्ट प्रकारे त्याच्यावर काही अग्निक्रिया केली ऑक्सिडेशन केलं तर त्याच्यातून जे काही भस्म तयार होतात त्या भस्मांचा वापर सुद्धा या रोगनाशासाठी होऊ शकतो अशी एक चिकित्सा प्रणाली पुढे आल्याचं आपल्याला दिसतं. आणि त्या भस्मांचा वापर करताना प्रमाण खूपच कमी लागत असल्यामुळे ती बऱ्याचदा एक अख्खा कप भरून कुठल्या तरी वनस्पतीचा रस पिण्याऐवजी अगदी चिमूट किंवा चिमटीपेक्षाही कमी असं जर भस्म तुम्ही खाऊन तो विकार बरा होत असेल तर रुग्णाच्या दृष्टीने ते खूप चांगलं असतं सोयीचं असतं हा विचार पुढे आला. आणि त्याच्यामुळे रससिद्ध किंवा रसशास्त्रात प्रवीण असलेले रसशास्त्रज्ञ हे पुढच्या काळात आपल्याला तयार झालेले दिसतात ज्यांनी अनेक उत्तम उत्तम औषधं ही शोधली आणि त्यांचा वापर रोगनाशासाठी केला. आणि अगदी रसरत्न समुच्चयापासून अनेको अक्षरशः शेकडो ग्रंथ हे आपल्याला या परंपरेत तयार झालेले दिसतात ज्यांनी ह्या वेगवेगळ्या नैसर्गिक पण वनस्पतीचे नाही मग त्याच्यामध्ये खनिज असतील किंवा प्राणीजे पदार्थ असतील त्यांचा वापर करून औषधं तयार करणं आणि त्याच्या सहाय्याने रोगनाश करणं हा विचार केलेला दिसतो.
1: तर तुम्ही आपल्या या वैभवशाली परंपरेचा म्हणजे आयुर्वेद हा आपल्या संस्कृतीचा एक फार मोठा भाग आहे आणि त्याविषयी अतिशय सुरेख माहिती श्रोत्यांना दिलेली आहे आणि रंजकही. तर त्यासाठी आपले खूप खूप आभार. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: आत्ताच आपण संस्कृतीच्या पाऊल खुणा प्राचीन भारतीय शास्त्रसंपदा अंतर्गत आयुर्वेद याविषयी भारतविद्यातज्ञ आणि वैद्य डॉक्टर अंबरीश खरे यांची डॉक्टर नीलिमा थत्ते यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या मुलाखतीचा शेवटचा आणि तिसरा भाग आपण आत्ताच ऐकलात.

मैत्रिणींनो, आज कार्यक्रमाची वेळ आता इथेच संपत आली आहे. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आमच्यापर्यंत जरूर पोचवा. फोन करा, मेसेज करा, पत्र पाठवा किंवा prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर लगेच ईमेल करा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच

0: बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्ही डॉक्टर परीक्षित फेकडेंचे उपचार घ्या. अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेकडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा. पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95 95 24 25 59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
3: अहो, ऐकलत का? तथास्तूचा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
4: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट? जोक नको मारू सा.
3: अहो, तथास्तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30%.

0: आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
3: अहो ऐकलत का, तथास्तूचा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10 ते 30% डिस्काउंट आहे.
4: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सर.
3: अहो तथास्तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10 ते 30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर 10 ते 30% अशोर्ड डिस्काउंट आहे.
4: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
3: तथास्तू मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तू प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तू कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
4: ऑनलाईन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, दुपारचा 1 वाजलाय, वेळ झाली आहे नवीन हिंदी चित्रपट गीतांची. कार्यक्रम आहे द नेक्स्ट वेव.
7: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव.
6: बंटी और बबली या चित्रपटातली गुलजार यांची रचना ऐकूया. संगीतबद्ध केली आहे शंकर एहसान लॉय यांनी, स्वर आहे अलिशा चिनॉय, शंकर महादेवन आणि जावेद अली यांचा.

0: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
1: भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, बिझिल अँड बिल्डिंग, पुणे।

रबने बना दी जोडी या चित्रपटातली जयदीप सहानी यांची रचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती सलीम सुलेमान यांनी, स्वर होता रूपकुमार राठोड यांचा. कार्यक्रमात आता ऐकूया रॉकस्टार या चित्रपटातली इर्शाद कमील यांची रचना, संगीतबद्ध केली आहे ए आर रहमान यांनी आणि स्वर आहे मोहित चौहान आणि सुझान डिमेलो यांचा.

सुकन्या यांच्या स्वरात आपण ऐकले विकी डोनर या चित्रपटातली रचना. कार्यक्रमात आता ऐकूया दबंग 2 या चित्रपटातली समीर अंजान यांची रचना. संगीतबद्ध केली आहे साजिद वाजिद यांनी, स्वर आहे राहत फतेह अली खान आणि श्रेया घोषाल यांचा.

0: हवीच. आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया.
1: आयडिया, इथेच करूया पार्टी.
0: पिझ्झा पार्टी, येस. चल तुझं कार्ड आणि पिन दे, माझ्या कार्डचे डिटेल्स स्वतःच टाकेन. RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस? ऐकलं नाही? नो शेअरिंग. RBI सांगते, जाणकारपणा सतर्क राहा.
2: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
3: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
4: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
5: रावडी राठोड या चित्रपटातली समीर यांची रचना, स्वर आहे मिका सिंग आणि वाजिद यांचा.

श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.

0: अंकित तिवारी यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली आशिकी टू या चित्रपटातली रचना आपण ऐकली. यानंतरची रचना काही क्षणात.
1: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

0: आर राजकुमार या चित्रपटातली मयूर पुरी यांची रचना आपण ऐकली, स्वरूता नक्ष अझीज आणि अंतरा मित्रा यांचा. कार्यक्रमातली यानंतरची रचना थोड्याच वेळात.
1: श्रोते हो, छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय, पण आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंब नियोजनाचा अर्थ आणि व्याप्ती अधिक वाढतीये. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या स्थिरीकरण म्हणजे नेमकं काय, कुटुंब नियोजन मातेच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे, पुरुषांचा सहभाग, तरुणांसाठी प्रजनन आरोग्य शिक्षण या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. आपल्याशी संवाद साधणार आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर चारुलता बापये. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका याविषयी जाणून घ्यायला नक्की फोन करा आणि सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात हॅलो डॉक्टर.
2: मित्रांनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी. काय ना, कधी कधी वाटत स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लर मध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिराला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणी सारखं राहायचं. काय मग, तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा. सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11 वाजता 2553705 आणि 2553706 या फोन नंबरवरून. विषय मीच माझी राणी.

कभी खुशी कभी गम या चित्रपटातली समीर यांची रचना पण ऐकली अलका याग्निक आणि सोनू निगम यांच्या स्वरात. श्रोते हो, याबरोबरच आजचा द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. द नेक्स्ट वेव्ह.

0: the next wave.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, दुपारचे 2 वाजलेत. ऐकूया जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मजरूह सुलतानपुरी यांची रचना, संगीतबद्ध केली आहे OP नय्यर यांनी. स्वर आहे मोहम्मद रफी यांचा आणि चित्रपट मेरे सनम.

0: शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली दिल अपना और प्रीत पराई या चित्रपटातली रचना पण ऐकली लता मंगेशकर यांच्या स्वरात. यानंतरची रचना काही क्षणात.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
0: बंबई का बाबू या चित्रपटातली मजरूह सुलतानपुरी यांची रचना ऐकूया. संगीतबद्ध केली आहे सचिन देवबर्मन यांनी, स्वर आहे आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांचा.

0: आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेल्या या गीताबरोबरच आजचा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, ठीक 2:15 आपण ऐकणार आहोत हिंदी समाचार. दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी. ऐकत रहा आकाशवाणी.

0: माध्यम म्हणूनही बघता येऊ लागलं. तो अनुभव पुढे सांगा नाडके
1: प्रेझेंटेशनच्या
0: प्रेझेंटेशन.
1: ओके, सो आता मी जसं म्हणते की मी एक जर शास्त्रीय कलाकार आहे, मी जर एक गुरु आहे, गुरु किंवा शिक्षक म्हणेन मी, गुरु म्हणत नाही मी अजून स्वतःला, मी शिक्षकच म्हणते, मुली माझ्या स्टुडंट्स मला रिस्पेक्ट करतात म्हणून ते आहे. पण एक शिक्षक म्हणून मला वाटतं की आपण ह्या कलेशी निगडीत आहोत, तर आपण आपल्याकडे लोक जेव्हा भेटायला येतात, बोलायला येतात, सो त्यांना एक अप्रोच असतो ना की अच्छा ही ह्या टीचर आहेत, ह्यांचं असं आहे, या कलाकार आहेत, मग आपण असं राहायला पाहिजे. तेच मला असं वाटतं सर की ज्या माझ्या विद्यार्थिनींना मी शिकवते त्या हे सगळं डिसिप्लिन शिकतात. की आता खूप आपण खूपदा बघतो की मला असं वाटतं एक स्त्री म्हणून तिने टिकली लावली पाहिजे असं मला खूप वाटतं. प्रत्येकाचा अर्थात चॉईस आवडनिवड आहे. तर मी माझ्या मुलींना क्लासमध्ये पण कंपल्सरी आहे की हा युनिफॉर्म आहे, हातात बांगड्या, गळ्यात छोटे कानातले टिकली, हे कंपल्सरी माझ्या क्लासमध्ये, नाहीतर मी डान्स घेत नाही. हा माझा नियम आहे. तुम्ही क्लासच्या बाहेर जाऊन काही करा, पण क्लासचा एक दीड तास जो आहे तुमचा तो कम्प्लिटली तुम्ही ह्या कलेसाठी वाहताय म्हटल्यावरती तुम्ही कल्चरली तसेच राहायला पाहिजेत. सो एक आमच्या वेळेस तर आमचे गुरुजी कंपल्सरी हाफ साडीमध्येच आमची प्रॅक्टिस घ्यायची, आम्हाला अलाउडच नव्हतं की आम्ही हे असे कपडे घालू, म्हणजे पंजाबी ड्रेस किंवा असं घालू हे आम्हाला अलाउडच नसतं. सो आता मी मुलींना ते कंपल्सरी केलं आणि सुदैवानी माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी ते पाळतात, ते डिसिप्लिन शिकतात. आणि मला असं वाटतं की आपण ते डिसिप्लिन आत्ता घडवलं मुलांमध्ये तर तेच उद्या आपली पिढी पुढे जाणार आहे, ती चांगल्या प्रकारेच गेली पाहिजे. ते जनरेशन चांगल्याच, मग भले त्यांनी वेस्टर्न आउटफिट जरी घातले पण त्यांच्यावर जे संस्कार घडलेत ना सर, ते त्यांनी चांगल्या प्रकारेच बाहेर नेले पाहिजे, जे आम्ही शिकलो.
0: प्रश्न तुमच्या आत कुठून आले, ते तुमच्या बाहेर पडले, आता त्यांच्या आत गेले. हा आत बाहेरचा सगळा देवाणघेवाणीचा भाग आहे. आणि मला वाटतं ह्याचे सगळी फळं तुम्हाला मिळत आहेत. पुन्हा मी सोशल मीडियाकडे जाईल, ट्रेंडिंग सध्या सोशल मीडिया आहे. आजची जर तुमची पोस्ट बघितलं, तुम्ही अगदी आनंदानं अभिमानानं तुमच्या चारही विद्यार्थिनीचे फोटो टाकून त्यांनी काय यश मिळवलं हे जग जाहीर केलं, आनंदानं सांगितलं, तो एक अनुभव सांगा ना, काय भावना असते.
1: परीक्षेसाठी आपण सर मुलांच्या विद्यार्थ्यांकडनं मेहनत करून घेतो, नुसतीच परीक्षा असं नाही, पण एक चांगला कलाकार त्यांना घडवण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो. आणि जेव्हा हे विद्यार्थी तितकाच वेळ आपल्याला देतात आणि तितकेच एफर्ट्स घेतात, म्हणजे आपली अगदी कामं सांभाळून, आपली अगदी नोकऱ्या सगळं सांभाळून, क्लासेस सांभाळून वेळ देतात. आणि मला असं वाटतं की जेव्हा त्यांचं मंच प्रदर्शन वगैरे असतं ना सर, तर मी त्यांच्यासाठी अगदी खास रचना तयार करते, त्या शिकवते आणि त्या इतक्या जस्टिस करून प्रेझेंट करतात, तर मला इतका आनंद होतो ते बघायला.

0: आणि त्यामुळे जेव्हा रिझल्ट त्यांचा आला आणि हे इतकं जस्टिस झाल्यावरती बघितल्यावरती मला खूप, त्या दिवशी मी श्रीलंकात होते, जेव्हा मला ही न्यूज आली मी अक्षरशः डोळ्यात माझ्या सकाळी पाणी आलं की अरे वा, म्हणजे मी एवढी मेहनत केली आणि माझ्या मुलांना ते यश मिळालं. आणि म्हणून ते मला काल अगदी सांगावं असं वाटलं आनंदाने की माझ्या मुलींनी केलेली मेहनत ही त्यांनी मनापासून केलेली मेहनत आहे आणि त्यांना ते फळ मिळालं पाहिजे आणि ते मिळालं. सो म्हणून त्यासाठी खूप खूप आभार माझ्या देवाचे.
1: यात सगळेच प्रकार सुद्धा तुम्ही लिहिले की त्यांना थिअरीमध्ये कसे छान मार्क मिळाले, प्रॅक्टिकलमध्ये कसे मिळाले, ही कशी असते परीक्षा, काय काय तपास.
0: मी सर अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयामध्ये गेले 20 वर्ष काम करते आणि मला अत्यंत आवडते ती संस्था, नॉट बिकॉज आय एम वर्किंग बट आय एम व्हेरी पॅशनेट अबाउट माय वर्क. पण ती संस्था एक अशी आहे की ज्याच्यातून एक पूर्ण कलाकार घडून बाहेर येतो, म्हणजे अगदी काय म्हणतो आपण त्याला, अगदी बेसिक पासून ते पूर्ण मास्टर्स पर्यंत, तुम्ही अगदी PhD पर्यंत, एक नुसतंच डान्स नाही तर त्याला पूर्ण एक शिक्षक म्हणून, एक आर्टिस्ट म्हणून हा अख्खा कलाकार बनतो. आणि त्या परीक्षेची प्रोसेस असते म्हणजे अगदी 8-9 वर्षापासून ती परीक्षा सुरू होते आणि तुम्ही अकॅडमिकली साईड बाय साईड करू शकता. परत आमच्याकडे 10वीसाठी पण आता मुलांना मार्क वाढून मिळतात सर्टिफिकेटच्या अनुसार. सो अशी प्रत्येकनुसार परीक्षा घडत असते. आता ह्या ज्या मुली, ज्या माझ्या, ज्यांचं मी पोस्ट टाकलं होतं, त्या आता विशारद पूर्ण म्हणजे डिग्री झाली त्यांची भरतनाट्यम मध्ये, आता पुढे त्या मास्टर्स करतील आणि मग त्याच्या पुढे त्यांना डॉक्टरेट वगैरे करायचं असेल तर त्यांचा चॉईस आहे. मग ते ऍज अ कलाकार म्हणून मग त्यांना इव्हन या सर्टिफिकेट्सवरती त्यांना अनेक नोकऱ्या चांगल्या, परत विदेशात जायला त्यांना काही प्रॉब्लेम नाही, विदेशात त्यांना इझिली नोकरी मिळू शकते, ॲज वेल ॲज त्यांना इव्हन म्हणजे आपल्या इकडे स्कूल्समध्ये सुद्धा चांगल्या पे स्केलवर त्यांना नोकरी मिळते आणि मुळात रिस्पेक्ट खूप प्रचंड.
1: हा खूप महत्वाचा मुद्दा आपण बोलला की तुम्ही काहीतरी हजारामध्ये 2-4 पैकी एक आहात, हा मुद्दा तिथे खूप हायलाईट होतो. मॅम खरंच खूप मोठा हा विषय आहे भरतनाट्यम आणि त्याचा इतिहास हा
0: नेवर एंडिंग
1: आणि ते जिवंत ठेवणं हेच खरं तुम्ही शिक्षकांनी, गुरु लोकांनी केलंय आणि शिष्यांनी केलंय. आपल्याला मध्ये मध्ये गाणी पण पेरायची आहेत म्हणून इथे एखादं तुमच्या आवडीचं गाणं घेऊयात आणि परत आपण भरतनाट्यमच्या इतिहासाकडे येऊच या. कुठलं गाणं इथं ऐकूया
0: आपण? ते ऐकूया मितवा कहे धडकने तुझसे का शंकर महादेवांचं, खूप आवडतं गाणं आहे माझं.
1: याचे काय तुमचं आस्वादन आहे या गाण्याचं? कारण प्रत्येक तुमच्या निवडी मागे, मना बोलण्यामागे काहीतरी आहे.
0: मला तशी गाणी तर मला खूप आवडतात, ऍज मला म्युझिक खूप आवडतं. पण हे गाणं मी सांगते काय झालेलं, जसं तुम्ही म्हटलं ना तर मल्टी टॅलेंटेड तुम्ही म्हणताय,

ओके, ते देवाने दिलेलं जे काय आहे ते असंच झालेलं एका पॉईंटला की निवडायचं काय, की नक्की काय चूज करू, मी हे चूज करू की हे चूज करू, की ॲज अन ॲक्ट्रेस मी पुढे जाऊ की ॲज अ डान्सर म्हणून मी पुढे करू, ॲज अ शिक्षक म्हणून करू, इतकं कन्फ्युजन होतं. आणि अशा वेळीनं मी हे गाणं नेमकं रेडिओवरती चालू होतं, मेरे

0: है बता, मग
1: तू मितवा
0: मितवा कहे धडकने तुझसे क्या,
1: केवढं उंच केलेलं आहे तो मितवा. आणि हे सगळं
0: सो
1: मला वाटतं ते ढूंढल्यानंतर काय सापडलं तर मितवा सापडलं, किंवा जे सापडलं ते मितवा आहे.
0: ऍक्च्युली हे सगळं मितवा म्हणजे हे सगळं माझं प्रेम आहे जे मला सापडलं, आणि आय एम व्हेरी हॅपी विथ व्हॉट आय एम डुईंग, व्हेरी हॅपी.
1: नक्की ऐकूया आपण.
0: येस.

0: थिअरी मध्ये काय काय शिकवलं जातं?
1: थिअरी मध्ये म्हणजे
0: डान्सची थिअरी
1: म्हणजे? येस, खूप लोकांना हा प्रश्न, खूप चांगला प्रश्न आहे सर. ऍक्च्युली खूप लोक डान्स और पढाई ये कब होत आहे असं मला खूप जण विचारतात. नाही नाही, आम्ही तर कधी सुना नाही. म्हटलं असं नाही आहे, जेव्हा तुम्ही त्याच्यात जाल. माझी अशी खूप इच्छा आहे की मी खूपदा म्हणून व्हिडिओज करत असते की सांगायला लोकांना की थिअरी आहे ही. मुळात भरतनाट्यम हे सुरू कसं झालं की कुठून देवदासी प्रथेमधून ते त्याला सदिरट्टम म्हणायचे, सदिरट्टम, दासीअट्टम आणि मग भरतनाट्यम. सो ते कसं देवांना त्या स्त्रियांनी म्हणजे कसं त्या देवाला व्हायला जायचं, पण त्या चांगल्या प्रकारे त्यांचं एक हे होतं, रिस्पेक्ट होतं त्यांना. आणि मग ई कृष्ण अय्यर म्हणून त्यांनी कसं पुढे ती कला आणली. आमच्या रुक्मिणी देवी अरुंडेल ज्यांची कलाक्षेत्र ही संस्था आहे मोठी. सो कशा या लोकांनी कॉन्ट्रीब्युशन केलं मुळात हे भरतनाट्यमचं, आणि भाव राग ताल हे मुळात भरतनाट्यम. आणि भरतमुनींच्या नाट्यशास्त्रावरती आधारित असल्यामुळे त्याला भरतनाट्यम म्हणतात. आणि त्याची पूर्ण अभ्यास म्हणजे अगदी रंगमंच कसा आहे नाट्यशास्त्रानुसार. आपल्याला तर नॉर्मल हे रंगमंच माहिती आहेत, पण तीन प्रकारचे वेगवेगळे रंगमंच आहेत. परत तुमचं आपण म्हणतो की हिस्ट्री म्हणजे काय, तुम्ही त्याच्यात शिकता कसं आलं, पुढे काय झालं. परत तुम्ही हस्तक जे करता, मग आता हस्तक आपण करतो, मग आता डान्समध्ये आम्हाला वारा दाखवायचा आहे, मग कुठलं हस्तक यूज होईल, मग आम्ही त्याला वायो म्हणतो, मग आता डान्समध्ये तुम्हाला मोर दाखवा, मग मयूर आहे, मग हस्त असे कुठे कुठे तुम्ही वेगवेगळे हस्त वापरता. परत तुम्ही ज्या नेक मुवमेंट्स करता, हेड मुवमेंट करता, या सगळ्याला श्लोक आहेत. आणि ते सगळे श्लोक हे थिअरी आहे ना, त्याच्यावरच पूर्ण आहे. आता जसं आम्ही डान्समध्ये जम्पिंग करतो, मग त्याला आम्ही काय म्हणतो, उत्प्लवन. चारी म्हणजे वॉकिंग करतो त्याला चारी म्हणतो. भ्रमरी म्हणजे ज्या व्हर्लिंग मुवमेंट्स करतो त्याला आम्ही भ्रमरी म्हणतो. तो ह्या सगळ्याची माहिती जर नसेल तर आपण डान्स करणारच कसा. सो प्रत्येकाला बेस आहे. जसं आपण शाळेमध्ये एबीसीडी शिकतो, मॅथमॅटिक्स कॅल्क्युलेशन शिकतो, तसं आमच्याकडे पण मॅथमॅटिक्स कॅल्क्युलेशन आहे. तालाचे कॅल्क्युलेशन आहेत आमच्याकडे, 35 ताल आहेत ज्याच्यातून आम्ही 175 ताल वेगवेगळे बनवतो. सो असा खूप अभ्यास आहे, खूप म्हणजे खूप. आणि आय विल से इट्स लाईक अन ओशन, इट्स नेव्हर एंडिंग.
0: पुन्हा तमना मॅडम, मोठा इतिहास, त्याचे खूप टप्पे पण आहेत, आणि तुमचं त्याच्यावरचा जो अधिकार आहे म्हणा, तुमचे अनुभव, तुमचे एवढे मोठे शिष्यवर्ग, त्यावर आपण बोलूच या. एक मध्ये गाणं घेऊयात एखादं तुमच्या आवडीचं.
1: हो,
0: कुठलं निवडाल यावेळेस, कुठली मितवा निवडणार?
1: मितवा नाही, जसं म्हटलं ना, मितवा निवडून झालं. आता भागे रे मन कही आगे रे मन चला जाय किधर जानू ना.
0: वा वा वा, म्हणजे आता आता स्थैर्य, तुम्ही ज्याला ठहराव म्हणता तो इथं आता आलेला आहे. आणि या ठहर

0: सरावाचं प्रदर्शन. तुम्ही जे काही शिकला आहात, जसं तुमच्या मुलींनी एका टप्प्यावर जाऊन काहीतरी यश मिळवलं, तसं आता मी या पडावर आहे, या ठरावर आहे, आणि मी जो आनंद घेते तो आता तुम्हाला द्यायचा
1: आहे. अगदी.
0: या गाण्याचं म्हणून तेच का? तुमचं आणखी काही आस्वादन आहे या गाण्या?
1: आस्वादन म्हणजे हेच आहे की जसं माझं मन पळतंय, आता हे पळत चाललंय, हे तुमच्याकडे मी सोपवतेय, आता हे तुम्ही पुढे न्या.
0: ओके, म्हणजे पळणारा घोडा तुमच्या ताब्यात दिलाय,
1: आता तुम्ही त्याची
0: लगाम घ्या. त्याला चिमटा काढला घोड्याला,
1: अगदी
0: पळायला लागलो तो तुमच्या ताब्यात दिला,
1: तुमच्या ताब्यात दिला, आता तुम्ही बघा, यू मॅनेज नो.
0: मला वाटतं हेच परत देणं आहे,
1: देणं आहे
0: की एखाद्या पळत्याला तुम्ही कसं काबूत करणार आहात आणि त्याला त्याच्यावर मांड टाकून कसं त्याला कंट्रोल मध्ये करणार आहात. लगाम दोन्ही पण गोष्टी, या लगाम पण आहे हा आणि ती गती तुम्हाला आत्मसात पण करायची, या दोन्ही गोष्टी थांबवणं आहे आणि बळवणं आहे. खूप छान या मेसेज मधलं एक काहीतरी आमच्या श्रोत्यांनाही मिळालंय. नक्की आपण गाणं ऐकूया.
1: नक्की.

0: तमन्ना नायर यांच्या आवडीची आणखीही गाणी आहेत, गप्पाही आहेत, आपण ऐकणार आहोत पुढच्या भागात. तर शोध हो, आपण ऐकत होता शास्त्रीय नृत्यगुरु आणि बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेल्या तमन्ना नायर यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीच्या गाण्यांचा भाग तिसरा. पुढच्या भागांसाठी ऐकत रहा
1: विशेष गीत गंगा.
0: सादर करते संजय भुजबळ.
2: तुमच्यात सामील होऊ

विशेष गीत गंगा हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. संवादक आणि सादरकर्ते होते संजय भुजबळ. श्रोते हो, आपण ऐकत आहात FM बँड 101, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. दुपारचे 3 वाजतायत. मन चाहे गीत या कार्यक्रमाचा उर्वरित भाग इथून पुढे आपण ऐकूया.

सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात FM 101, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. या सायंकालीन प्रसारणात मी धनंजय भोसले आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, संध्याकाळचे 5 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट.

0: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
3: श्रोते हो, आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत ज्येष्ठ लेखक गोनी दांडेकर यांची द मा मिराजदार यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते आहेत सुमित श्रीपाद.

0: नमस्कार श्रोतेहो, देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: मित्र, आज तुम्हा सर्व श्रोत्यांच्या साक्षीने माझे ज्येष्ठ मित्र श्रीयुत गोपाल नीलकंठ दांडेकर किंवा अप्पासाहेब दांडेकर यांच्याशी प्रगटपणे गप्पा गोष्टी करण्याची संधी मला मिळाली, याचा मला फार मोठा आनंद होतो. आणि गंमत अशी की या गप्पा गोष्टी करायच्या ठरल्या आणि त्यानंतर साहित्य संमेलनाची निवडणूक झाली आणि अप्पासाहेब दांडेकर हे अकोल्याला भरणाऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आणि ही एक मोठा छान योगायोग जमून आला. अप्पासाहेब, लेखक म्हणून स्वतः असं वाटतं.

0: की ज्या लेखकाचं बाळपण हे समृद्ध असतं अनुभवाने आणि पुढचंही हे निर्णय तऱ्हेने समृद्ध होत जातं, तो मनुष्य लवकर लेखक होतो. तुमचं जे प्रसिद्ध आत्मचरित्र आहे, मी मराठीमधलं एक अत्यंत उत्तम आत्मचरित्र असं समजतो, स्मरण गाथा, हे जेव्हा आत्मचरित्र मी वाचित होतो आणि त्यावेळेचं तुमचं बाळपण सगळं परत वाटायचं नाही का, विदर्भामध्ये,
1: विदर्भात, अमरावती,
0: ते अमरावती जिल्ह्यामध्ये, तर ते बाळपण मी जेव्हा वाचत होतो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की तुमचं बाळपण अनेक दृष्टीने फार मोठं समृद्ध आहे आणि अनेक तऱ्हेचे वेगळे असे अनुभव हे तुमच्या वाट्याला आलेले आहेत.
1: रताराम, मीही त्या बाळपणाविषयी अतिशय कृतज्ञ आहे, अशासाठी की त्यांनी त्या बाळपणीच, म्हणजे जेव्हा केवळ एक अबोध मुलगा म्हणून मी चौरिशा वावरत होतो, चौरिशाचं पाहत होतो, त्याच वेळेला अनुभवाचे समृद्ध असे साठे त्यांनी माझ्या पुढे उघडे केले.
0: त्यांनी एक सांगितलं मला आठवत आहे, लहानपणी देखील अंतरावर पडल्या मला निळे डोंगर सरळ दिसू शकत असत,
1: होय होय,
0: इतकं निसर्गाच्या कुशीत मी जवळ,
1: निसर्गाच्या कुशीत मी जवळ. काय झालं, आमच्या जवळच मेळघाट नावाची

0: होतो त्याच वेळेला, अनुभवाचे समृद्ध असे साठे त्यांनी माझ्या पुढे उघडे केले.
1: तुम्ही एक सांगितलं मला आठवत आहे, लहानपणी देखील अंतरावर पडल्या पडल्या मला निळे डोंगर सरळ दिसू शकत असत.
0: होय होय,
1: इतकं निसर्गाच्या कुशीत मी जवळ,
0: निसर्गाच्या कुशीत मी जवळ. काय झालं, आमच्या जवळच मेळघाट नावाची एक फार सुंदर डोंगराची रांग आहे, आणि त्या रांगेचं प्रथम दर्शन मला वयाच्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षी, निश्चित कुठलं ते आठवत नाही, पण एवढ्या अगदी लहान वयात झालं. आणि त्यानं केवळ मी अगदी मुग्ध होऊन गेलो. काय सुंदर ती रांग होती म्हणून सांगू, निळाईनं झाकलेली आणि अतिशय गोमटी. की म्हणा, कोण्याही ज्याला निसर्गाचं काही थोडं कळतं त्याला वेड लावील अशी ती सुंदर रांग होती. ती मी पाहिली आणि त्या क्षणापासूनच मी पर्वतांच्या प्रेमात पडलो.
1: मला एक शंका येते अशी, आप्पासाहेब माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, की इतक्या बालवयामध्ये निसर्गाच्या एक सौंदर्याचा, वेगळेपणाचा, भव्यतेचा असा एक अनुभव येतो का?
0: काय झालं, भव्यतेचा साक्षात्कार न झाला असेल, गृहीत धरून चालू की भव्यता त्यावेळेला कळली नसेल, पण त्या रांगेनं मला वेधून घेतलं हे तुम्ही दाखवू शकणार नाही. मी लहानपणी थोडा रुगी होतो, पोटबीट मोठं होतं आणि भरपूर रडायचा. तेव्हा आई मला दुपट्यावर, ते आमच्या शेजारी एक विहीर होती, त्या विहिरीजवळ एक मोटवण होतं, आणि त्या मोटवणावर एका दुपट्यावर आई मला ठेवून द्यायची आणि सांगायची, आशीर्वाद द्यायची, की यथेष्ट रडा आता, माझे काय करायचं करा. तर मी बसायचा कधी तिथे, घरातली मोडकी खेळणी ती घेऊन आणि त्यांच्याशी खेळत किंवा असा बसायचा मी तिथे रडत. तर ज्या बंगल्याच्या आउट हाऊसमध्ये आम्ही राहत होतो, त्या बंगल्याचे धनी विधवांस, आणि तो मनुष्य मोठा शौकी होता. शौकी म्हणजे जनावरं पाळायचा शौकी. नाना प्रकारची जनावरं त्यानं पाळली होती. हरिण होते, ससे होते, मोर होते, आणि नवल सांगतो वाघही होते. वाघाची पिल्लं त्यांनी पाळली. होय होय, वाघाची पिल्लं पाळली होती. आणि त्याच्यातलं एक वाघाचं पिल्लू हे त्या विद्वांसांचे चिरंजीव दोन तीन होते, त्याच्यातलं एक मला वाटतं त्याचं नाव बाबू असं काहीतरी होतं, तर ते साखळी लावून चहो दिशेनं हिंडवीत आणि मी तसा बसलो रडत. म्हणजे ते गुपचूप माझ्या पाठीमागून येत आणि त्या वाघाच्या पिल्लाला माझ्या दिशेनं ते सोडीत, माझ्या दिशेनं प्रेरणा करीत, आणि ते वाघाचं पिल्लू माझ्या खांद्यावर दोन्ही पावलं ठेवून उभरात असे.
1: बोचकारत नाही?
0: नाही नाही, मोठं ते गमतीच होतं. म्हणजे मी बोचकारण्याजोगा त्याला वाटलो नाही कदाचित. मी इतका अशक्त होतो की मजकडेही लक्ष द्यायचं काही कारण नाही असं त्याला वाटलं असेल, पण ते माझ्या खांद्यावर पाय ठेवून उभारायचं आणि
1: रडणं बंद. त्यामुळे
0: नाही नाही, मी मोठ्यानं भोंगा बसवायचा, पण त्या भोंग्याचं कारण सांगतो तुम्हाला की त्या पाय ठेवण्याला माझा आक्षेप नव्हता. जेव्हा त्याच्या मिशा माझ्या मानेला बोचत हुळहुळ होई, तेव्हा मी आक्रोश करू लागायचा. मग आई आतून धावत यायची आणि सांगायची की अरे बाळावून काय छळता त्याला. मग ती मुलं हसत हसत त्या वाघाच्या पिल्लाला घेऊन जायची. की म्हणून आमच्या भोवतालचा निसर्ग दत्तराम फार सुंदर होता. माझ्या घरासमोरून म्हणजे त्या रस्त्यावर दो बाजूला बुचांची झाडं होती. बुचाचं नाव एक उंच झाड असतं, बंद तो परिसर त्या सुगंधानं धुंद होऊन जात असे. तर ती झाडं, त्यानंतर ती सिव्हिल नसल्यामुळं बहुधा प्रत्येक बंगल्याच्या भोवती वृक्षसृष्टी होती. आंबे होते, त्यानंतर मुचकुंद होते, साग होते. काही त्या साहेबानं आमच्या एका तिथे जो एक कोणी साहेब राहत असे त्यांना सागाची झाडं मुद्दाम ती गावात रोपली होती. साग होता, हिरडा होता, ऐन होता, अशी ही रानातली झाडं त्यांनी तिथे आणून रोपली होती त्या परतवाड्याच्या त्या सिव्हिल लाईन्समध्ये. आणि ही सगळी झाडं पाहत निहाळीत असं माझं बालपण गेलं. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की लोकमान्य टिळक आणि आमचं घर यांचे काही नातेसंबंध होते.
1: बर,
0: मी जर चुकत नसेन तर लोकमान्य टिळक आणि माझे वडील हे आते मामे भाऊ होते.
1: इतकं जवळचं?
0: अगदी जवळचं नातं. त्यामुळे साहजिकच आमचं घर स्वराजिष्ठांचं आणि म्हणजे कठोर स्वराजिष्ठांचं, आणि त्यामुळं हा देश आपला आहे. या देशाकरता आपण काही झुंजलं पाहिजे. या देशाच्या या मातृभूमीच्या पायात ज्या पारतंत्र्याच्या शृंखला आहेत त्या तोडण्यासाठी आपण काही केलं पाहिजे, अशी ही जाणीव माझ्या थोरल्या बहिणीच्या मनी होती. ती प्रथम माझ्या वडिलांच्या मनी होती, माझ्या आईच्या मनी होती, आणि त्याचा परिणाम माझ्या आईनं काय केलं तर पुढे म्हणजे माझ्याजवळची होती पौंशव्या वर्षी गोव्याच्या सत्याग्रह करता
1: हे
0: तुम्हाला
1: माहिती.
0: तेव्हा अशी ती आमची आई आणि ही सगळी माणसं अशी पेटलेली होती आणि त्यांच्यात मी मोठा झालो, लहानात मोठा झालो. पुण्या आपट्यांचा आमचा संबंध सांगतो. म्हणजे हरिणा आपटे माझे परिचित नव्हते, मी त्यांना पाहिलंही नव्हतं, पण त्यांनी ज्या कादंबऱ्या लिहिल्या शिवकालीन कादंबऱ्या, त्यातली मुख्य गडाला पण शिव गेला, सूर्योदय, उषःकाल, ही तर या कादंबऱ्यांची आम्ही अक्षरशः पारायणं केली आमच्या घराला त्या कादंबऱ्यांचा वेड. आणि आईला नुसतं आम्ही वाचायची नाही तर आईला वाचून दाखवायची. किती गाणी तिला पाठ होती, त्यानंतर किती द्रौपदीचे धावे, त्यानंतर किती श्लोक तिचे पाठ होते. आणि मला सांगतो संध्या पाठ होती हो तिला, तर मला संध्या आई शिकवायची.
1: असंच एक नर्मदा मैयाची तुम्ही प्रदक्षिणा केली.
0: हो हो.

0: आणि मला जर आठवत असेल तर तुमचे जे धुळ्याचे गुरुजी श्रीधर शास्त्री पाठक
1: पाठक पाठक
0: यांच्या आदेशावरून किंवा यांच्या इच्छेनुसार तुम्ही एक संबंध नर्मदेला त्यातले तुमचे जे
1: त्याचे विलक्षण विलक्षण अनुभव आहेत
0: या सगळ्यांना
1: या अनुभवांनी मिळूनच मी असं मानतो की माझं हे साहित्यिक जीवन त्यांनी समृद्ध झालेलं आहे. आता मला भिल्लांचा परिचय आहे, मला काठोड्यांचा परिचय आहे, मला ठाकरांचा परिचय आहे, मला धनगरांचा परिचय आहे, मला वन्यांचा परिचय आहे. आणि नुसता परिचय नव्हे, मी यांच्या जीवनावर पुस्तकं लिहिली आहेत. भिल्लांच्या जीवनावर मी एक भिल्लवीर कालिंगनाचं पुस्तक लिहिलं, त्यानंतर ठाकरांच्या जीवनावर मी जैत्र लिहिलं, त्यानंतर धनगरांच्या जीवनावर अंधुली नावाचं पुस्तक लिहिलं, कोळ्यांच्या जीवनावर मी माचीवरला बुधा लिहिलं.
0: तुमच्या या सगळ्या साहित्यामध्ये वैदर्भी बोली येते, कोकणातली बोली येते, त्याचप्रमाणे तुमचा पवनाकाठचा धुंडी येतो, माचीवरचा बुधा येतो, ठिकठिकाणच्या बोली वेगळ्या, थोड्या चाली रीती वेगळ्या, पण माणसं तुम्ही बरोबर पकडता ती सगळी आणि त्यांची सुख दुःख.
1: याचं कारण आहे ना, कारण असं की मी त्यांच्याबरोबर स्वतः ते जीवन जगलेलो आहे. जर काय झालं असतं, मी लांब उभं राहून त्यांचं जीवन पाहिलं असतं, तर इतकं म्हणजे जितकं तंतोतंत मी आज ते रेखाटतो तितकं मला रेखाटता आलं
0: नसतं.
1: आणि माझ्या भाषेविषयी आपण म्हणाल तर गंमत अशी आहे की काल परवाच एका बाईनी, एक मोठ्या विदुषी आहेत अमरावतीच्या, विजया डबीर नावाच्या, त्यांनी ऐतिहासिक कादंबरीच्या एक थीसिस लिहिला पीएचडी साठी, त्यांना डॉक्टरेट मिळाली. त्यांनी माझ्या ऐतिहासिक कादंबऱ्या 5 त्याच्यावर एक 50-60 पृष्ठ लिहिली आणि त्यात त्यांनी असं म्हटलं
0: शिवकालीन
1: त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा शिवकालीन कादंबऱ्यामध्ये दांडेकरांनी 15 बोलभाषांचा वापर केलेला आहे.
0: अरे वा,
1: आणि हे मलाही माहित नव्हतं. त्याला आलं याचं कारण असं आहे
0: की समृद्धी,
1: अनुभवाची समृद्धी हा पहिला भाग, आणि दुसरा भाग मी सगळ्यांच्यावर निरतिशय प्रेम केलं.
0: प्रेम केलं,
1: प्रेम जर केलं नाही ना रत्ना तर हे सगळं येत नाही.
0: आता हे तुम्ही आनंदवन भुवन कादंबरी लिहिली, या सगळ्यात महारोगाचं जीवन आणि बिचारे महारोग झालेले नवरा बायको दोघेही त्या सगळ्या वस्तीत कसे राहिले आणि सगळं जीवनच पुढे पालटत कसं गेलं त्यांचं सगळं, आणि आनंद निर्माण केला त्यांनी सगळ्या.
1: बरोबर,
0: मला आठवते ती कादंबरी आणि चांगली वाटते मला. तर आता ही जी एक सर्वस्पर्शी सहानुभूती तुमच्या मनामध्ये आहे, ही बाबांच्या ह्याच्यातून आली का?
1: सांगतो सांगतो. पहिले बाबांच्याकडे राहिलो, त्यानंतर मग पुढे मी भंडार डोंगरावर राहिलो 4 महिने. तिथे मी तुकारामाचे अभंग पाठ केले 1000, आणि तो काय आता मी सांगू काय सांगू झाले, काहीच या बाही पुढे चाली नाही आवडीची, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे, असा एकाहून एक सुंदर अभंग ज्या क्षणी माझ्यासमोर उभा राहू लागला त्या क्षणी मी मुग्ध होऊन गेलो. हे कसं आहे, एवढी शब्दांची श्रीमंती, अनुभवांची तुकारामाला तरी कशी लाभली. आता माझ्या या अनुभवांच्या श्रीमंतीला तरी काय त्याची आपण संगती लावू शकतो, हे असं झालं मग ते झालं मग ते झालं असं, तुकारामाची याची संगतीच लावता येत
0: नाही. बरोबर,
1: तुकाराम एकट्या देहूमध्येच जन्मला, तिथेच लहानाचा मोठा झाला आणि हे सगळं तिथे तिथल्या देहून हे इतकं रिचिनेस हा इतकी श्रीमंती तुकाराम आली कशी कठीण आहे सांगितलं. आज ज्ञानेश्वरांनी मला समृद्ध केलं आणि असं एक एक मी दत्ताराम 2.5 वर्ष आळंदीत राहिलो आणि ही 2.5 वर्ष ज्ञानेश्वर मला रोज पसायदानाची मधुकरी घालीत होता. ते पसायदान आम्ही रोज तिथे म्हणत असू, तर रोज मी
0: आळंदीला शिकत असताना
1: आळंदीला हो रोज मधुकरी मागत होतो, पण ती प्राकृत मधुकरी जी भाकरी असायच्या, पण रोज ज्ञानेश्वर रोज मला मधुकरी पाठायचा आणि ती होती पसायदानाची. अहो कडी श्रीमंत मधुकरी, 2.5 वर्ष मी तिथे ज्ञानेश्वरच्या दारी राहून ती मधुकरी पदरात घेतली, त्यामुळे माझं जीवन समृद्ध झालं आणि त्यामुळेच मला ज्ञानेश्वरांची एक फार छान ओळी आहे, पायी काटा नेटे ते व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढीला चिनी. म्हणजे आपल्या पायात काटा टोचता क्षणी त्याची व्यथा अशी डोळ्यावाटे बाहेर पडते अश्रुरूप धारण करून, तसं समोरच्याला दुःख झालं तर ती वेदना आपल्या मनात उमटावी हे मला ज्ञानवाने शिकवलं.
0: मला असं वाटतं अप्पासाहेब की तुम्ही पहिलं काही एक लेखन केलं, वेगवेगळ्या प्रकारचं लेखन आहे, पण तरी शितू हा त्यातला एक महत्वाचा टप्पा.
1: बरोबर,
0: आणि त्यापासून तुमचं एक महत्वाचं असं वेगळं लेखन,
1: बरोबर,
0: एक वाङ्मयासंबंधीची एक वेगळी जाणीव, वेगळा वेगळी समज अशी तुमची ही झाली. आणि त्या शितू ते असंच कोकणातलं एका अशराप मुलीचं, आणि मला आठवायचं कारण असं, अप्पासाहेब तुम्हाला आठवतं की नाही की शितूची पहिली कल्पना ज्यावेळी तुमच्या डोक्यात आली तेव्हा तुम्ही माझ्या खोलीत आला, अस्वस्थ होता तुम्ही आणि तुम्हाला अरे तू काय करतोयस, मग मी सांगतो तुला ह्या आराखडा सांगतोय शितू कादंबरीचा आणि तू लिहून घेईन, मी सांगतो तुम्ही सांगितलं आणि मी लिहून घेतला.
1: तर मी तुम्हाला अधिकारी म्हणालो का? नाही हो, बरोबर, ते मला लखाट होत ना तुमचं, ते अतिशय देखणाक्षर आणि त्या देखणाक्षरामध्ये तुम्ही लिहून घेतला आराखडा, मला लखाट होता. तर तू पासून मला, मी एक लेखक आहे आणि जन्मभर जी मी नाना प्रकारची सुखदुःख अनुभवली, नाना प्रकारच्या गिरिजनांच्या संगतीत राहिलो, हे मला

0: मांडलं पाहिजे हे मांडायचा एक उत्तम उपाय आहे अशी जाणीव मला सीतूपासून झाली. त्याच्यापूर्वी जॉर्ज वॉशिंग्टन जसं आपलं कुऱ्हाड कशावरी चालवित
1: होता
0: तसं मी कशावरी माझी ते लेखणीची कुऱ्हाड चालवित होतो. नंतर पडघवली लिहिली, पडघवली तर हे माझ्या गावचं चित्र आहे ते मी काढलेलं आणि त्याच्यात ते जे उद्ध्वस्त झालेलं माझं कोकणातलं गाव आणि ते मी चितारलेलं आहे. असं मला एक एक आणि हे आनंदवन भुवनापाशी पुन्हा एकदा आपण येऊ की त्या कुष्ठरोग्यांचं जे दुःख त्यांच्या ज्या वेदना मी प्रत्यक्ष त्यांच्यात बसून त्यांना त्यांच्या काही काम करू लागून ते भिका मागतात ते पाहून त्यांच्याबरोबर कष्ट करून अनुभवल्या तर या सगळ्याच आरतांच्या विषयी या सगळ्याच ज्यांना सोसावं लागलेलं आहे अतिशय सोसावं लागलंय त्यांना तर त्यांच्याविषयीची ही कणव घडगावनी माझ्यापर्यंत निर्माण केली. दुरिताचे तिमिरे जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जो वांछील त्याचे राहो प्राणी जात ही जी फार मोठी कणव ज्ञानेश्वराच्या त्या संबंध ग्रंथाच्या नंतरची ग्रंथानंतर जे मागणं ते ज्ञानेश्वराचं तो आशय आहे आणि तो आशय त्यांनी मला
1: याच वृत्तीतून तुम्ही या नवीन दलित साहित्याकडे स्वागत
0: करतो फार स्वागत करतो मनापासून त्यांचं स्वागत करतो की म्हणा हे मी तर असं म्हणणार आहे की खूप लिहिलं नानाप्रीचं काव्य लिहिलं जात आहे कथा लिहिल्या जात आहेत कादंबऱ्या लिहिल्या जात आहेत नानाप्री निर्माण होत आहे. मी असं म्हणेन की अधिकाधिक आपल्या समोर यावं सगळ्यांच्या आणि हे काही दिवसांनी हे थोडं निघेल आणि याच्यातला हा जो आज आक्रोश आहे तो आक्रोश काही दिवसांनी शांत होईल
1: बरोबर
0: आणि उत्तम साहित्य या दलितांच्या
1: उद्या निर्माण
0: होईल याची शंका नाही.
2: आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.
3: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
4: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
3: संपर्क 89 29 30 41 42.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: स्मरण गाथेमध्ये आपोआपच सगळे अनुभव तुमचे आलेले आहेत आणि अनेक प्रकारची माणसं तुम्हाला भेटली. त्या कोणकोणती भेटली काय
0: परिचित माणसं मला भेटली.
1: आता या सगळ्याचा तुमच्या एक मनावर जो काही एक संस्कार झाला असेल आणि मला असं वाटतं की साहित्यात तुमची ही सगळी व्यक्तिरेखा कुठे ना कुठेतरी अशी प्रतिबिंबित झालेलीच आहे.
0: काय काय झालं सांगतो की सगळी माणसं नाही आली साहित्यात. मी नाना म्हणजे असंख्य प्रकारची माणसं मी अनुभवली स्वतः. त्यांच्याशी संबंध माझा आला त्यांच्यावर मी राहिलो त्यांच्यावर मी जगलो त्यांच्यावर जेवलो नानापरी झाल्या आणि हे सगळे साहित्यामध्ये आणणं म्हणजे त्याला दोन चार जन्म पुरायचे नाही
1: बरोबर.
0: फार ते फार मोठं आहे माझं जे समृद्ध.
1: उदाहरणार्थ अशी एखादी व्यक्तिरेखा सांगा ना की तुम्ही साहित्यात आणलेली नाही आहे पण एक तुमच्या लक्षात राहिली अशी एखादी असं एखादं तुम्हाला गंमत काही आठवते का काही
0: कितीतरी म्हणजे मला उदाहरण सांगतो की मी डोंगरावर जातो वारंवार आणि तिथे किंबहुना किल्ले भटकणं हे माझं जीवितचं एक धर्म आहे. मी जर किल्ले हिंडू शकणार नाही तर मी निवृत्त होणं पत्करीन मी जीवनातून निवृत्त होणं पत्करीन इतका किल्ल्याचं माझं परस्परांचा संबंध आहे. तर याच्यामध्ये एक आमचा खंडबा उमरे नावाचा माणूस आहे आमच्या या राजमाचीला राहतो. तो मनुष्य असा विलक्षण आहे. आपण तिथे जा आणि त्याला विचारा काय खंडबा बरं आहे ना वा बरं आहे की म्हणतो आणि काय वागबी दिसला होता का आलत गेल्या 8 दिवसा माग आलत उगा वरडत गेलं इकडून तिकडं इतका सहजपण जो वाघाशी बोलतो वाघाविषयी बोलतो आणि वाघाचे ज्याला 20-25 अनुभव तरी आलेले आहेत असा एक विलक्षण पुरुष माझ्या जीवनात येऊन गेलेला आहे. तो आजही तो वावरतो आहे. त्याचा एकदा मला शब्दचित्र चितारायचं आहे
1: करायचं आहे
0: अगदी ते चितारलंच पाहिजे आम्ही नुसती गतीच नाही आणि त्याचे वाघाचे अनुभव विलक्षण आहेत असे कितीतरी अनुभव आहेत. हा मी आपला एक नमुना म्हणून तुम्हाला सांगितला.
1: नाही नाही आता धनगरावरून तुम्ही आता हे म्हणून मला आठवण झाली. तुम्ही स्वतः कवी आहात. आता या कवी आहात याचा परिचय लोकांना फार नाही पण मला माहिती आहे तुम्ही काव्य केलेलं आहे. इतकंच नव्हे तर खेड्यापाड्यात पसरलेलं हे जे काही लोकगीतं आहेत ही सुद्धा तुम्ही गोळा केलेली आहेत आणि काहीतर तुम्ही म्हणून दाखवता किंवा तुम्ही काही

0: स्वतः तशी रचलेली सुद्धा आहेत. अशी एखादी आम्हाला एक
1: काय काय सांगतो की धनगर लोक, धनगराच्या दोन झाले, एक खुटेकर धनगर आणि खुटेकर म्हणजे जे घोंगड्या भिंतात ते, आणि दुसरे हे मेंढपाळ, असे दोन धनगर, हाटकर धनगर, हाटकर आणि खुटेकरचे दोन जाती आहेत. ते खुटेकर हे बहुधा नगरामधून राहतात, गावामधून राहतात, आणि जे हाटकर ते बहुधा सगळी रानुमाळ हिंडत असतात. यांच्या बरोबर मी अनेक दिवस हिंडलेलो आहे. अहो तुम्हाला गमत सांगतो राम, उंटांचे तांडेच्या तांडे घेऊन चालत जाणारे चरवये, उंटोके चरवये, त्यांच्या बरोबर मी राहिलो आहे. हो अहो, शेषे दोन दोनशे उंट असे त्यांचे, म्हणजे जशी मेंढरी घेऊन जातात ना, तसे शेषे दोन दोनशे उंट घेऊन आणि ते चारीत निघालेले रानोवाळ.
0: कोणत्या या कोणत्या
1: माळव्यात, माळव्यात, माळव्यात. हो मी संघाच्या कामाकरता होतो तिथे, त्यावेळेला असे शेषे दोन दोनशे उंटाचे तांडे आणि ते चारी त्यांच्या पाठी भल्या मोठ्या काठ्या काठ्या हातात घेऊन आणि त्यांना हाकीत निघालेली माणसं, त्यांच्या बरोबर मी राहिलेलो आहे. तेव्हा गंमत अशी की या धनगरांच्या मध्ये मी राहिलो, त्यांची गीतं ऐकली, त्यांचे ते गजे नाच पाहिले, सगळं केलं. आणि त्यावेळेला त्यांची ते
0: गजे नाच म्हणजे मोठा ढोल
1: मला छान नाचता येतं, तसं मला नाचता येतं प्रत्यक्ष, म्हणजे आता इथे नाचून दाखवायचं.
0: तुम्ही सांगितलं आश्चर्य वाटत काय येत नाही.
1: तर गंमत अशी त्या धनगरांचं एक गीत मी त्यातलं एक दोन चरण तुम्हाला म्हणून दाखवतो. धनगर राजा वसाड गावाचा येळकोट गातो मल्हारी देवाचा. हा धनगर राजा वसाड गावाचा येळकोट गातो मल्हारी देवाचा. वसाड गावाचा धनगर राजा रानावनावनी मेंढर पाळी, मेंढर पाळी रे मेंढर पाळी, त्यांच्यासाठी तो राणीवनीच्या काटेरी कुटरी बाभळे ढाळी. धनगर राजा वसाड गावाचा येळकोट गातो मल्हारी देवाचा. त्यांची गीत ऐकून आणि मग मी केली स्वतःची रचना आहे. आणि काय गीत आहे, भले रे गडी ठाकर गडी कळसुबाई आमची आई, भले रे गडी ठाकर गडी कळसुबाई आमची आई, आमच्या माळा वरीर बंबाळ्या माळा वरीर, आमच्या माळा वरीर बंबाळ्या माळ्या वरीर, पाऊस झालाच नाही रे पर आवन लावायची घाईर. भले रे गडी ठाकर गडी कळसुबाई आमची आई, असं एक ठाकरांच्यावरचं गीत.
0: म्हणजे जरी गीत तुमचं असलं तरी मला
1: वाटतं त्यांच्याकडलं मी एक गीत ऐकलं होतं, घाटाच्या तोंडाले वाऱ्याची वा धुळ तीही वा धुळीन पाचोळा गोळा केला. असं त्यांचं ओरिजिनल गीत, त्यांची सगळी
0: गीत
1: गोळा करून आणि ते माझं गीत मी रचलं. भिलांच्यावर गीत रचलं, वारल्यांच्यावर गीत रचलं, त्यानंतर तुमच्या काय वंजाऱ्यांच्यावर गीत अशी, ऐका वंजाऱ्याच्या लग्नाची कथा, हुंबा हो रे हुंबा हो रे, शिवारे सरजा शंकर राजा, वनाच्या देवा रानाच्या राजा, तुझ्या दर्शना आले वंजारे, हुंबा हो रे हुंबा हो रे. असं खूप गीत मी रचली. आणि या गीतांचं वैलक्षण्य सांगतो, ही गीत लोकनृत्यामध्ये अनेक ठिकाणी गायली. दिल्ली पण हे गीत गेलो होतो, अगदी थेट दिल्लीला एका कॉलेजनं या गीतावर लोकनृत्य बसवलं आणि ते दिल्लीही गाजून आलो होतो.
0: अरे वा,
1: अशी खूप गीत मी लिहिली.
0: अप्पा तुमचं सगळं एक साहित्य वाचित असताना एक माझ्या गोष्ट अशी ध्यानामध्ये येते, एक तर तुमच्या सगळ्या जीवनामध्ये तुमची बहीण, तुमच्या मातोश्री, तुमच्या पत्नी आणि इतर अनेक रूपांनी अशा स्त्रिया तर आलेल्या आहेत, पण तुमच्या साहित्यातही विविध प्रकारच्या अशा सगळ्या स्त्रिया आणि व्यक्तिरेखा त्यांच्या अशा सगळ्या भेटतात. तिथून मला सहज प्रश्न विचार असा वाटतो असं की या सगळ्या सगळ्यांच्याकडे पाहण्याचा, एकूणी स्त्री म्हणून एक पाहण्याचा असा तुमचा काही एक वेगळा दृष्टिकोन आहे असं एक जाणवतं साहित्य वाचित असताना.
1: बरोबर
0: आहे. हा काय आहे, मला तर असं माझ्या एक लक्षात म्हणजे आत्ताच तुम्ही राधाबाई नावाचं नाटक लिहिलं.
1: बरोबर.
0: आणि राधाबाई नाटकामध्ये राधा आणि कृष्ण यांच्या संबंधीच्या पारंपरिक कवींनी निर्माण केलेले जे संकट आहेत की कृष्ण हा कोणतरी प्रियकर आणि राधा ही त्याची प्रियसी आणि तरीचं, हे असं शृंगारिक काव्यासाठी सोयीस्कर असं हे त्यांनी केलं. ते काव्य चांगलं असेल पण या कल्पना आल्याच आल्यात, पण तुम्हाला ते मान्य नाही. आणि तुम्ही एक वेगळं नाटक ज्योत्स्नाबाईने दिलं, मला आठवते ज्योत्स्नाबाईने ती
1: साधलं,
0: आणि राधा आणि कृष्ण यांच्यामधलं काही एक नातं वेगळं नातं आहे ते सगळं असं सांगण्याचा प्रयत्न.
1: तर त्याचं कारण सांगतो मी की माझं जीवन जे लहान किंवा माझं जे बालपण गेलं ते स्त्रियांच्या मध्ये गेलं. म्हणजे लहानपणी मला खेळायला कुणी मुलं नव्हती भोवताली, आम्ही गावभर राहत असू त्यामुळे माझी मित्र माझी थोरली बहीण, माझी सखा माझी थोरली बहीण, माझी शिक्षक माझी थोरली बहीण, असं माझ्या थोरल्या बहिणीचे बाजूर फार मोठे संस्कार, माईचे बाजूर फार मोठे संस्कार आहे. किंवा मी आज जो आहे ना याला बहुवंशी कारण माझी माईच आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांनी असं म्हटलेलं आहे की मी पार्थ द्रोणाचा केला, तसं मी म्हणेन की मी दांडेकरू माईचा केला.

0: अरे वा,
1: हे माईनं मला हे घडलेलं आहे एक. आणि दुसरी गोष्ट मजोर परिणाम झाला शरद बाबूंच्या नायिकांचा. शरदबाबू माझे गुरु साहित्य प्रांतातले, त्या त्यांच्याही त्या स्त्री नायिकांचा मजोर काही अंशी परिणाम झाला.
0: फार मोठ्या विलक्षण व्यक्ती
1: फार फार मोठ्या. आणि याहून खरं कारण असं आहे की अहो, मी जवळजवळ 17 वर्ष देशभर भटकत असता या स्त्रियांनी अन्न घालून मला जगवलेलं आहे. अन्न घालून जगवलं स्त्रियांनी मला 17 वर्ष. काही परिचय नाही, ओळख नाही, देख नाही अशाही स्त्रियांनी. आणि या स्त्रियांचं ऋण मी जन्मभर विसरू शकणारच नाही. एक तुम्हाला गंमत सांगतो, आळंदीला मी जेव्हा होतो, मधुकरीला मी जात असे, तेव्हा रोज मधुकरी मागण्याकरता तिथे घासवाली धर्मशाळा नावाची एक धर्मशाळा होती, त्या धर्मशाळेत मी जायचा मधुकरीला. तिथे एक म्हातारी बाई होती, विकेशा, विधवा आणि उतार वयाची. तिला मी एकदा सांगून ठेवलं की बाई, मी तिखट खात नाही, गुळ खात नाही, आंबट खात नाही, तेलकट खात नाही, तिखट खात नाही, पाची परस मी वज्र केलेले आहेत, तर कृपा करून मला साधं वरण त्याच्यात मीठ न घालता असं वाढीत जात कृपा होईल. ती बाई रोज माझ्यासाठी फिकं वरण काढून ठेवायची.
0: अरे वा,
1: फिकं वरण आणि अर्धी भाकरी.
0: भाकरी
1: माझ्याकडे काढून ठेव, इथं वेगळं का नाही, पण हे वेगळं, पण ते साधारण माझ्यासाठी काढून ठेवायची. आणि एका दिवशी मधुरला गेलो नाही कोणाही कारणाने. दुसऱ्या दिवशी मी जाता खेळण्याची आई मोठ्या कौतुकानं मला विचारते, बाळा अरे काल का नाही रे आला मधुकरी करता, मी तुझ्याकरता मधुकरी काढून ठेवली होती, वरण काढून ठेवलं होतं वेगळं. आता त्या स्त्रीचं ऋण दत्ताराम मी जन्मात कधी विसरलं,
0: बरोबर,
1: मी जन्मात कधी विसरणं अशक्यच आहे. मी कोण तिला माहीत नव्हतं, कशाकरता इथे राहतो माहीत नव्हतं, काय करतो तिला माहीत नव्हतं. तर एक माहीत होतं की हा मुलगा रोज मधुकरी मागायला येतो आणि व्रती आहे, तेव्हा आपण याचं पाळलं पाहिजे. येण्याप्रमाणे किती स्त्रिया ज्यांनी मजसाठी फार फार केलं, तेव्हा त्यांच्या ऋणातून ऋण होण्याचा हा एकमेव उपाय मला दिसतो की त्यांची चरित्र गावी आणि त्यांच्याविषयी काही लिहावं.
0: आपण साहेब आता इतकी वर्ष आपण साहित्य लिहित आलात, कारण नोकरी धंदा तर आपण काही केला नाही, किंबहुना साहित्यावरच उपजीविका करीत आलात. आता साहित्यावर उपजीविका करणं हे आता थोडं तरी शक्य आहे, सगळ्यांना शक्य आहे असं नाही, पण काही थोड्या जणांना तरी आताच शक्य आहे. पण ज्या काळात तुम्ही हे सगळं केलं तो काळ तर फार प्रतिकूल असा काळ,
1: अतिशय प्रतिकूल,
0: तरी हा निर्णय केलात कसा? म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला कठीण आणि सगळी
1: वाटते सांग तुम्ही काय. मी जेव्हा 2 वर्ष मी जीवनात नोकरी केली, अवुंधला पंडित सातवळेकर मोठा प्रकांड पंडित होते,
0: वेदार्थ
1: मासिकाचे, त्यांच्या इकडे केवळ 2 वर्ष जीवनामध्ये नोकरी केली, त्यांच्या त्या मासिकाचा सहसंपादक म्हणून त्यांच्याकडे राहिलो. पुढे एका निमित्तानं त्यांना ते औंध सोडावं लागलं आणि ते
0: गुजरातमध्ये
1: गेले, पारडीला गेले. आणि त्यावेळेला मी माझ्या मनाशी असं योजलं की पंडित सातवळेकरांसारखा अतिसुजन बॉस देखील मला खुपू लागला, कारण मी जन्मभर भटकणारा माणूस, जन्मभर 1-8 दिवसही मी एका जागी राहिलो की मला अस्वस्थ होतो, कुठेतरी बाहेर गेलं पाहिजे, एक किल्ला पाहून आलं पाहिजे, असं मला सारखं सतत हिंडायचं व्यसन लागलेलं. आणि मला त्यांचंही ते मालक पण माझ्या प्रवृत्तीला मानवे ना झालं. मी ठरवलं की आता आपण स्वतंत्र राहायचं.
0: मला नेहमीच असं वाटतं खरं की तुम्ही संसारी आहात, पण ग्रहस्थ तुम्हाला कसं म्हणायचं, कारण घरी नसतो,
1: वनस्थ म्हणा, वनस्थ म्हणा,
0: परत आल्यावर तुम्हाला ओळखतात.
1: तर गंमत अशी की मी नंतर माझ्या पत्नीला विचारलं, माझी पत्नी, माझी आई आणि मला लहान झाली मुलगी, अशी 3 माणसं माझ्या घरात आणि चौथा मी. मी विचारलं की आता तुम्ही मला सांगा, मी पंडितजींकडे राहायचं ठरवलं आहे आणि केवळ लेखनावर जगायचं असा संकल्प केला आहे, पण हा संकल्प मी न केला तर मग काय करता येईल मला? मी मॅट्रिक न झालं मनुष्य, या लेखनाच्या या निर्णयावर कसली स्थिरता नाही, काय मिळणार ते काय माहीत नाही, असं केवळ अस्थिर जीवन असेल तर हे अस्थिर जीवन मी पत्करू की काय तुम्ही मला सांगा. मी आज जो आहे त्याच्या पाठीमागे फार मोठं कारण माझी पत्नी आणि माझी आई, या 2 फार मोठ्या मनाच्या स्त्रिया आहेत. त्यांनी त्या क्षणी मला असं म्हटलं असतं की ठीक आहे नाही, आम्हाला तू दर महिन्याला काही एक ठराविक रक्कम आणून दे, तर मला नोकरी करण्यामध्ये दुसरी गती नव्हती.
0: बरोबर,
1: पण त्यांनी अत्यंत विचार करून आणि माझे गुण त्यांनाही याकडे माहीत नव्हते, म्हणजे मी इतकं बरं लिहू शकेन त्यांनाही कल्पना नव्हती, पण ज्या धीटपणे त्या याला सामोऱ्या गेल्या, या भविष्याला, याबद्दल मी ऋणी त्यांचा आहे.
0: बरोबर,
1: आणि यातलं बहुंशी ऋण सगळं माझ्या पत्नीचं. तिनं मला सांगितलं की काय नाही, तुम्ही आम्हाला छत वर छप्पर आणि खाली भाकरी आणि चटणी एवढ्या गोष्टी पुरवणी झालं, मी याप्रती आम्ही काही मागणार नाही. ठीक आहे म्हटलं मी, मग मी करतो काय ते. आणि येण्याप्रमाणे मी लिहायला लागलो आणि ते दिवस मला आठवतात जेमतेम आम्हाला 50 रुपये महिना मिळत असे, आणि त्या 50 रुपयात 10 रुपये घरभाडं जायचं, उरले 40 रुपये, 8 रुपयाचा माझ्या लहानग्या मुलीसाठी मला दुधाचा डबा आणावा लागायचा, उरले 32 रुपये. 32 रुपयात मी माझ्या पत्नीला सांगायचं की पुढलं पावशे गोडं तेल 15 दिवसांनी आणीन. त्या बायांनी अत्यंत निष्ठेनं त्यात प्रपंच केला.
0: इतका कठीण सगळं.

0: सगळं अत्यंत माझ्यापेक्षा त्यांना अधिक सोसावं लागलं.
1: बरोबर,
0: ऋण मानायचं असेल तर ते त्यांचं माना, माझं मानू नका. मी तर फकीरच, मला कोई रोज मनोहर थालन में रसदायक मिष्ट पदार्थ है, कोई रोज जला सुकड़ा टुकड़ा मिल जाए चबीना भोजन में, आशक मस्त फकीर हुआ दिलगीर पना फिर क्या मन में. असं मी फकीरच, माझं काही नवल नव्हतं, नवल त्यांचं आहे. आणि त्या दोघींचा मी अतिशय ऋणी आहे की हे हे जीवनाची ही दिशा मला त्यांनी दाखवली.
1: बरोबर. अप्पा 65 वर्ष ओलांनंतर एवढं अनुजीवन अनुभवल्यानंतर, समृद्ध असं जीवन, एवढ्या विविध प्रकारचं साहित्य निर्माण केल्यानंतर, आता काही आपल्या आयुष्याकडे वळून पाठीमागे वळून पाहत असताना तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला दुःख वाटतं, हुरहुर वाटते, कृतार्थता वाटते, झालंय ठीकच झालं असं वाटतं? आणि उरलेलं जे काही आयुष्य आता परमेश्वराने तुम्हाला दीर्घ आयुष्य द्यावं अशी माझी इच्छा आहे, या आयुष्यामध्ये पुढे काय करायचे संकल्प आपले आहेत मनामध्ये योजलेले जे झालं नाहीत, एवढंच मला आता फक्त शेवटी एक विचारायचं.
0: दत्ताराम, हे संकल्प खूप आहेत, त्या संकल्पांच्याकडे मी वळणार नाही. असे थोडक्यात सांगेन, पहिली गोष्ट अशी की या इतक्या मोठ्या जीवनाची वाटचाल करून माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे की समाजाविषयी मी अतिशय कृतज्ञ असलं पाहिजे, कारण त्या समाजाने मला खूप दिलं, भरभरून दिलं, माझी योग्यता नव्हती तितकं दिलं. तेव्हा हे जे समाजानं,
1: एका बाजूला पण समाजाने दुःखही दिलेलं आहे.
0: नाही नाही, ते दुःख
1: त्याचा विचार तुम्ही करीत
0: नाही, काही करायची गरज नाही. ज्ञानोबा
1: आहे, छळ आहे,
0: ज्ञानोबानं कुठे केला? माझा परमगुरु जो ज्ञानोबा, त्याने कुठे विचार करायचा दुःखाचा? तो हे दुःख आहे तर स्वाभाविकता, स्वाभाविकच आपल्या अंगावर कोसळलं. दुःखाचा नाही विचार करायचा, शिवाय ते सगळं पिऊन जायचं. आणि शिव असेल ते आपल्याजवळ, जो शिवाचा साठा असेल तो जगासाठी समोर मांडायचा. हे ज्ञानोबानं जसं आचरलं तसं ज्ञानोबा माझा गुरु. तेव्हा ज्या काही वेदना, ज्या काही यातना मला भोगायला लागल्या त्या सगळ्या विसरून गेलो आहे. आणि माझ्या मनात एकच आहे की या समाजाचा मी याची ऋणी आहे, त्या समाजाकरता म्हणून जितकी ही वात जाळता येईल तितकी ती जाळायची. आणि शेवटच्या म्हणजे तेलाचा शेवटचा थेंबही जळेपर्यंत ही ज्योत विझू नये, एवढीच परमेश्वर म्हणजे प्रार्थना आहे. या प्रार्थनेत म्हणून तरी काय.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: FM बँड 101 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं पुणे केंद्र. श्रोते हो, संध्याकाळचे 5:31 आणि 30 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत पुना आय केअर सांजधारा.
2: पुना आय केअर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
4: सांजधारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
5: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
4: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
5: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
4: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
5: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
4: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
5: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
4: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा.
5: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
4: सहकार्यम यशोधनम, जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
5: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत.
3: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया ही एक छानशी प्रार्थना. उबंटू चित्रपटातली ही प्रार्थना आहे. समीर सामंत यांचं गीत, कौशल इनामदार यांचं संगीत आणि गायला आहे अजित परब, मुग्धा वैशंपायन आणि सहकाऱ्यांनी.

0: पुना आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाय स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथं. संपर्क 73 502 77 77 9.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
3: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग

0: डायनिंग हॉल आहे ना,
1: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
0: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेहा भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड, पुणे. संपर्क 94 22 311 106.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे. सुंदर

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया एक बालगीत. सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांच्याशिवाय सहकार्यांनी गायलेलं हे बालगीत आपण आता ऐकूया.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73-502-77-77-9. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज. प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
1: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
0: हो,
1: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
0: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
1: घे ना, 8805-18178. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
2: पुण्यात व्यवसायासाठी प्राईम लोकेशन शोधत आहात? मार्केट यार्ड, बिबेवाडी, धनकवडी आणि कात्रज कोंडवा रोडला जोडणारं मध्यवर्ती ठिकाण सुखसागर नगर. इथे उपलब्ध आहेत व्यवसायासाठी प्रशस्त शॉप्स आणि ऑफिसेस, G+3 स्वतंत्र कमर्शियल बिल्डिंग आणि भरपूर पार्किंगची सुविधा, ई कॉमर्स, सुपर मार्केट, ज्वेलरी शोरूम, हेल्थ केअर, कॉर्पोरेट ऑफिस, फॅशन आणि लाईफस्टाईल ब्रँड्स, फर्निचर, क्लासेस किंवा डायग्नॉस्टिक सेंटर साठी एक आदर्श ठिकाण. कमल प्लाझा, खंडोबा मंदिराजवळ, बिबेवाडी अनेक्स, सुखसागर नगर. अधिक माहितीसाठी संपर्क करा 98-34-931-909. पुन्हा एकदा 98-34-931-909.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूया बेला शेंडे यांच्या स्वरात प्राजक्ता पटवर्धन यांचं हे गीत.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा.
1: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
2: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
1: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
2: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
1: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
3: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
4: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
5: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
4: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
3: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणकेतील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
4: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
3: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
6: अहो ऐकलं का, तथास्तूचा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
7: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारूसा.
6: अहो तथास्तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर 10-30% अशोर्ड डिस्काउंट आहे.
7: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
6: तथास्तू मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तू प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तू कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
7: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
8: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

श्रोते हो, हे होतं इरादा पक्का या चित्रपटातलं अश्विनी शेंडे यांचं गीत. संगीत होतं निलेश मोहरीर यांचं आणि गायलं होतं क्षितिज तारे आणि निहिरा जोशी यांनी. कार्यक्रमातलं शेवटचं गीत आहे सौमित्र यांचं, स्वर आणि संगीत मिलिंद इंगळे.

0: आणि श्रोते हो, या गीताबरोबरच हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत.
1: पुन्हा ऐकेर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
2: सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
0: FM बँड 101 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं पुणे केंद्र. श्रोते हो, संध्याकाळचे 6 वाजले आहेत. जाणून घेऊयात पुणे वृत्तांत.
3: विविध भारती पुणे, पराग चिंचोळकर सादर करत आहे पुणे वृत्तांत. सध्याच्या युद्धाच्या अस्थिरतेमध्ये देखील भारताची अर्थव्यवस्था भक्कम स्थितीत आहे. तसंच दरडोई उत्पन्नात देखील चांगली वाढ झाली असून अंदाजे 25 कोटींहून अधिक नागरिक दारिद्र्यरेषेच्या वर आले आहेत. तर दुसरीकडं 15 कोटींहून अधिक स्वयंरोजगारकर्ते वाढले असून ही प्रगतीच्या दिशेनं जाणारी आशादायी वाटचाल असल्याचं प्रतिपादन रिझर्व्ह बँक आणि नाबार्डचे संचालक सतीश मराठे यांनी केलं. सहकार सुगंध प्रकाशित आणि जयंत काकतकर लिखित सरकारी कर्जरोखे गुंतवणुकीचा एक उत्कृष्ट पर्याय या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते काल पुण्यात बोलत होते. सहकार सप्ताहाच्या निमित्तानं कॉस्मॉस बँकेच्या सहकार सभागृहात पार पडलेल्या या प्रकाशन समारंभात राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट दीपक पटवर्धन, लेखक जयंत काकतकर, सहकार सुगंध मासिकाचे संपादक भालचंद्र कुलकर्णी तसंच इतर मान्यवर उपस्थित होते. पुण्यातील कोथरूड इथं ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ARAI आज झालेल्या पत्रकार परिषदेत E20 इंधनाबाबतची माहिती देण्यात आली. E20 इंधनावर चालणारी वाहनं बाजारात आणण्यापूर्वी त्यांची सखोल चाचणी केली जाते. तसंच वाहनांचं इंजिन, इंधन प्रणाली आणि इतर महत्त्वाचे भाग विविध परिस्थितींमध्ये तपासले जातात असं ARAIचे संचालक डॉ रेजी माथाई यांनी यावेळी सांगितलं. वाहनांची कामगिरी, टिकाऊपणा आणि सुरक्षितता यांची खात्री करूनच ती विक्रीसाठी उपलब्ध केली जात असल्याचं ते म्हणाले. E20 इंधन वापरल्यामुळं इंधन कार्यक्षमतेत केवळ 2-6% घट होऊ शकते. मात्र वाहन चालवण्याची पद्धत, रस्त्यांची स्थिती आणि वाहनाची देखभाल यामुळंही इंधनाचा वापर बदलू शकतो असं ARAIनं स्पष्ट केलं. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं चालू आर्थिक वर्ष 2026-27 मालमत्ता कर ऑनलाईन पद्धतीनं भरणाऱ्या मालमत्ताधारकांसाठी विशेष सवलत योजना जाहीर केली आहे. 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत ऑनलाईन कर भरणाऱ्या नागरिकांना सामान्य करावर 4% सवलत दिली जाणार असून ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप कर भरलेला नाही त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन कर आकारणी आणि कर संकलन विभागानं केलं आहे. महापालिकेकडून मालमत्ताधारकांना SMS आणि टेलिकॉलिंगच्या माध्यमातून कर भरण्याची अंतिम मुदत, उपलब्ध सवलती, थकबाकीची माहिती तसंच ऑनलाईन आणि प्रत्यक्ष कर भरण्याच्या सुविधांबाबत सातत्यानं माहिती दिली जात असून कर भरण्यासंदर्भातील शंका आणि अडचणींची नोंद घेऊन संबंधित विभागामार्फत त्याचं तातडीनं निराकरणही केलं जात आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा आणि सरकारचा किंमत स्थिरीकरण राखीव साठा मजबूत व्हावा यासाठी केंद्र सरकारनं कांदा खरेदी दरात 13% वाढ केली आहे. आता हा दर प्रति क्विंटल 1875 रुपयांवरून 2125 रुपये करण्यात आला असून सुधारित दर आजपासून लागू झाले आहेत. सध्या नाफेड आणि NCCA

एफ या संस्थांमार्फत सरकारी राखीव साठ्याकरता कांदा खरेदीची प्रक्रिया वेगानं सुरू आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-26 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार यंदाचं उत्पादन गेल्या वर्षी इतकंच असून देशात कांद्याची उपलब्धता पुरेशी असल्यानं कोणतीही चिंता नाही. मात्र दरवर्षीप्रमाणे या हंगामात कांद्याचे भाव थोडे वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील नाशिक भागात खरीप कांद्याची पेरणी सुमारे 15 दिवस लांबली आहे, तर दुसरीकडे कर्नाटकातील चित्रदुर्ग आणि चल्लकेरे पट्ट्यात खरीपाची पेरणी जवळपास

0: कांद्याची पेरणी सुमारे 15 दिवस लांबली आहे, तर दुसरीकडे कर्नाटकातील चित्रदुर्ग आणि चल्लकेरे पट्ट्यात खरीपाची पेरणी जवळपास 60% पूर्ण झाली आहे. राज्यात मुंबई महानगर क्षेत्र, ठाणे, रायगड, पालघरसह नाशिक आणि पुण्याच्या काही भागात मुसळधार पाऊस आहे. कालपासून पाऊस आणि वादळाचे इशारे प्रशासनाकडून दिले जात आहेत. 6 तारखेपर्यंत या भागात सातत्यानं मुसळधार पावसाचा अंदाज असून या भागातील नागरिकांना दर 3 तासांनी इशारा अर्थात अलर्ट मेसेज पाठवले जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. या काळात नागरिकांनी त्यानुसारच बाहेर पडण्याचं नियोजन करावं असं ते म्हणाले. अनेक भागात शाळाही बंद ठेवल्या असून NDRF, SDRF आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष परिस्थितीवर नजर ठेवून असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पुणे जिल्ह्यासाठी आज पावसासंदर्भात लाल बावटा दिला असून पुढील 3 तासात भारतीय हवामान विभागानं जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावं आणि स्थानिक प्रशासकीय यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचं पालन करावं असं हवामान विभागाकडून सूचित करण्यात आलं आहे. पुणे हवामान. पुणे शहरात आज ढगाळ वातावरण असून दिवसभर पावसाच्या सरी सुरू आहेत. शहरात कमाल 26 अंश तर किमान 22.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू ताज्या पुणे वृत्तांतमध्ये, उद्या संध्याकाळी 6 वाजता. नमस्कार.
1: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात FM 101, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. हे प्रसारण आपण आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकत आहात. संध्याकाळचे 6:05:30 झाली आहेत. ऐकूयात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून.
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: चित्रपटात धुमाळ, नजीर हुसेन आणि अनुप कुमार यांनी सुद्धा भूमिका साकारल्यात. 1964 सालच्या या चित्रपटातली सगळी गाणी खूप गाजली. खरं तर चित्रपटासाठी 9 गाणी लिहिली होती, पण त्यापैकी फक्त 7 गाणी चित्रपटांमध्ये घेतली गेली आणि 2 गाणी वगळली गेली. या चित्रपटाच्या संगीतासाठी आधी शंकर आणि जय किशन यांची निवड झाली होती, पण जेव्हा ओपी नय्यर यांनी शम्मी कपूर यांना काही रचना ऐकवल्या तेव्हा शम्मी कपूर यांनी चित्रपटाचे संगीतकार म्हणून ओपी नय्यर यांनाच घेण्याची शिफारस केली. त्यासाठी ओपी नय्यर यांनी शम्मी कपूर यांना जवळपास 12 चाली ऐकवल्या होत्या आणि या चित्रपटातली गाणी ये चांद सा रोशन चेहरा, किसी ना किसी से कही ना कही, कभी ना कभी दिल लगाना पड़ेगा, इशारो इशारो में दिल लेने वाले, दीवाना हुआ बादल, अशी हिट गाणी ओपी नय्यर यांनी या चित्रपटामध्ये दिली. याच चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
0: संपर्क 89 39 30 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतो आहोत 1964 मध्ये प्रदर्शित झालेल्या काश्मीर की कली या चित्रपटाबद्दल. तुम्हाला माहिती आहे मंडळी, काश्मीरमध्ये जेव्हा या चित्रपटाचं चित्रीकरण चालू होतं तेव्हा पावसाला सुरुवात झाली आणि त्यामुळे जवळपास 21 दिवस शूटिंग थांबलं होतं. मग काय, पुढे पाऊस थांबल्यानंतर, हवामान निवळल्यानंतर काश्मीरमध्येच चित्रपटाचं राहिलेलं शूटिंग सुद्धा पूर्ण करण्यात आलं. या चित्रपटाबद्दल बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक शक्ती सामंत म्हणाले होते, काश्मीर की कली हा शक्ती फिल्मची निर्मिती असलेला आणि माझं दिग्दर्शन असलेल्या मोठ्या हिट चित्रपट पटांपैकी एक चित्रपट होता. खरं तर त्यावेळच्या सगळ्याच नायिका सुंदर आणि तरुण होत्या, पण काश्मीर की कली साठी मला एक खूपच तरुण आणि नाजूक दिसणाऱ्या नवीन चेहऱ्याची गरज होती. मी शर्मिला टागोर यांना एका बंगाली चित्रपटात पाहिलं होतं. ती काश्मीरी मुलीसारखी दिसत नसली तरी त्या व्यक्तिरेखेला साजेशी ठरेल असं मला वाटलं आणि मी त्यांच्याशी संपर्क साधला. पण हिंदी चित्रपटात काम करू शकेल का असा प्रश्न शर्मिलानेच मला विचारला. मग त्यांना आश्वासन दिलं, इतर प्रदेशातील अनेक मुलींनी इथे येऊन मोठं यश मिळवलंय, त्यामुळे तुम्ही देखील प्रामाणिकपणे काम केल्यानंतर नक्की यश गाठू शकाल. आणि खरंच मंडळी, शर्मिला टागोर यांचा प्रवास बघता या गोष्टीची आपल्याला प्रचिती येतेच, नाही का? अजून एक गमतीशीर गोष्ट म्हणजे शम्मी कपूर यांनी कोणत्याही नृत्य दिग्दर्शकासोबत काम केलं नव्हतं, म्हणून काश्मीर की कली या चित्रपटात दिग्दर्शक शक्ती सामंत यांनी शम्मी कपूर यांना गाण्यामध्ये डान्स करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिलं आणि त्याचाच परिणाम म्हणजे ये झील सी नीली आखे आणि इशारो इशारो मे ही गाणी. मंडळी, इशारो इशारो मे या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान शशी कपूर म्हणजेच अभिनेता शम्मी कपूर यांचे धाकटे भाऊ त्यांना भेटायला सेटवर आले होते. शर्मिला ही शशी कपूर यांची फॅन असल्याने त्यांचं लक्ष सतत शशी कपूर यांच्याकडे जात होतं, म्हणून नाईलाजाने शर्मिला यांची समजूत काढून आणि शशी कपूर यांना सांगून सेटवरून थोड्या वेळासाठी त्यांना बाहेर काढण्यात आलं. पण जाण्यापूर्वी शशी कपूर शर्मिला टागोर यांच्याकडे आले, तुमचं काम मला खूप आवडलं असं त्यांना सांगितलं. गंमत आहे ना मंडळी. अशाच चित्रपटांच्या गमतीशीर गोष्टी किस्से आपण ऐकणार आहोत देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आता ऐकूयात मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं ओपी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं काश्मीर की कली या चित्रपटातलं हे सदाबहार गीत.

मंडळी मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं एस एच बिहारी यांचं हे गाणं ऐकलं की काश्मीर मधल्या शिकाऱ्यात अभिनेत्री शर्मिला टागोरला बघून स्वतःच्याच धुंदीत गाणारा आणि नाचणारा शम्मी कपूर आपल्या डोळ्यासमोर येतो. मंडळी तुम्हाला माहितीये काश्मीर की गली हा शर्मिला टागोर यांचा पहिला हिंदी चित्रपट. त्यावेळी शर्मिला टागोर फक्त 14 वर्षांच्या होत्या. शम्मी कपूर आणि शर्मिला टागोर बरोबरच या चित्रपट

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात FM 101, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. हे प्रसारण आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. श्रोते हो, संध्याकाळचे 6:15 आणि 20 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रोते हो, कार्यक्रमातलं हे पहिलं गीत सोबती या चित्रपटातलं. गंगाधर महामरे यांची ही गीतरचना, संगीत दिलंय श्रीनिवास खळे यांनी आणि गायक स्वर आशा भोसले यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे.

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना, वसंत पवार यांचं संगीत, मन्नाडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात वरदक्षिणा या चित्रपटातलं हे गीत.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात सुळावरची पोळी या चित्रपटातलं हे गीत.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली।
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या, 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 9595242559। अहो ऐकलत का, तथास्तूचा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे।
2: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सर।
1: अहो तथास्तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच। आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे।
2: मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी।
1: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल। तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह। तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मी रोड कोल्हापूर।
2: ऑनलाइन शॉपिंग चा लाभ घ्या। आमची वेबसाईट tathastu.fashion।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
0: श्रोते हो, आज 4 जुलै प्रसिद्ध गीतकार पी सावळाराम यांचा आज जन्मदिवस। त्यानिमित्त माय माऊली या चित्रपटातलं जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातलं विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आता आपण ऐकणार आहोत।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ.
3: तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये.
3: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत अरुण दाते यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांची ही गीतरचना.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोतेहो, कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत उमाकांत काणेकर यांचं हे बालगीत. संगीतबद्ध केलंय दत्तराज खोत यांनी आणि स्वर आहे शर्मिला दातार यांचा.

0: आणि श्रोते हो, या गीताबरोबरच सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: FM बँड 101 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं पुणे केंद्र. श्रोते हो, संध्याकाळचे 6:45 झाली आहेत. आता वळूया या नंतरच्या कार्यक्रमाकडे. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता.
2: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत
3: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
2: आणि सहप्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम. शुभमंगल, सावधान,
4: समर्पण,
2: आदर,
4: विश्वास,
2: स्वीकार,
4: समानता,
2: कर्तव्य
4: आणि निरपेक्ष प्रेम
2: या सप्तवचनांनी सहजीवनाची सुरुवात होते
4: आणि एकमेकांचे हात धरून चाललेल्या सप्तपदींनी आयुष्याला पूर्णत्व येतं.
2: अशा शुभ कार्याच्या क्षणांना आम्ही साक्षीदार आहोत याचा अभिमान वाटतो.
4: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे.
2: मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
4: संपर्क आंबेकर लॉन्स 99-21-05-75-75.
5: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
6: जितेंद्र घोडके सराफ.
7: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
6: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
8: गर्भातल्या अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेण.
9: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
8: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
9: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. संपर्क 8661 97 67 2.

आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या 3 अध्यायातील 43 श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे मृणाल साने यांनी. श्लोक गायन केलं आहे मीना फणसाळकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवत गीतेतल्या तिसऱ्या अध्यायातला हा 43वा शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा श्लोक. याचा अर्थ असा आहे, अशा प्रकारे बुद्धी होऊन पर अर्थात सूक्ष्म बलवान आणि अत्यंत श्रेष्ठ असा आत्मा हे जाणून आणि बुद्धीच्या द्वारा मनाला स्वाधीन

करून हे महाबाहो, तू या कामरूप अजिंक्य शत्रूला मारून टाक. आत्म्याला प्रभू असं संबोधून पूज्य विनोबा आपल्या गीतेमध्ये लिहितात, असा तो प्रभू जाणूने आवरी आप आपणा, संहारी काम हा वैरी तू गाठुनी परोपरी. भगवंतांनी काम आणि क्रोधाला मनुष्याचा वैरी आणि कधीही तृप्त न होणारा अग्नी असं संबोधलेलं आहे. कामना मनुष्याला पाण्याप्रमाणे वेढून टाकतात, त्याच्या ज्ञानावरती एक प्रकारचं आच्छादन बनून राहतात. या कामनांचा जन्म होतो तरी कसा आणि त्याचे परिणाम काय होतात हे सांगताना भगवंत म्हणतात, शरीरापेक्षा इंद्रिय श्रेष्ठ, इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आणि बुद्धीपेक्षा आत्मा श्रेष्ठ. अशी मनुष्याच्या अधपतनावरच्या उपायाचा मार्ग सांगणारी श्रेष्ठत्वाची ही दुसरी साखळी या तिसऱ्या अध्यायात सांगितलेली आहे. आत्म्याचं सर्वश्रेष्ठत्व सांगून भगवंत म्हणतात, या आत्म्याला जाणून घेऊन अशा या शुद्ध बुद्धीच्या द्वारे अंतःकरणाला स्वाधीन करून कामरूपी शत्रूला कायमचा मारून टाक. सृष्टीतल्या बाह्य पदार्थांचं ज्ञान होण्यासाठी इंद्रियांच्या शक्ती कारणीभूत होतात. इंद्रिय शरीराला कार्यप्रवण करतात, परंतु मनाची साथ नसेल तर इंद्रियांनी गोळा केलेल्या विषयांचं ज्ञान मनुष्याला होऊ शकणार नाही. कार्य करण्याची सूचना मनाकडून इंद्रियांना मिळते, सारासार विचार करून निर्णय देण्याचं काम बुद्धी करते आणि त्याप्रमाणे बुद्धी मनाला कामाला लावते. गीता वाचस्पती सदाशिव शास्त्री भिडे श्रीमद भगवद्गीता अर्थ रहस्य दीपिका या आपल्या ग्रंथात लिहितात, बुद्धी ही मन आणि इंद्रिय यांची नियामक आहे. मन हे इंद्रियांचं प्रेरक आहे आणि इंद्रिय ही देहाची प्रवर्तक आहेत. इंद्रिय मन आणि बुद्धी ही कामनांची राहण्याची ठिकाण आहेत. कामनांची धाव इंद्रियांकडून मनाकडे आणि पुढे बुद्धीकडे होते. कामनांचा अग्नी भडकला तर तो मनुष्याला पार उद्ध्वस्त करतो, परंतु ज्ञानाग्नी म्हणजे आत्मज्ञानरूपी अग्नी मात्र मनुष्याच्या कर्मांचं बंधन भस्म करून टाकतो, त्याची कर्मफलाच्या बंधनातून सहजी सुटका करतो. भगवंतांनी अर्जुनाला आतापर्यंत जो उपदेश केला त्यात योगस्थः कुरु कर्माणि म्हणजे योगात स्थिर होऊन कर्म कर, तस्मात योगाय योज्यस्व म्हणजे योगाचा आश्रय कर असं सांगितलं होतं. आणि त्याही आधी जय पराजय, फायदा तोटा आणि सुख दुःख समान मानून युद्धाला तयार हो, अशा रीतीने युद्ध केलंस तर तुला पाप लागणार नाही असाही उपदेश केलेला होता. बुद्धीचं असं समत्व प्राप्त करून घेणं हा कर्मयोग शास्त्राचा गाभा आहे आणि या समत्व बुद्धीनी कर्माचं आचरण करणं हा कर्मयोग आहे. फलाचा आणि आसक्तीचा त्याग करून केवळ भगवंतासाठीच कर्म करत राहणं हाच निष्काम कर्मयोग आहे. मग अशा या योगात भगवंत सांगतात, व्यवसायात्मक बुद्धी म्हणजे ध्येयनिष्ठ बुद्धी ही एकच असते, तर ज्यांमध्ये ही निष्ठा नसते त्यांच्या बुद्धीमध्ये अनेक कामनांचा वासनांचा उदय होतो. मौलिक ज्ञानेश्वर म्हणतात, परमात्मा हाच जिचं अंतिम ध्येय आहे ती सद्बुद्धी दुर्लभ आहे. गंगेला ज्याप्रमाणे समुद्रा वाचून निखालस अन्य गती नाही, त्याप्रमाणे जिला ईश्वरा वाचून अन्य आश्रयस्थान नाही, तीच जगात फक्त एक सद्बुद्धी आहे. तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी जिये परमात्माची अवधी, जैसा गंगेसी उदधी निरंतर, तैसा ईश्वरा वाचूनी काही, जिये आणिक लाणी नाही, ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. कर्मयोग बुद्धीचा योग आहे, तसाच तो आत्मनिष्ठा योग आहे. जिथे कर्माचं बुद्धीशी जोडलं जाणे आणि बुद्धीचं आत्म्याशी जोडलं जाणे, बुद्धीचा जेव्हा आत्म्याशी योग घडून येतो तेव्हाच कर्मांचा कर्मयोग होतो. भगवंत म्हणतात, बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे जो बुद्धीचाही प्रकाशक आहे, प्रेरक आहे, जो स्वतः अविकारी आहे, अलिप्त आहे, साक्षी आहे. मग असा हा साक्षीभाव जेव्हा बुद्धीमध्ये झिरपू लागतो तेव्हाच निष्काम कर्मयोग साध्य होतो. आत्मान आत्मविचार, विवेकाची ज्योत बुद्धीकडून मनाकडे आणि मनाकडून इंद्रियांकडे पेटत जाते. वैयक्तिक वासनांचं आपोआपच निर्मूलन होतं. अशा बुद्धियोगाची योग्यता सकाम कर्मांपेक्षा नक्कीच अधिक असते. आचार्य विनोबा भावे म्हणतात, निष्कामता हा मनाचा धर्म आहे. निष्कामता पदरात पाडून घेण्यासाठी एक महत्वाची मदत लागते आणि ती म्हणजे कामक्रोध जिंकणं ही होय. चित्तातल्या कामक्रोधांची उर्मी शांत केलेलं असं प्रशांत चित्त जेव्हा स्थूल कर्म करू लागतं तेव्हाच नैष्कर्म्याची ज्योत पेटते.

नुसत्याच स्वधर्माचरणाने निष्कामता साधता येत नाही. अशा रीतीने जेव्हा मनाचा सांधा बाह्य कर्माशी जुळतो तेव्हाच ते कर्म अकर्म होतं. जसं आकाशात काळ्या ढगांची गर्दी झाल्यावर ते ढग आकाशाला झाकून टाकतात, अर्जुनाच्या मनावरही त्याच्या मोहरूपी विचारांची अशीच काजळी जमा झाली होती. त्याच्या आतल्या शुद्ध सत्सद विवेक बुद्धीला झाकून टाकत होती. भगवंतांनी कामनांना अजिंक्य असं म्हटलेलं आहे. अर्जुनाला त्यांनी महाबाहो असं जे संबोधलेलं होतं तेही मुद्दामूनच हेतुपुरस्सर असंच होतं. महाबाहो याचा अर्थ ज्याच्या बाहूंमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे असा महापराक्रमी. भगवंतांना जणू सुचवायचं होतं की तुझ्या सामर्थ्याचा उपयोग तुझ्याच आत लपलेल्या कामक्रोधरूपी शत्रूला मारण्यासाठीही कर आणि बाहेरच्या शत्रूशी युद्ध करण्यासाठी पूर्ण सामर्थ्यानिशी तयार हो. आंतरिक लढाई ही इंद्रिय, मन आणि बुद्धी अशा तीन पातळ्यांवर आहे. त्यामुळे योद्धाही तसाच महापराक्रमी हवा. ज्याच्या बुद्धीचा निश्चय झालाय तो प्रत्येक योद्धा हा महापराक्रमीच असणार. कारण आत्मशक्ती प्रत्येकाकडे आहे, गरज आहे ती निश्चयाची, प्रयत्नांची. कठोपनिषदात एक रथाचं रूपक आलेलं आहे. शरीर हे रथ असून आत्मा रथाचा मालक, बुद्धी सारथी तर मन हे या सारथ्याच्या हातातला लगाम आहे. इंद्रिय रथाचे घोडे, परंतु मन बेलगाम वागायला लागलं तर इंद्रिय विकारवश व्हायला वेळ लागत नाही. म्हणून मनाचा लगाम बुद्धीनी ओढला पाहिजे, नाहीतर बुद्धी रथीच्या ताब्यात नाही, मन बुद्धीच्या ताब्यात नाही आणि इंद्रिय मनाच्या ताब्यात नाहीत असं व्हायला वेळ लागत नाही. आजच्या संदर्भात हा श्लोक म्हणजे आपण एखाद्याला जर लांबच्या प्रवासासाठी जाताना बऱ्याच सूचना सांगितल्या, काय काय काळजी घ्यायची ते सांगितलं, असं सगळं सांगून झाल्यावर पाठीवर हात ठेवून हॅपी जर्नी, सांभाळून जा अशा शुभेच्छा देतो. तसंच भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला तिसऱ्या अध्यायात सगळं सांगून झाल्यावर दिलेल्या शुभेच्छा आहेत. नजर हटी दुर्घटना घटी असा संदेश आपण प्रवासात वाचतो. तसंच भगवंत भ्रमात राहू नकोस, स्वतः स्वतःवर नियंत्रण ठेव असं अर्जुनाला सांगतात आणि इच्छा वासना या शत्रूपासून सावध राहा, हा तुझ्यापाशी फिरकणारही नाही याची काळजी घे असं काळजीनी सांगतात आणि मनावर ताबा मिळवण्याची ताकद तुझ्यात आहे याची जाणीव करून देतात. एखादा हितचिंतक जेव्हा पाठीवर हात ठेवून आपली ताकद आपल्याला जाणवून देतो तेव्हा आपला आत्मविश्वास दुणावतो. खरोखर प्रत्येकाने हाच आत्मविश्वास वाढवून अतिशय जागृतपणे जगण्याचा काळ आलाय हे वेगळं सांगायला नको.

श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमात आज आपण श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील 43वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं मृणाल साने यांनी. श्लोक गायन केलं होतं मीना फणसाळकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
1: जितेंद्र घोडके सराफ.
2: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
1: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लाईन बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
3: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृतसरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते
0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
4: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
3: आणि सहप्रायोजक होते जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
5: श्रोते हो, हा कार्यक्रम आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. संध्याकाळचे ठीक 7 वाजता आहेत. आता विविध भारती सेवेच्या राष्ट्रीय वाहिनीवरून विशेष जयमाला हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत.
0: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा, देश की सुरीली धड़कन.
6: इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक हैं देवदर्शन धूप, अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.

0: श्रोते हो, ह्या आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात FM 101 पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टीस्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोते हो, कार्यक्रमातली ही पहिली रचना संत तुकाराम महाराज यांची, संगीत आहे राम फाटक यांचं आणि गायक स्वर पंडित भीमसेन जोशी.

श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात कमलाकर भागवत यांचा संगीत साज असलेली संत एकनाथ महाराज यांची ही भक्ती रचना.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरी नामाचा.
1: पुणे पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक मल्टीस्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ. अहो ऐकलत का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
2: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सर.
1: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील कथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
2: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
1: तथास्तू मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तू प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तू कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
2: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेली संत तुकाराम महाराज यांची ही भक्ती रचना.

श्रोते हो, आता ऐकूया संत जनाबाई यांची ही रचना, वसंत प्रभू यांचं संगीत आणि स्वर आहे आशा भोसले यांचा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरी नामाचा.
1: पुणे पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: श्री मनमहागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95 95 24 25 59.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
2: इष्ट देवता भ्यो नमः.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया संत कान्हू पात्रा यांची ही रचना। गायली आहे आनंद भाटे यांनी आणि संगीतबद्ध केली आहे कौशल इनामदार यांनी।

0: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल। प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।

0: वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, डिझीलँड बिल्डिंग, पुणे।
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।

0: आंखों से खींच कर तुम्हारे दामन को, तुम्हारी एक एक अदा को पलकों में कैद कर लिया, तुम्हारे हुस्न के साए।
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
2: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
3: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून, परंपरा तीच रूप नवे।
0: बहला जाती हो, पास आती हो तो जिंदगी बन जाती हो, दूर जाती हो तो बंदगी बन जाती हो। छोड़।

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका.

0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृतसरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
4: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: श्रोते हो, ढलती जाहिरात हा कार्यक्रम आपण ऐकलात आमच्या विविध भारतीच्या राष्ट्रीय वाहिनीवरून. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात FM 101, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. हे प्रसारण आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकत आहात. रात्रीचे 11:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रुते हो, कार्यक्रमातलं हे पहिलं गीत आपण ऐकणार आहोत अनामिका या चित्रपटातलं. आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत लिहिलं आहे मजरूह सुलतानपुरी यांनी आणि

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल।
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 9595924559। स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न।
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना।
1: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत।
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ।
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून।
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण।
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा। जनता सहकारी बँक लिमिटेड।
1: अहो ऐकलत का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे।
2: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारूस।
1: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30%।

0: डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील कथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अशोट डिस्काउंट आहे.
1: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
0: तथास्तू मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तू प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तू कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
1: ऑनलाईन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया अजनबी या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहे आर डी बर्मन आणि गायला आहे लता मंगेशकर यांच्यासह किशोर कुमार यांनी.

0: कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर।
1: ऑनलाइन शॉपिंग चा लाभ घ्या आमची वेबसाइट tathastu.fashion।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
3: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया अजनबी या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत। संगीतकार आहे आर डी वर्मन आणि गायला आहे लता मंगेशकर यांच्यासह किशोर कुमार यांनी।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल।
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59।

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखी वर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, कार्यक्रमात आता मुझे जीने दो या चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचे बोल असलेलं, जयदेव यांचं संगीत असलेलं हे गीत. तला स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल।
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59।
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा।
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे।
4: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत।
5: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ, तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे।
4: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
5: पिंपरी चिंचवड मध्ये। तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा बिना ऑपरेशन।
4: आजच अपॉइंटमेंट घ्या ना।
5: लगेच फोन करतो, 95 95 24 25 59। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59।
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
0: श्रोते हो, कार्यक्रमात आता शैलेंद्र यांची गीतरचना, मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांचा युगलस्वर, शंकर जयकिशन यांचं संगीत आणि चित्रपट अॅन इव्हिनिंग इन पॅरिस।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल।
1: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59।

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया ज्वेल थीप या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत साज आहे SD बर्मन यांचा आणि गीताला आवाज आशा भोसले यांचा.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ.
5: तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
3: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये.
5: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
5: लगेच फोन करतो, 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोते हो, कार्यक्रमात आता शेवटी चरस या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत, संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.
7: गुड नाईट.
8: गुड नाईट.
7: गुड नाईट.
8: अच्छा, गुड नाईट.

0: आणि श्रोते हो, चरस चित्रपटातलं हे गीत ऐकत ऐकतच डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल हा जुन्या सुमधूर हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. रात्रीचे 11:30 वाजले आहेत. आमचं आजचं प्रसारण आता समाप्त होत आहे. FM बँड 101 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर पुन्हा आपली भेट आमच्या उद्याच्या प्रसारणात 5:50 PM. मी धनंजय भोसले आता आपला निरोप घेतो. शुभरात्री. जय हिंद.